सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रसारण सभेत मी वंदना साबळे स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शके 1948, 8 मे 2026. प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर संत सोयराबाई यांची भक्तिरचना ऐकूया. गायक आणि संगीतकार आहेत किशोरी अमोणकर.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते प्रभाकर जोग. मंगलप्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर सोनू निगम यांनी गायलेलं भक्तिगीत ऐकूया. संगीत आहे सय्यद अली यांचं.

0: सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते सय्यद अली. या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज 8 मे. आजचा दिवस हा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. 1932 पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे इथे गांधर्व महाविद्यालय सुरू केलं. या महाविद्यालयाची स्थापना लाहोर इथं 5 मे 1901 रोजी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी केली होती. 1933 महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपलं 21 दिवसांचं उपोषण सुरू केलं. 1935 मिरत खटल्यात शिक्षा झालेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची कराची सेंट्रल जेलमधून सुटका झाली. 1945 दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती पत्करल्यामुळं युरोपमधील युद्ध समाप्त झालं.
2: Yesterday morning at 2:41 a.m. at General Eisenhower's headquarters, General Jodl, the representative of the German High Command, signed the act of unconditional surrender. Hostilities will end officially at 1:01 tonight, Tuesday, the 8th of May. We may allow ourselves a brief period of rejoicing. Today is Victory in Europe Day. Long live the cause of freedom. God save the King.
1: साली या दिवशी रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकार विरुद्धचा असंतोष वाढत जाऊन पुढे आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणं घडली त्यात हा संप महत्वाचा मानला जातो. आज जन्मदिवस असलेली काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी आहेत. 1884 अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन. 1916 आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती. 1970 ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मायकल बेवन. आज स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1794 फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ अँटोइन लॅवाझिए. ऑक्सिजन आणि हायड्रोजन या वायूंचं नामकरण त्यानं केलं होतं. आधुनिक रसायनशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या लॅवाझिए याला देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल देहदंड देण्यात आला होता. 1982 आत्माराव रावजी देशपांडे तथा कवी अनिल. प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ती, चीनी मुलास, निर्वासित ही त्यांची खंड

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: ऐकूया कवी अनिल यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन. लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
2: आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल, एक शांत सौम्य प्रगल्भ पण अष्टपैलू व्यक्तिमत्व. मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथं शालेय शिक्षण करून ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांच्या जीवनाचा आलेख उंचावतच गेला. कलाशाखेची पदवी घेऊन त्यांनी सरळ कोलकात्याला प्रयाण केलं. शांतिनिकेतनात नंदलाल बसूंकडून चित्रकलेचं विधिवत शिक्षण घेतलं. वकिली व्यवसाय करत असतानाच 1948 साली मध्य प्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उपमुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. 1956 साली दिल्लीला राष्ट्रीय मूलभूत शिक्षण संस्थेचे मुख्याधिकारी, 1961 ला भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार पदावर नेमणूक झाली. एवढंच नव्हे तर त्यांनी युनेस्कोच्या साक्षरता प्रसारतज्ञ समितीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांची प्रगल्भता पाहून याच समितीच्या पॅरिसच्या बैठकीचं अध्यक्षपद त्यांना दिलं गेलं. त्यांचे विशेष आवडीचे विषय म्हणजे पुरातत्व, शिल्प, संगीत, तत्वज्ञान आणि काव्य. अपारंपरिक शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत असतानाच चित्रकारिता आणि काव्यलेखन चालूच होतं. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या काळात वेगवेगळ्या विभागातून जिल्ह्यांमधून सक्रिय झालेल्या मराठी माणसाला एकत्र आणण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. त्यांना भावनिक बळकटी देणं, त्यासाठी घटना तयार करणं, संख्यात्मक कार्य करणं अशी कामं त्यांनी केली. त्याची वाच्यताही कुठं नाही. या सगळ्या कामांबरोबर साहित्य क्षेत्रातली काव्यलेखनाची त्यांची घोडदौड 1930 पासून चालूच होती. 1932 ला हृदयी लावियली फुलवात अशा हळुवार ओळी घेऊन पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि मराठी साहित्य विश्वाचं सगळं लक्ष तिकडं वेधलं गेलं. रविकिरण मंडळींच्या मक्तेदारीला थोडा लगामच बसला. साधी, सरळ, भावस्पर्शी आणि उत्कट गीतात्मा हे त्यांच्या रचनांचं वैशिष्ट्य. त्यानंतर 3 वर्षांनी प्रेम आणि जीवन ही रचना रसिकांसमोर आली. त्यांच्या सगळ्या कविता मुक्तछंदातल्या. मुक्तछंद काव्यप्रकाराचे ते प्रवर्तक. मुक्तछंद वापरला तरी कवितेचं व्याकरण आणि तालाचं भान सोडलं नाही. दशपदी 10 ओळींचीच कविता हा नवा प्रकार त्यांनी अंमलात आणला आणि त्याच दशपदीला 1977 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1958 मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद 1979 मध्ये

0: साहित्य अकादमीची मिळालेली फेलोशिप हेही शिरपेचातले त्यांचे मानाचेतुरे. भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास ही दीर्घकाव्ये, फुलवात, पेरतेव्हा, सांगाती, दशपदी हे विशेष प्रसिद्ध पावलेले काव्यसंग्रह. यात फुलवात ते पेरतेव्हा आणि सांगाती ते दशपदी असे ठळक दोन टप्पे दिसतात. संपादक श्याम धोंडांनी संपूर्ण काव्याचं संपादन केलंय, तर प्राचार्य पंडितराव पवारांनी अनिलांची साहित्यदृष्टी म्हणून पुस्तक लिहिलंय. त्यांच्या काही कविता ध्वनिमुद्रित होऊन अजरामर झाल्या. आज अचानक गाठ पडे, गगनी उगवला सायंतारा, केळीचे सुकले बाग, तर पत्नीच्या चिरनिद्रेतल्या कलेवराकडं पाहून उद्विग्तेने लिहिलेली अजूनी रुसुनी आहे खुलता कळी खुलेना, आईच्या विरहानं रात्रभर आळवणाऱ्या कुमार गंधर्वांच्या छोट्या मुकुलसाठी लिहिलेली कुणी जाल का सांगाल का सुचवाल त्या कोकिळा, 82 वर्षांच्या आयुष्यात शेवटी लिहिलेली विराणी अवगुंठनाची जाणीव करून देते.
1: कवी अनिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. सकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया ठिबक सिंचन याविषयी माहिती. सकाळी 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेली माहिती ऐकूया. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात ऋतूबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी माहिती ऐकूया. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक समीर दाणी. सकाळी 7:00 आजचा सुविचार ऐकूया. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आरोग्याची गुरु किल्ली हा प्रायोजित कार्यक्रम 7:45. आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम 7:45. 7:50 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. सकाळी 7:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. सकाळी 8:40 कार्यक्रम लोकजागर. यात अहिल्यानगर इथल्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कार्याविषयी अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉ दीपक विधाते यांच्याशी सुदाम बटुळे यांनी साधलेला संवाद ऐकूया. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 7:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्यावर. संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं.

अकरा वाजता हिंदी चित्रपट संगीत, आपली गाणी सव्वा अकरा वाजता, अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, दुपारी बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, एक वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 काही गझल ऐकूया. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यात शेतीसाठी सौर ऊर्जा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची मुलाखत. त्यानंतर रासायनिक शेतीकडून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे याविषयी मुक्काम पोस्ट सारोळा आडगाव तालुका पारनेर इथल्या वैशाली फंड यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे. सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम सुहाना सफर. 9:30 लोकनाट्य विक्रमाची 7:30 सादरकर्ते मधुभाऊ सोनवणे आणि सहकारी. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:40 झाले आहेत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: कृषी आणि कार्यक्रमात आज ऐकूया ठिबक सिंचन याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पूर्वी काय पाण्यासारखा पैसा उधळतो असं म्हणायचे, पण आता वेळ आली आहे काय पैशासारखं पाणी उधळतो असं म्हणायची. आणि ते खरं आहे, कारण भविष्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय उग्र बनणार आहे यात शंका नाही. शेतीसाठी पाणी हा अनमोल ठेवा आहे, तो मर्यादित आहे, त्याचा वापर काटेकोरपणे करायला हवा. फळझाडं, नगदी पिकं, भाजीपाला, फुलझाडं या सर्वांसाठी ठिबक सिंचन करणं काळाची गरज आहे. ठिबक सिंचनाचे मुख्यतः ऑनलाईन पद्धत, इनलाईन पद्धत, मायक्रो स्प्रिंकलर्स आणि मायक्रोजेट्स असे प्रकार आहेत. ठिबक सिंचनाचे मुख्य गुणधर्म म्हणजे पाणी हे जमिनीला न देता पिकाला दिलं जातं. मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. वापसा स्थिती कायम राहत असल्यानं पिकांची वाढ जोमदार आणि सतत होते. पिकाला पाणी रोजच अगर दिवसाआड किंवा गरजेनुसार दिलं जातं. पाणी कमीत कमी वेगानं दिलं जातं, त्यामुळं ते मुळाच्या सभोवती जिरतं. ठिबकच्या या गुणधर्मामुळं पिकं चांगली जोमानं वाढतात, दर्जेदार पीक उत्पादन आपल्याला मिळतं. ठिबक बसवण्यापूर्वी शेताचा सर्व्हे करून कमी खर्च येईल असा आराखडा तयार करून त्यानुसार संच बसवून घ्यावा आणि संच कार्यान्वित करावा. ठिबक सिंचनाचे फायदे अनेक आहेत. ठिबक सिंचनाचे रोज गरजे इतकं पाणी दिल्यानं पिकांना ताण पडत नाही, हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही, त्यामुळं झाडांची वाढ जलद आणि जोमानं होते, पर्यायानं उत्पादन वाढतं. उत्पादनात 20-200% वाढ होते. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. ठिबकनं सारख्या प्रमाणात पाणी दिलं जात असल्यामुळं पिकाची वाढ एकसारखी जोमानं आणि जलद होत राहते. पिकं लवकर काढणीला येतात, त्यामुळं दुबार पिकाला फायद्याचं ठरतं. ठिबकनं 30-80% पाण्याची बचत होते. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्राला ओलीत करण्यासाठी वापर करता येतो. क्षारयुक्त जमिनीत ठिबकनं पाणी दिलं तर पिकांचं उत्पादन घेता येतं.

0: चढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकनं लागवडीखाली आणता येतात. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिकं घेऊन उत्पादन काढता येतं. जमिनीची धूप थांबते, पाणी साठून राहत नाही, जमिनी खराब होत नाहीत. ठिबकनं द्रवरूप खतं देता येतात. 100% खताचा वापर होतो. खताच्या खर्चात 30 ते 45% इतकी बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना समप्रमाणात खतं देता येतात, त्यामुळं खताचा कार्यक्षम वापर होतो. पाणी देण्यासाठी रान बांधणीची गरज नसते, त्यामुळं मजुरी खर्चात बचत होते. दिवस रात्र कधीही पिकांना पाणी देता येतं. चिंतामुक्त शेतीसाठी ठिबक सिंचन वरदानच म्हटलं पाहिजे. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे. थोडक्यात म्हणजे मोजक्या पाण्यात जास्त उत्पादन, रासायनिक खतात बचत, मजुरी खर्चात बचत, जमिनीचा कार्यक्षम वापर, तण नियंत्रण आदींमुळं दर्जेदार उच्चतम उत्पादन मिळतं. ठिबकची कार्यप्रणाली समजून घेतल्यास अतिशय सुलभपणे ही यंत्रणा चालवता येते. ठिबक सिंचनासाठी शासनानं अनुदानही देऊ केलेलं आहे. शिवाय ठिबक सिंचन संचाचे अलीकडे प्रगत तंत्रज्ञान आणि उच्चतम दर्जाचं साहित्य उपलब्ध असल्यानं प्रत्येक शेतकऱ्यानं पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा स्वीकार करावा ही काळाची गरज आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी ठिबकचा फार मोठा हातभार लागणार आहे.
1: ठिबक सिंचन याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:15
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400484088.
5: 7400484088.
1: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
8: लग्नहून बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूया उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.
9: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपत आहेत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही, किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं

पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः

0: पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल.
1: उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची, कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: आपण ट्यून केले आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रम.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली. त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी माहिती.
4: गेल्या काही वर्षात, विशेषतः या वर्षी, जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले, यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं, परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून

0: पराकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुला चिरल्यावर तिचं शरीर पू केसरात लपेटून घेते. शरीरातले स्नायू आखडून घेते. त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात. परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय.
1: ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी माहिती आपण ऐकलीत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: शंभरांश एक मेगा हर्स एफ एम बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय.
3: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
4: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर,
6: अहिल्यानगर.
5: मोबाईल 86 69 90 9000.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02412335315.
7: मोबाईल 960 44 988 36.
9: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
10: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
9: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
10: संपर्क 232-29-29.
1: प्रसारित करत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
11: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
12: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
13: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
12: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
13: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
12: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक समीर दाणे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. संगमनेरला 2 महिन्यात MIDC कार्यवाही, मंत्री उदय सामंत. मुळा धरणाचं पाणी काटकसरीनं वापरा, सायली पाटील. नेवाशात पहिल्याच लिलावात 23 लाखांची उलाढाल. 1 लाख वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सज्ज, उपमहापौर धनंजय जाधव. आणि ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन. आता घडामोडी सविस्तर. पुढील 2 महिन्यात संगमनेर तालुक्यात MIDC प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती अहिल्यानगरचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री सामंत प्रथमच संगमनेर इथं शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित बैठकीसाठी आले होते. यावेळी आमदार खताळ यांनी त्यांचं स्वागत

0: केलं. बैठकीस माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, प्रवक्ते संजीव भोर आदी उपस्थित होते. अल निनोचा धोका ओळखून पाटबंधारे विभागातर्फे मुळा धरणातील पाणीसाठा जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतीचं, पिण्याचं आणि औद्योगिक पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन मुळा पाटबंधाऱ्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केलं आहे. जून ते सप्टेंबर 2026 मान्सून हंगामात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. उशिरानं पाऊस तसंच मोठा खंड पडण्याची शक्यता गृहीत धरून शासनानं धरणांमधील पाणीसाठा काटकसरीनं वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. नेवासे बाजार समितीतर्फे लासलगावच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या खुला कांदा बाजारात पहिल्याच लिलावात विक्रमी 320 टन कांद्याची आवक होऊन 23,34,699 रुपयांची उलाढाल झाली आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सूचनेनंतर नेवासे बाजार समितीच्या 3 एकर जागेत लिलाव प्रक्रियेची तयारी करून प्रत्यक्ष खरेदीस करण्यात आला. अहिल्यानगर शहराला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीनं राबवण्यात येत असलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेची तयारी आता वेगानं सुरू झाली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनानं नियोजनाला गती दिली असल्याची माहिती उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी दिली. महापालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अहिल्यानगर शहरात गेल्या 15 वर्षांपासून प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन आणि परिवर्तन या चतुसूत्रीवर काम करणाऱ्या विचारभारतीतर्फे सालाबादप्रमाणे शहरात ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. 24 ते 28 मे दरम्यान साबेडीच्या माऊली सभागृहात दररोज सायंकाळी ही प्रबोधनात्मक व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेची प्रचारपत्रिका ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला अर्पण करण्यात आल्याची माहिती व्याख्यानमाला प्रमुख प्रशांत आढाव यांनी दिली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. संगमनेरला 2 महिन्यात MIDC ची कार्यवाही, मंत्री उदय सामंत. मुळा धरणाचं पाणी काटकसरीनं वापरा, सायली पाटील. नेवाशात पहिल्याच लिलावात 23 लाखांची उलाढाल. 1 लाख वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सज्ज, उपमहापौर धनंजय जाधव. आणि ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन. या बरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. ऐकूया आजचा सुविचार. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीनं पुढच्या पावलांकडे पहा. आजचा सुविचार आपण ऐकलात. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. ऐकूया काही निवेदनं.
2: तेरी आंखों का जादू, तेरी बातों का जादू.
0: श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सहाय्यक आणि चरित्रात्मक भूमिका साकारल्या,

0: त्यांनी खलनायक असा काही साकारला की तो आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.
1: क्योंकि मेरा कलर ब्लॅक है, कलेजा ब्लॅक है और उसके अंदर का खून भी ब्लॅक है, इसलिए मैं तुझे ब्लॅकमेल कर रहा हूँ.
0: तेव्हा बोलूया या चतुरस्त्र अभिनेत्याविषयी आणि ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या निवडक चित्रपटातली तुमच्या आवडीची गाणी फोन गाणी या कार्यक्रमात. या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचं प्रसारण होईल शुक्रवारी सकाळी 10 ते 11 यावेळेत 100.1 MHz FM बँडवर.

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

0: లైట్స్ కెమెరా
1: రోలింగ్
0: యాక్షన్.
2: శ్రోతే హో, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठमोठ्या पोस्टर्सवर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात.
3: मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात.
2: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
3: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
2: सुहाना सफर.
3: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
4: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
8: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही संक्षेपित करत आहोत.
9: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
10: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती C.P. Radhakrishnan यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी NSE च्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष IT पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे स्थित HYKE AS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण

0: आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शुभ्रंश 1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही निवेदना.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत, तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर,
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

श्रोते हो, तापमानाचा पारा जसजसा वाढतो आहे तसतशी उन्हाची तीव्रता वाढते आहे. या वाढत्या तापमानामुळं उष्माघाताची परिस्थिती उद्भवू शकते. नागरिकांनी याविषयी थोडीशी सावधगिरी बाळगली तर आपण स्वतःचा उष्माघातापासून बचाव करू शकतो. यासाठी भर दुपारच्या वेळी कष्टाची कामं करणं टाळावं. गरज असेल तरच या वेळेत घराबाहेर पडावं. यावेळी बाहेर पडणं अनिवार्यच असेल तर डोक्याला कानावर पांढरं कापड गुंडाळून किंवा टोपी घालून डोळ्यांना गॉगल लावूनच बाहेर पडावं. शक्यतो पांढरी आणि सैलसर वस्त्र वापरावीत. या काळात भरपूर पाणी प्यावं. सरबत, ताक तसंच रसाळ फळांचं सेवन वाढवावं. या साध्या गोष्टींची खबरदारी घ्या आणि स्वतःचा उष्माघातापासून बचाव करा.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही।

0: श्रोत्यो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या 3 भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती 2 प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही, पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीनेही आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटक

0: मुलींसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं मुलगी.
1: सर आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल, किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील, आणि स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं, आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स, अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या, म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. व ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्रोतमध्ये वीजपासून अगदी पारंपरिक सोलर असेल, किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही, सोलर पण नाही, तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील, अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे, आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत, की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का, सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये, म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये, जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना, आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल, किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर, म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आत्ता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत, की त्या गावाची लोकसंख्या 5000 जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेत्तर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा

0: गावांना आम्ही जनगणना शहरं मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलं आहे की जनगणनेअंतर्गत जी ही जनगणना शहरं स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही कारण
0: नाही. बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल.
1: बर,
0: मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आय डी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल तिथे. तुमच्याकडे स्वगणना आय डी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आय डी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी करा की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून
1: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय 100.1 MHz FM बँडवर.
2: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
3: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
2: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
3: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
2: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: पेशंटला झालेल्या स्टोननुसार सुद्धा बदलत असतं. तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोत्याहो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
6: नमस्कार
5: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 वर्षांमध्ये अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
6: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचाच त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, IBS कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचा वाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे. असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचाला नेहमीच चिकट होत असते, पोट साफच होत नाही, 2-3 दिवस पोट साफ होत नाही, शौचाला जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 वर्ष पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहितच नाही, असे सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 वर्ष घेतोय, रोज सकाळी उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. बाहेरचं खाल्लं की लगेच पोटात दुखतच आहे, नेहमी पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. सो नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेताय, त्यांनी फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे, 24 तासासाठी त्या गोळीची ऍक्शन असते, तुमचे छातीची जळजळ कमी होणार, पण त्यांनी आजार बरा होणार आहे का तर नाही होणार. मग नक्की शरीरात काय बदल झालेत, पित्तच व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचा वाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग ह्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का तर नाही. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे वळणारे पेशंट असतात. बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे, गॅसेस होत आहेत, पोट फुगतंय, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं. ऍसिडिटी कशामुळे आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखत आहे, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्या मागच्या कारणांचं

0: विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
1: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद निर्मिती.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. 7:50 झाले आहेत. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व.
6: आयुर्विश्व हेल्थ केअर,
1: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म. श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जातात, नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
7: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. असं का होतं याचाही विचार या रुग्णांनी करणं गरजेचं असतं. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
1: बरोबर,
7: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रूपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात. कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 13 मेला म्हणजेच बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी 11:30 to 6:30 उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्ताविकार, सर्व प्रकारचे अलर्जीज, डायबिटीज, BP, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8:44 to 8:44 8:44 to 8:44 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
7: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की बाबा हे ऍसिडिटीमुळे आहे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही, त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं या प्रकारे तक्रारी दिसतात. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडंसं आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचनसंस्थेत कोणते बिघाड

0: आहेत याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केले होते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी आणि वारंवार तोंड येण्यासारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: श्रोतेहो, 13 मेला म्हणजेच बुधवारी आयुर्विश्व हेल्थकेअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-8942-60 8448-8942-60 8448-44-9260. आयुर्विश्व हेल्थकेअरच्या अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थकेअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थकेअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थकेअर आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर. 7:55 झाले आहेत. ऐकूया काही निवेदना.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर
2: अहिल्यानगर.
1: मोबाईल 86 69 90 9000.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-3515.
4: मोबाईल 960-44-988-36.

0: की और सऊदी अरब ने अपने सैन्य ठिकानों और वायु क्षेत्र तक अमरीकी सेना की पहुंच रोकी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभरांश एक मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय। सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारण सभेत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया।
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला।
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
4: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98 220 40 375।
5: पण या भागात आता श्रोत्यांना हे सांगा की या कॅन्सर वर उपचार काय काय।
6: अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या उपचारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। एक म्हणजे किमो रेडिएशन, जे आपल्याला पहिले द्यायला लागू शकतं। जर स्क्वॅमस सेल कार्सिनोमा एक प्रकारचं कॅन्सर जर असेल आणि खास करून अन्ननलिकेला वरच्या भागात किंवा मधल्या भागात असेल तर किमोथेरपी आणि रेडिएशन हे मेन उपचार येतात। आणि मधल्या भागात जर असेल तर किमो रेडिएशन नंतर आपण एक स्कॅन करतो, आधी ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंट झाल्यावर असे दोन स्कॅन करतो। आणि मग किमो रेडिएशन म्हणजे रेडिओथेरपी आणि किमोथेरपी कंबाईंड आपल्याला द्यायला लागतं। तर त्याच्या दोन्हीनी कधी कधी हा कॅन्सर जाऊ शकतो, पण नाही गेला तर आपण परत एक स्कॅन करतो किमो रेडिएशन नंतर आणि किती कमी झालाय का पूर्ण गेलाय ते बघतो। काही राहिला असेल तर मधल्या भागातला कॅन्सर आपण ऑपरेशननी काढतो, नंतर किमो रेडिएशन हा पहिले नंतर ऑपरेशन। आणि जर सर्व्हायकल म्हणजे वरच्या भागात असेल तर डायरेक्ट किमो रेडिएशन डेफिनेटिव्ह म्हणजे फायनल किमो आणि रेडिओथेरपी हाच मेन ट्रीटमेंट आहे। एकदम सर्व्हायकलच्या इथे वरच्या भागात कशाच्या इथे तर त्याला ऑपरेशन नाही शक्य, तर ते किमो रेडिएशननीच हा बरा केला जातो। त्याच जर स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असेल तर आजकाल इम्युनोथेरपी निवोलुमॅब हे इम्युनोथेरपीचे वेगवेगळे इंजेक्शन्स अवेलेबल झालेले आहेत। किमो रेडिएशन नंतर आपण जर कॅन्सर शिल्लक राहिला आणि ऑपरेशन शक्य नसेल किंवा अशा भागात असेल की ऑपरेशन शक्य नाही किंवा पेशंटला ऑपरेशन नको असेल तर इम्युनोथेरपी देऊन पण आपण कमी करू शकतो। आता दुसरा प्रकार अन्ननलिकेचा तो म्हणजे ॲडिनोकार्सिनोमा। हा जर प्रकार असेल आणि खालच्या भागात असेल स्टमकच्या जवळ तर तिथे पहिले आपण किमोथेरपी देतो। जर स्टेज जास्त असेल तर किमोथेरपी देऊन गाठ छोटी करतो, 3 ते 4 किमो द्यायच्या, गाठ छोटी करायची, मग खालच्या भागात आपण ते ऑपरेशन करून काढतो। तर हे जे अन्ननलिकेचे कॅन्सर ह्याला आपल्याला पोट पण उघडायला लागतं आणि छाती पण उघडायला लागू शकते जर अन्ननलिकेच्या वरच्या भागात असेल। म्हणजे छाती आणि पोट दोन्ही उघडून ते मोठं ऑपरेशन करायला लागतं, 5-7 तासाचं ऑपरेशन असतं। आणि हे ऑपरेशन आपण चांगल्या पद्धतीने रेग्युलर करत आहोत गरुड हॉस्पिटलला आणि सक्सेस रेट आपला खूप चांगला आहे। त्याच्यात अजून स्टमक कॅन्सरच्या जवळ जर असेल म्हणजे स्टमक आणि इसोफॅगस याच्या जंक्शनला असेल, जी जंक्शन म्हणतो गॅस्ट्रोव्हेजल जंक्शन, तरी सुद्धा किमोथेरपी ऑपरेशन आणि त्यानंतर परत किमोथेरपी उपचार आहेत। पण जो अन्ननलिकेला वरच्या भागात जर असेल आणि त्यात स्क्वॅमस सेल कार्सिनोमा जर असेल तर मग मेनली किमो रेडिएशन आणि जर स्कॅन करून जर काय शिल्लक राहिला तर ऑपरेशन। तर हे असे वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आहेत आणि इम्युनोथेरपी त्यात नवीन एक भर पडत आहे। तर हे सगळे उपचार केले आणि लवकर जर आपल्याला पहिल्या दुसऱ्या स्टेजला कळालं तर ते पूर्णपणे आपण बरं करू शकतो।
4: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375। 98-220-40-375। श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया। नमस्कार।

0: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. सकाळचे 8:20 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. पी सावळाराम यांचं, संगीतकार होते वसंत प्रभू.
1: अहो अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
7: फोन 74008440.

0: 48 88
1: 74 00 48 40 88
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत ऐकूया. श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात गायिका आहेत आशा भोसले.

आशा भोसले यांनी गायलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केले. सकाळचे 8:30 पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल RN रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार VCK, CPI आणि CPIM या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या TVKला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तीनही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट

करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटी दरम्यान मिस्री यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिस्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604,00,000 टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात AIचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया AI आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात ICMRनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी AIच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया AIच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि AI कौशल्य विकास उपक्रमांसोबतच ICMRचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर AI सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी DLS पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर DLSनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि

0: मंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:41 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकजागरण.

0: लोकजागर कार्यक्रमात आज ऐकूया अहिल्यानगर इथल्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कार्याविषयी अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते यांच्याशी सुदाम बटुळे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात आणि वेगवेगळे उद्दिष्ट घेऊन त्या काम करत असतात. आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा गेली 40 वर्ष इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही एक संस्था कार्यरत आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालवले जातात. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत किंवा नवीन नवीन संशोधन होत आहेत त्याची माहिती समाजापर्यंत जावी यासाठी अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. तर ही जी काही संस्था आहे द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, जिचं स्थानिक केंद्र आपल्या अहिल्यानगर या ठिकाणी आहे, स्थानिक केंद्राचे अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते सर आपल्या सोबत आहेत आजच्या. तर आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की ही जे काही आपलं द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही जी काही संस्था आहे तिचं स्थानिक केंद्र आपल्या अहिल्यानगरमध्ये आहे, तर या संस्थेची स्थापना किंवा त्याचं उद्दिष्ट वगैरे कशा पद्धतीने सांगता येईल?
2: दुसरी औद्योगिक क्रांती साधारण जी 1870 नंतर सुरू झाली, त्या क्रांतीमध्ये अतिप्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञान, संशोधन, स्टँडर्डायझेशन म्हणजे मानके स्थिरीकरण आणि मोठ्या प्रमाणात एखाद्या उत्पादनाची निर्मिती करणं ही उद्दिष्ट त्याच्यामध्ये साधारण गृहित धरून त्याप्रमाणे ती औद्योगिक क्रांती झाली. पहिल्या महायुद्धानंतर जगाला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन किंवा यंत्रनिर्मितीची गरज भासू लागली. या क्रांतीला आपण साधारण टेक्निकल क्रांती म्हणा किंवा तंत्रज्ञान क्रांती असंही म्हणू शकतो आपण. आणि त्यामुळे काळाची गरज ओळखून वेगवेगळ्या देशांमध्ये अभियांत्रिकीला साधारण बळ देण्याच्या दृष्टीने संशोधन केल्या गेले, उद्योगाची निर्मिती झाली आणि त्याला प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे. भारतामध्ये त्या काळी असलेले जे इंग्रज राज्यकर्ते होते त्यांनीसुद्धा याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास भारतात होण्याच्या दृष्टीने इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया या नावाची एक सशक्त संस्था ही स्थापन केली. ही इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्था जी आहे ही साधारण 1920 साली सर स्थापन केली गेली, जी देशातली सर्वात मोठी आणि जुनी संस्था आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याला 1935 साली रॉयल चार्टरच्या द्वारे सुद्धा कायदेशीर मान्यता दिली आहे आणि ही एकमेव संस्था अशी आहे की आजही तिला रॉयल चार्टरनी मान्यता मिळालेली ही एकमेव संस्था कार्यरत आहे. आणि भारत सरकारच्या वतीने सुद्धा आता सध्याचे जे काही सरकार आहे त्याच्या वतीने विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं सुद्धा सिरो म्हणजे सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणूनही संस्थेला आज मान्यता दिली गेलेली आहे.
1: आता ही जी काही संस्था आहे खरं तर खूप जुनी संस्था आहे, तर या संस्थेचा स्थापनेमागचा मुख्य उद्देश काय होता?
2: सर, संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश जो आहे, आता नावात जसं आहे की इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि अभियंत्यामध्ये जे काही स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य वृद्धी व्हावी असा हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तसंच इंडस्ट्री इन्स्टिट्यूशन आणि R&D ऑर्गनायझेशन म्हणजेच उद्योग, शिक्षण आणि संशोधन याच्यामध्ये एक दुवा निर्माण करायचा.

0: काम ही संस्था करते की जे महत्त्वाचं काम आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नॉलेज देऊन त्यांना प्रॅक्टिकली कसं सशक्त बनवता येईल अशा दृष्टीने उद्देश ठेवून काम केलं जातं. संस्थेचं साधारण बघितलं तर स्थापना झाल्यापासून याचं कार्यालय कलकत्ता शहरामध्ये आहे आणि जवळपास एकूण मेंबर जर बघितलं तर 1 कोटी मेंबर साधारण आहेत आणि देशभरामध्ये आणि त्यामधले जवळपास 3 लाख सभासद हे कॉर्पोरेट मेंबर्स आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण भारतभर जर बघितलं तर जवळपास 1,250 केंद्र म्हणजे राज्य पातळीवरचं एक केंद्र असतं आणि स्थानिक केंद्र असतं असे साधारण 1,250 केंद्र आहेत. तसंच भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये म्हणजे नेपाळ असेल, अबुधाबी आहे, बहरीन आहे, कुवेत, कतार या ठिकाणी सुद्धा संस्था कार्यरत आहे. तसंच संस्थेच्या याचं जर बघितलं तर 6 पेरिफेरियल बॉडीज सुद्धा काम करतात. त्याच्यामधलं महत्त्वाचं जर बघितलं तर इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया म्हणून आहे की जे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे स्टाफ आहेत किंवा जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात अकॅडमिक क्षेत्रामध्ये जे आहेत तर त्यांचं नॉलेज अपग्रेडेशनच्या दृष्टीने सुद्धा ते कॉलेज साधारण वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम राबवून त्यांना ट्रेनिंग द्यायचं हे करतात. आणि याच्यामध्ये साधारण 15 वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांचा अंतर्भाव संस्थेच्या याच्यामध्ये आहे.
1: नक्कीच. आता आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा लोकल सेंटर आहे, स्थानिक केंद्र जे आहे, तर त्याची स्थापना किंवा त्याचे एकूण सभासद कशा पद्धतीने त्याचं कामकाज चालतं, कार्यक्षेत्र काय आहे याविषयी थोडं सांगूया.
0: बरोबर. सर, ही संस्था जुनी जी 1920 सालापासून आहे, तसंच आपल्याकडे ही सुद्धा अहिल्यानगरमध्ये त्या काळी जे इंजिनियर्स लोक एकत्र येऊन त्यांना सुद्धा असं वाटत होतं की आपणही काहीतरी करावं शहरासाठी. तर त्यावेळेला मग 1986 साली साधारण या सगळ्यांनी मिळून आपल्याकडे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं एक लोकल सेंटर किंवा एक स्थानिक केंद्र सुरू करावं अशा दृष्टीने एक त्यांनी प्रयत्न करून 1986 साली इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सची अहमदनगर लोकल सेंटर म्हणजे आजचा अहिल्यानगर लोकल सेंटरची स्थापना केली. म्हणजे जवळपास आता संस्थेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत तसे. आणि याचं कार्यक्षेत्र जर बघितलं पूर्ण जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये जवळपास आता 1130 कॉर्पोरेट मेंबर्स आपले सभासद आहेत जिल्ह्याच्या दृष्टीने. याच्यामध्ये जिल्ह्यातले इंजिनिअरिंग कॉलेज जे काही मोठे आहेत ते 5 अभियांत्रिकी कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज हे इन्स्टिट्यूशनल मेंबर्स आहेत. म्हणजे पूर्ण कॉलेज जे आहे यांना आपण मेंबरशिप देतो इन्स्टिट्यूशनल मेंबरशिप म्हणून. तसंच त्या कॉलेजमध्ये स्टुडंट चॅप्टर आपण स्थापन केल्या जातात आणि त्या स्टुडंट चॅप्टरच्या म्हणजे साधारण 25 स्टुडंट चॅप्टर जवळपास नगर जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहेत.
1: नक्कीच. आपल्यासोबत या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अहिल्यानगरचे मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते सर सुद्धा आहेत. तर विधाते सर, आपली जी काही ही संस्था आहे लोकल जे केंद्र आहे याचं कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि याचे सभासदांचा विचार केला तर ते कोणकोण सभासद आहे?
2: तर अहिल्यानगर लोकल सेंटर चे स्थानिक कार्यकारिणी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये अध्यक्ष म्हणजे ज्याला आपण चेअरमन म्हणतो, मानद सचिव, ऑनररी सेक्रेटरी आणि कार्यकारिणी सदस्य आहेत. सभासदांमध्ये प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील अभियंते, तज्ज्ञ तसेच विद्यार्थी आदी सदस्यांचा समावेश असतो. संस्थेच्या कॉर्पोरेट सदस्यांमधून दर 2 वर्षांनी कार्यकारिणी निवडली जाते. गेल्या सुमारे 40 वर्षाच्या काळाकडे पाहता जिल्हा व राज्य पातळीवरील दिग्गज व्यक्तींनी अहिल्यानगर स्थानिक केंद्राचे अध्यक्षपद भूषविले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल दूधसाहेब असतील, MSEBचे कार्यकारी अभियंता के एम राजेसाहेब असतील, पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता श्री चंद्रमोहन हंगेकर साहेब आहेत, त्याचबरोबर LNTचे भूतपूर्व प्लांट हेड श्री अरविंद पारगकर साहेब आहेत, VRDDRDOचे संचालक श्री सगम सिन्हा साहेब आहेत, MCCIचे प्रकाश गांधी साहेब, बांधकाम क्षेत्रातील प्रख्यात अभियंते अविनाश कुलकर्णी तसेच मनोहर अनेकर यांचा यामध्ये समावेश होतो.
1: ही जी काही वेगवेगळी नावं तुम्ही आता सांगितली त्यांचं मोठं योगदान त्या त्या क्षेत्रामध्ये आहे आणि अशा लोकांनी या संस्थेचं जी काही धुरा आहे ती सांभाळलेली होती. तर भागवत सर, ही जी काही आपली संस्था आहे अहिल्यानगरमधली, त्याचं स्थानिक पातळीवरती या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
0: तर आपण सामाजिक आणि तांत्रिक याच्यामध्ये आपण वेगवेगळे बरेचसे उपक्रम राबवतो, ज्या उपक्रमासाठी हेडक्वार्टर किंवा जे मुख्य केंद्र आहे कोलकातामधून वेगवेगळे जे काही दिवस साजरे करण्याच्या दृष्टीने गाईडलाईन प्रमाणे त्या थीम ज्या येतात त्यानुसार त्या विषयावरती तांत्रिक विषय असतील त्याच्यावरती वेगवेगळे व्याख्याने, परिसंवाद आणि वेगवेगळे ठरवलेले जे दिवस आहेत औपचारिकपणे ते साजरे केले जातात. उदाहरणार्थ वर्ल्ड वॉटर डे म्हणजे जागतिक जल दिन किंवा वर्ल्ड टेलिकॉम डे म्हणजे साधारण पर्यावरण दिन, अभियंता दिन म्हणजे इंजिनियर्स डे, जागतिक मानक दिन

0: म्हणजेच वर्ल्ड स्टँडर्ड डे, अधिवास दिन, ऊर्जा संवर्धन दिन, याप्रमाणे वेगवेगळे दिवस साजरे करून त्या त्या विषयावरती तज्ज्ञ जे काही मंडळी आहेत यांचं व्याख्यान आयोजित करणं आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं अशा दृष्टीने आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. कॉलेजेसमध्ये तांत्रिक कार्यशाळा, सेमिनार, वेबिनार, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करणं, सामाजिक जाणीव ठेवून वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान आहे, रक्तदान शिबिर आहे, हे पण उपक्रम साधारण राबवले जातात. त्याच्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जे काही कॉर्पोरेट मेंबर्स आहेत यांचं कसं योगदान जास्तीत जास्त प्रमाणे समाजाला मिळावं या दृष्टीने सुद्धा संस्था प्रयत्न करते. स्थानिक केंद्राने आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवरती पण बरेचसे परिसंवाद आयोजित केलेले आहेत, कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. याच्यामध्ये जिल्ह्यातल्या अभियांत्रिकी जे काही महाविद्यालय आहे यांनासुद्धा सहप्रायोजक म्हणून आम्ही समाविष्ट करून घेतो, म्हणजे त्यांचाही सहभाग वाढून त्यांचीही मदत होते आणि आमचंही एक्सपर्टाईज त्यांच्यापर्यंत जातं. विद्यार्थ्यांनासुद्धा त्याच्यातनं बराचसं ज्ञान मिळायची म्हणजे मिळण्याच्या दृष्टीने योग्य संधी साध्य करून दिली जाते. विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना त्याचा लाभ घेता येतो. नुकतंच आत्ता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 13-14 फेब्रुवारीला राष्ट्रीय पातळीवरचा एक परिसंवाद आयोजित केलेला होता, जो जलव्यवस्थापन याच्या साधारण जलव्यवस्थापनावर होते. ते त्या याच्यामध्ये भारतभरावरनं जवळपास 60 पार्टिसिपंट त्याच्यामध्ये होते की ज्यांनी त्यांचे पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. तसे
1: आपल्याकडे 15 सप्टेंबर हा अभियंता दिन, इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो, तर ह्याचं नेमकं औचित्य काय असतं आणि कशा पद्धतीनं आपल्या संस्थेच्या माध्यमातून तो साजरा केला जातो?
2: 15 सप्टेंबर हा दिवस थोर अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. विश्वेश्वरय्या यांचे देशाच्या विकासामध्ये फार मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा आदर व त्यानिमित्ताने उदयोन्मुख अभियंत्यांना त्यांच्या कार्याची ओळख व्हावी व त्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून हा दिवस देशभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. IIIचे अहिल्यानगर स्थानिक केंद्र अभियंता दिनानिमित्त जिल्ह्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करते व 15 सप्टेंबरच्या मुख्य समारंभात पेपर प्रेझेंटेशनमधील 3 उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके दिली जातात. त्याचबरोबर संस्थेतर्फे जिल्ह्यातील अभियंत्यांच्या त्या त्या क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून वेगवेगळे अभियांत्रिकी पुरस्कारही दिले जातात, जसे की आउटस्टँडिंग इंजिनियर अवॉर्ड, इंजिनिअरिंग अचीवमेंट अवॉर्ड, प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड, लेडी इंजिनियर अवॉर्ड. अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल संस्थेतर्फे अभियंता दिनाच्या दिवशी जीवनगौरव पुरस्कारही प्रदान केला जातो.
1: आता आपली जी संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, याचा जर केंद्रबिंदू आपण जर घेतला तर तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी असतो, कारण लॅब टू लँड ज्याला आपण म्हणतो की विद्यालयामध्ये जे काही अकॅडमिक नॉलेज तो मिळवतो त्याचं प्रॅक्टिकली त्याला जिथं इम्प्लिमेंटेशन होतं तर तो जो काही मधला दुवा आहे तो ती संस्था कार्य करते. तर या हे जे अभियांत्रिकी जे विद्यार्थी आहेत या संस्थेच्या उपक्रमांचा कसा फायदा होतो?
0: की विद्यार्थ्यांना घडवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्यामध्ये नॉलेज इम्पार्ट करण्यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात काम करते. आता देशभराचा विचार जर केला तर इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्समध्ये जवळपास 2000 जास्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्टुडंट चॅप्टर काम करतात आणि त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र आयोजित करणं, व्याख्यानं आयोजित करणं किंवा जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज केलं, त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धात्मक काही गोष्टी प्रकल्प सादरीकरणासारख्या काही आयोजित केल्या जातात, स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कार्यशाळा आयोजित केल्या जातात की ज्याचा वापर करून विद्यार्थी त्यांचं तांत्रिक ज्ञान जे आहे ते वाढवू शकतो. मगाशी मी जसं म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जे मागच्या याच्यामध्ये 13-14 फेब्रुवारीला जो राष्ट्रीय पातळीवर परिसंवाद आयोजित केलेला होता त्यामध्ये सुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे जलव्यवस्थापक आहेत किंवा तज्ज्ञ आहेत, टेक्सास युनिव्हर्सिटी अमेरिका इथले डॉक्टर विजय प्रताप सिंह, त्यांना इन्व्हाइट केलं होतं. तर त्यांच्या नॉलेजचा उपयोग नगरमधला, म्हणजे त्यांच्या नावामुळे भारतभरावरनं बरेचसे पार्टिसिपंट जे आलेले होते की खास त्यांना ऐकण्यासाठी आलेले होते, म्हणजे असे दिग्गज मंडळी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचं इन्स्टिट्यूशनचं एक माध्यम होतं. तसं तिथे आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांनी सुद्धा याला बरंच सहकार्य केलंय, मुलाचं मार्गदर्शन पण त्यांचं लाभलंय. कुलगुरू जे कृषी विद्यापीठाचे डॉक्टर विलास खर्चे यांनी पण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मग विद्यार्थ्यांना यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी मिळते इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मग सामाजिक याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले की फक्त इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नाही तर समाजासाठी पण उपयोगी पडेल. जसं आता

0: अहमदनगरचा विचार केला किंवा अहिल्यानगरचा विचार जर केला, आपल्याकडे जुने ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तूंचा लोकांना माहिती होणे किंवा त्याचं आर्किटेक्चरल आस्पेक्टच्या दृष्टीने मी भूषण देशमुख यांचं एक आम्ही व्याख्यान आयोजित केलं होतं की ज्याच्यामध्ये विषय त्यांचा असा होता की आर्किटेक्चरल आस्पेक्ट्स इन ओल्ड मॉन्युमेंट्स ऑफ अहमदनगर. मग अहिल्यानगरमध्ये ज्या काही जुन्या वास्तू आहेत या जुन्या वास्तूचं त्यावेळच्या दृष्टीने आर्किटेक्चरल आस्पेक्ट काय आहे ते आजही कसे उपयोगी आहेत याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित करून हा विषय दिल्यामुळं त्यांचं जे आज म्हणजे साधारण त्यांचा जो अभ्यास आहे हा सुद्धा लोकांना मार्गदर्शन देणारा झाला आणि त्याच्यातनं सामाजिक म्हणजे साधारण जाणीव पण लोकांमध्ये झाली. नुसतं हेच नाही तर टेक्निकली मी लोकांसाठी सुद्धा आता इन्स्टिट्यूशनच्या ऑफिसच्या आजूबाजूच्या आणि नागरिकांना आम्ही आवाहन केलं की आम्ही ऊर्जा बचतीच्या दृष्टीने म्हणा किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस याच्यासाठीचे जे व्याख्यान आयोजित केले त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. ऊर्जा बचत कशी करावी, रिन्युएबल एनर्जीचे फायदे काय आहेत, अशा पद्धतीने सुद्धा व्याख्यान आयोजित करून म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याच्या दृष्टीने जे एक्सपर्ट लोक बोलवून त्यांचं आम्ही साधारण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहे.
1: अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर स्किल इंडिया किंवा स्किल कौशल्य विकासावर जास्त भर आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थ्यांसाठी सरकारचा सुद्धा. तर याच्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काय उपक्रम राबवले जात आहेत?
0: सर, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. भारत सरकारच्या याच्यात जसं आपण नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजे NCVET यांच्याद्वारे सुद्धा वेगवेगळे कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात. तर त्या अंतर्गत सुद्धा अवॉर्डिंग बॉडी अँड असेसमेंट एजन्सी म्हणून इन्स्टिट्यूशनला मान्यता मिळालेली आहे. संस्थेचं जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फोरमद्वारे सुद्धा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे ट्रेनिंग कोर्सेस चालवले जातात वेगवेगळे. मलाही सांगायला आनंद होतो की स्थानिक केंद्राला म्हणजे अहिल्यानगरच्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर स्थानिक केंद्राला राज्य सरकारकडनं आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र म्हणजे ACK VK म्हणून मान्यता मिळालेली आहे की त्याद्वारे आपण जे काही 8वी 9वी 10वी झालेले विद्यार्थी आहेत पास नापास असलेले त्यांच्यासाठी वेगवेगळ्या राज्य सरकारने ठरवून दिलेले जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस पण रन आपण करू शकतो त्यांच्या आणि अंडर प्रशिक्षण आम्ही लवकरच द्यायची तयारी करतोय त्याच्यात ज्याच्यामध्ये ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर डेटा एंट्री ऑपरेटर असेल सोलर पॅनल ऑपरेटर असेल 3D प्रिंटिंग असेल इलेक्ट्रिक व्हेकलच्या दृष्टीने मॅनेजमेंटचे म्हणजे किंवा मेंटेनन्सच्या दृष्टीने असेल असे वेगवेगळे कौशल्य विकासासाठी सुद्धा संस्था प्रयत्न करते.
1: नक्कीच. अलीकडच्या काळात आपण विचार केला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स आता हे खरं तर परवलीचे शब्द झालेत आणि याच्याबद्दल खूप चर्चा रोज आपल्याला पाहायला मिळते वृत्तपत्रांमध्ये चॅनल्सवरती. तर तुम्ही त्या क्षेत्रांमध्ये खरं तर काम करताय, संस्थेची धुरा तुमच्या हातामध्ये आहे, तर या तंत्रज्ञानाबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काय सांगता येईल?
2: 2015-16 नंतर जगात एक मोठा बदल सुरू झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशन क्लाऊड आणि डेटा या क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती होऊ लागली. युरोप अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट्स तयार केली, स्वतःचे प्लॅटफॉर्म उभे केले आणि माणसांवर अवलंबून असलेली अनेक कामं मशीनकडे वळवायला सुरुवात केली. सुरुवातीला हा बदल संथगतीने चालू आहे असं वाटत होतं, पण आता त्याचा वेग वाढलेला आहे. आज अनेक ठिकाणी एक ऑटोमेशन टूल किंवा AI सिस्टीम ते काम करतंय जे काही वर्षापूर्वी 10-15 लोक करत होते. याचा अर्थ नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत, पण काम करण्याची पद्धत आणि आवश्यक कौशल्य नक्कीच बदलणार आहेत.
1: हे जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे तर विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करणं तितकंच आवश्यक आहे. सोबतच आता इंडस्ट्री सुद्धा त्या स्पीडने बदलतीये आणि वेगवेगळे परिसंवाद असतील, वर्कशॉप असतील, याच्या माध्यमातून किंवा तज्ञांचे मार्गदर्शन असतील याच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा सक्षम बनण्यामध्ये खूप मोठा हातभार जो आहे तो अशा संस्थांचा लागतोय. तर भविष्यामध्ये जे अहिल्यानगरचं स्थानिक केंद्र आहे पुढची जी काही वाटचाल आहे ती कशी असणार आहे?
2: अहिल्यानगरला स्मार्ट सिटी बनवणे हा आमच्या अहिल्यानगर लोकल सेंटरचा एक प्रमुख विचार आहे. त्यासाठी आम्ही त्याची ब्लूप्रिंट सुद्धा तयार करून घेतलेली आहे. इंजिनिअरिंग नॉलेज व स्किल्सचा समाजासाठी उपयोग करणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे डिजिटल सेवा वाढवणे, त्याचबरोबर शहर विकास प्रकल्प असतील जसे की रस्ते, ड्रेनेज, उद्याने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल यांच्यासाठी आपण टेक्निकली आपण काय मदत करू शकतो, त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्यीकरण व पर्यटन आहे तर याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी यूज करून कशाप्रकारे आपण त्यांना ॲडव्हान्समेंट आपण करणार आहोत, त्याचबरोबर विविध योजनांद्वारे युवकांना प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध करून देणे, नवीन काही पदभरती असतील किंवा कौशल्य विकास कार्यक्रम असतील हे याच्यावर भर देणे आणि स्मार्ट सिटी आणि तंत्रज्ञान वापर ज्याच्यामध्ये शहर व्यवस्थापनात IT व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे, तसेच नागरिकांसाठी स्मार्ट सुविधा म्हणजे ई सर्व्हिसेस असतील किंवा डॅशबोर्ड्स

0: असतील हे आपण उपलब्ध करून देणे हे खरं तर तंत्रज्ञ किंवा इंजिनियर्सचं काम आहे आणि ज्याच्यावरती आपण आज काम करत आहोत.
1: साधारण 40 वर्षापासून इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अहिल्यानगर रुरल सेंटर शहरामध्ये कामकाज करत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आमचा प्रसार तर चालू आहे. विद्यार्थ्यांशी आम्ही कनेक्ट होतोच आहे, नागरिकांशी पण होतो आहे. 40 वर्षापूर्वी आपल्या इरिगेशन कंपाऊंडमध्ये आम्ही भाड्याच्या जागेत कार्यालय सुरू केलेलं होतं. पण मी काही डोनर्सच्या मदतीने आणि आमच्या कॉर्पोरेट मेंबर्सच्या मदतीने कल्याण रोडवरती साधारण 8,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेऊन तिथे आता वेगवेगळ्या याच्यात सामाजिक आणि टेक्निकल उपयोग समाजाला होईल, नगर शहरा होईल अशा दृष्टीने एक बहुम साधारण उद्देशीय इमारत आम्ही बांधायचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्याचा एक मजला बांधून झालेला आहे की ज्याच्यामध्ये स्किल सेंटर असेल, ई लायब्री वगैरे असेल, एक 150-200 कपॅसिटीचं ऑडिटोरियम असेल की ज्या याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट आपण अरेंज करू शकतो. टेक्निकल साधारण लेक्चर्स नागरिकांसाठी सुद्धा, सामाजिक याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असेल अशा पद्धतीने सुद्धा लेक्चर्ससाठी सेमिनारसाठी ते एक सभागृह बांधायचा उद्देश आहे. याच्यासाठी आम्ही आवाहन करतो की आपल्या माध्यमातून की नगर शहरातले जे काही दाते आहेत त्यांनी देणगी द्यावी. आम्ही इंडस्ट्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये, इंडस्ट्रीनेसुद्धा CSR वेगवेगळे फंड्स दिलेत. भारत फोर्स म्हणजे त्या याचा मला अभिमान वाटतो. सगळ्यांच्या सहकार्यांना मी या म्हणजे याचं जे काही फाउंडेशन स्टोन आहे हा डॉक्टर बाबासाहेब कल्याणींच्या हस्ते आम्ही ते फाउंडेशन स्टोन लेईंगचा कार्यक्रम केलेला होता. वेगवेगळ्या नगरमधल्या सुद्धा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ह्यांनीसुद्धा वेळोवेळी मदत दिली आहे. प्रवीण बजाज असतील किंवा राजेश जग्गी आहेत यांनीसुद्धा मदत करून, आणि आमचे निवृत्त अभियंता आहेत राजेसाहेब त्यांनी त्यांचा प्लॉट एस्टेट डोनेट केला आहे. त्यांची तळमळ अशीच होती की नगरमध्ये तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट व्हावा, नगर सारख्या ठिकाणी इंजिनियर्स लोकांची डेव्हलपमेंट व्हावी आणि अभियंत्यांचं जे कौशल्य आहे हे नगरच्या समाजास किंवा जडणघडणीसाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत आणि याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी प्रत्येकाला आवाहन करेल की आपण जरूर या कल्याण रोडवरती अभियंता भवन नावाची आमची जी वास्तू उभी राहते आहे या म्हणजे या वास्तूमध्ये आपलं स्वागत आहे आणि त्याच्यातनं आपलं सुद्धा काही सजेशन असतील तर ते आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करतो.
2: खूप चांगल्या पद्धतीने आपण या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, नियोजनसुद्धा खूप चांगलं आहे आणि भविष्यामध्ये नगरच्या सौंदर्यामध्ये सुद्धा आपल्या या अभियंता भवनच्या माध्यमातून मोठी भर त्या ठिकाणी पडेल. तर तुम्ही आज दोघंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या श्रोत्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे उपक्रम आहेत ते कशा पद्धतीने राबवलं जातं याच्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
3: श्रोतेहो, आत्ताच आपण लोकजागर कार्यक्रमात अहिल्यानगर इथल्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कार्याविषयी अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते यांच्याशी सुदाम बटुळे यांनी साधलेला संवाद ऐकलात. याबरोबरच लोकजागर कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15.

आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. आता ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. पी सावळारामी यांचं, संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
4: कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर अवघाची संसार या चित्रपटासाठी स्वर आहे सुधीर फडके आशा भोसले यांचं, गीत आहे डॉक्टर वसंत अवसारे यांचं, संगीतकार वसंत पवार.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक सहाय्यक आणि चरित्रात्मक भूमिका साकारल्या.

0: त्यांनी खलनायक असा काही साकारला की तो आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.
1: क्योंकि मेरा कलर ब्लॅक है, कलेजा ब्लॅक है और उसके अंदर का खून भी ब्लॅक है, इसलिए मैं तुझे ब्लॅकमेल कर रहा हूँ.
0: तेव्हा बोलूया या चतुरस्त्र अभिनेत्याविषयी आणि ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या निवडक चित्रपटातली तुमच्या आवडीची गाणी फोन गाणी या कार्यक्रमात. या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचं प्रसारण होईल शुक्रवारी सकाळी 10 ते 11 यावेळी 100.1 MHz FM बँडवर.

0: कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: कार्यक्रमात यानंतर सामना या चित्रपटातलं रवींद्र साठे यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बोलकी बाहुली या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं। हे गीत गायलं आहे आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी। ऐकूया।

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
1: जगभरात कुठेही।

मलकी बाहुली या चित्रपटातलं आशा भोसले उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ग दी माडगुळकर यांचं संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: वल्लवा तेरी बातों का जादू।
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक सहायक आणि चरित्रात्मक भूमिका साकारल्या।

0: त्यांनी खलनायक असा काही साकारला की तो आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.
1: क्योंकि मेरा कलर ब्लैक है, कलेजा ब्लैक है और उसके अंदर का खून भी ब्लैक है, इसलिए मैं तुझे ब्लॅकमेल कर रहा हूँ.
0: तेव्हा बोलूया या चतुरस्त्र अभिनेत्याविषयी आणि ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या निवडक चित्रपटातली तुमच्या आवडीची गाणी फोन गाणी या कार्यक्रमात. या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचं प्रसारण होईल शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत 100.1 MHz FM बँड वर. तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता जरूर एका कार्यक्रम फोन इन कार्यक्रम फोन गाणी, संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं. ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. आता सकाळचे 9:30 वाजतायत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत देश की सुरीली धडकन विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: ध्वनि तरंगों की ताल पर आप हैं विविध भारती के संग. आज के फनकार कार्यक्रम अब से बस कुछ ही पलों के बाद.

देश की सुरीली धड़कन विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100% एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर
1: प्रसारित करत आहोत फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम.

0: नमस्कार श्रोते हो, फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अष्टपैलू अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्यावर। श्रोते हो, सदाशिव अमरापूरकर या व्यक्तिरेखेनं फक्त खलनायकच नाही तर विनोदी, चरित्रात्मक आणि भावनिक भूमिकांमध्येही तितक्याच ताकदीनं आपला अभिनय केला। प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आणण्याची त्यांची हातोटी हीच त्यांची खरी ओळख ठरली। त्यांच्या अभिनयाच्या या खास आठवणी आजही आपल्या मनात जिवंत आहेत आणि कार्यक्रमाच्या माध्यमातनं आज आपण सर्व श्रोत्यांशी त्या शेअर करत आहोत आणि त्यांनी अभिनय केलेल्या निवडक चित्रपटातली गाणीही ऐकणार आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला या महान कलाकाराला मनपूर्वक अभिवादन। श्रोते हो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खलनायकी व्यक्तिरेखेसोबतच विविधांगी भूमिका साकारणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 अहिल्यानगर या ठिकाणी झाला। नगरच्या अतिशय प्रतिष्ठित अशा घरात वावरलेल्या सदाशिव अमरापूरकर यांना तात्या या टोपण नावानं ओळखलं जायचं। नवीन मराठी शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्वीचं अहमदनगर महाविद्यालय या ठिकाणी त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं। पुणे विद्यापीठातून इतिहास विषयाचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लहान मोठ्या नाटकातून, एकांकीच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक रसिकांसमोर सादर केली आणि अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं। श्रोते हो, विशेष उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो तो म्हणजे काही काळ सदाशिव अमरापूरकर यांनी आकाशवाणी परभणी केंद्रावर निवेदक म्हणूनही काम केलं। तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण सदाशिव अमरापूरकर यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत। पाहूयात कार्यक्रमात श्रोते कोण आहेत। हॅलो, कोण बोलताय?
1: मी संजय दरंदल बोलतो सोनीवरून।
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं। आज सदाशिव अमरापूरकर यांच्याविषयी आपण बोलत आहोत, काय सांगाल?
1: त्यांचं शिक्षण आपल्या नगरपालिकेचं झालं आणि त्यांनी सुरुवातीला नाटकामध्ये काम केले नगर कॉलेजमध्ये असताना।
0: अगदी, अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून झाली असं म्हणूयात।
1: नाटकामध्ये सुरुवातीला त्यांनी काम केलं आणि नगर कॉलेजला असताना त्यांचे शिक्षण एसटीचे डबे यायचे जेवणाचे, त्यावेळेची अशी परिस्थिती होती।
0: सर्वसाधारण कुटुंबातून अगदी उंची गाठलेला असा हा अभिनेता।
1: हा, अमरापूरकरचे त्यांचे बंधू आहेत, त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती सुद्धा कठीण होती त्यावेळेस। आणि त्यांनी आखरी रास्ता चित्रपटात चांगली भूमिका केली, अमिताभ बच्चन आहे त्याच्यामध्ये।
0: बरोबर,
1: त्यावेळेस मी ती चित्रपट बघितला तो आणि सडक चित्रपटात महाराणीची भूमिका चांगली केली।
0: अगदी, महाराणी तर आजही सगळ्यांच्या अगदी डोळ्यासमोर आहे, अतिशय उत्कृष्ट।

0: अभिनय
1: नगर मध्ये एकदा नाट्य संमेलन झालं. तर मी त्याच्याबरोबर फोटो काढायचं, मी त्याला म्हणलो मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा. म्हटलं मला माहिती आहे का, ते म्हटलं मला अरे घरच्या माणसाचे काय फोटो काढतोस तू. मोठं मन त्यांचं होतं.
0: अगदी अगदी, इतके मोठे उंची कलाकार असताना सुद्धा अगदी जमिनीवर पाय होते असं म्हणता येईल. आणि माणसातला माणूस त्यांनी ओळखला होता, हृदयाला स्पर्श करणारे असे हे अभिनेते होते. अगदी अगदी.
1: आणि इस वर चित्रपटामध्ये सुद्धा चांगली भूमिका केली त्यांनी अनिल कपूर बरोबर.
0: अतिशय सुंदर असा अभिनय होता त्या चित्रपटात सुद्धा त्यांचा. प्रत्येक भूमिका त्यांनी लीलया पार पाडली. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकताय?
1: आखरी रास्ता मधलं ऐकायचं, गोरी का साजन साजन की गोरी.
0: चालेल चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे भूमिका कोणतीही असो ती पूर्णपणे वास्तववादी आणि लक्षात राहील अशी बनवणं. मग विलन असेल, कॉमेडी रोल असेल, इमोशनल असेल किंवा चरित्रात्मक भूमिका असेल, प्रत्येक प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटवला. रंगभूमीवरील सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणी असूनही त्यांनी आपला अभिनय सोडला नाही. त्या संघर्षाच्या दिवसांची आठवण ते अनेकदा भावूक होऊन सांगायचे. हॅलो,
1: हॅलो,
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
1: मी अजय धोपावकर बोलतोय, अहिल्या नगर येथून बोलतोय.
0: स्वागत आहे कार्यक्रमात आपलं.
1: सदाशिव आमरापूरकर यांची आता कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. धुरंधर असे कलाकार होते ते,
0: अगदी,
1: आणि मूळचे नगरचे होते, आमरापूर गावचे होते.
0: बरोबर.
1: आणि नाटकाची त्यांना, सिनेमाची खूप आवड होती.
0: अगदी.
1: आणि त्यांनी आकाशवाणी ते परभणी केंद्रात काम केलं आहे एक वर्ष.
0: बरोबर.
1: आणि नंतर ते नगरला त्यांनी मिसेसनी त्यांना सुनंद आमरापूरकर यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं अर्धसत्य या सिनेमाच्या. आणि त्यांची रामा शेट्टीची भूमिका
0: 1983 साली प्रदर्शित झालेला अर्धसत्य हा चित्रपट.
1: हो हो हो हो. तर त्यांनी रामा शेट्टीची भूमिका ती खूप गाजली.
0: अगदी.
1: आणि मात्र त्यांनी नंतर मागं वळून पाहिलंच नाही, जे एक एक सिनेमा एक एक गाजत गेला. आणि वेगवेगळे अमिताभ बच्चन असेल, धर्मेंद्र असेल, विनोद खन्ना असतील, गोविंदा असेल, अगदी आमिर खान, शाहरुख खान, कुठले कुठले जेवढे सुपरस्टार आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी भूमिका साकारल्यात.
0: अगदी. मग ती व्यक्तिरेखा विनोदी असेल, खलनायकी असेल किंवा सहाय्यक अभिनेत्याची असेल, अगदी लीलया या भूमिका त्यांनी पार पाडल्या प्रत्येक कलाकारासोबत.
1: हो, पण त्यांनी नगरची नाळ कधी सोडली नाही.
0: अगदी अगदी.
1: मला अगदी वाटते की नगरला त्यांनी 97-98 काळामध्ये वस्तू संग्रहालय याच्या चॅरिटी शो आयोजित केला होता.
0: बरोबर.
1: नगरच्या याच्यासाठी. आणि असरानी, गोविंदा यासारखे नट त्यांनी आणले होते नगरमध्ये.
0: अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
1: मदत त्यांनी वस्तू संग्रहालयाची उभारणी करण्यासाठी मदत केली होती त्यांनी. आर्थिक नाट्य संमेलनही आयोजित केलं होतं.
0: बरोबर.
1: त्यावेळेस मोठे मोठे दिग्गज कलाकार त्यांनी आणले होते. आणि मच्छिंद्र कांबळी आणि त्यांची जी जुगलबंदी झाली होती ती पण लोकांच्या स्मरणात आहे,
0: आजही आठवणीत आहे.
1: हो, जबरदस्त असे व्यक्तिमत्व होत आणि त्यांचं खूपच नगरला योगदान आहे.
0: अगदी बरोबर. प्रेम जिव्हाळा आहे तो आजही त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून नगरकरांशी जोडलेला आहे असं म्हणूयात. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकताय?
1: मला सडक सिनेमातलं गाणं ऐकायचंय.
0: क्या बात आहे,
1: फिल्मफेअर अवॉर्ड मिळालंय त्याच्यात.
0: आणि सगळ्यांच्या आजही लक्षात असलेली महाराणी ही जी व्यक्तिरेखा होती ती आजही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहते.
1: हो, त्यामुळे सर्वोच्च असं फिल्मफेअर त्यांना मिळालं होतं.
0: अगदी.
1: फार मोठं अचीवमेंट त्यांची होती ती.
0: अगदी. आणि अतिशय धाडसी अशी भूमिका होती पण त्यांनी अगदी सहजपणे पार पाडली आपल्या.

0: लोकमान्य टिळकांची भूमिका दूरदर्शनवरच्या त्यांच्या मालिकेतली ती पण खूप गाजली.
1: बरोबर.
0: हो, म्हणजे त्यांचं चौफेर असं व्यक्तिमत्व होत.
1: चतुरस्त्र अभिनेता असं म्हणता येईल. चालेल. सडक चित्रपटातलं कुठलं गीत ऐकूया?
0: कुठलंही चालेल.
1: चालेल चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद.

0: श्रोते हो, एका मुलाखतीत सदाशिव अमरापूरकर यांनी सांगितलं होतं की महाराणी हे पात्र साकारताना त्यांना अभिनेता म्हणून स्वतःला पूर्णपणे बदलावं लागलं. या भूमिकेमुळं त्यांना अभिनयाची खरी ताकद दाखवण्याची संधी मिळाली. महाराणी ही भूमिका शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण होती. स्त्रीवेषातील क्रूर खलनायक साकारताना आवाज, चालण्याची पद्धत, हावभाव आणि मानसिकता पूर्णपणे त्यांना बदलावी लागली होती. आजही ही भूमिका भारतीय सिनेमातील सर्वात धाडसी अभिनयांपैकी एक मानली जाते. आणि महाराणीची बॉडी लँग्वेज आणि बोलण्याची शैली तयार करण्यासाठी त्यांनी मुंबईतील रेड लाईट एरियामध्ये जाऊन याचं निरीक्षण केलं होतं. त्यांच्या अभिनयामुळं लोक प्रत्यक्ष रस्त्यावरही त्यांना पाहून घाबरायचे. त्यांनी गमतीनं एकदा सांगितलं होतं की त्यांच्या मुलीला ते इतके भयानक रोल करतात याची भीती वाटायची. मात्र ऑफस्क्रीन ते अत्यंत शांत, नम्र आणि विनोदी स्वभावाचे होते.
1: हॅलो.
0: हॅलो, आपण कोण बोलताय?
1: रम यादव बोलतोय मॅडम.
0: कुठून बोलताय?
1: कडाची, बीड जिल्हा.
0: आज कार्यक्रम आपला सदाशिव अमरापूरकर यांच्यावर केंद्रित आहे. तर आज काय सांगाल सदाशिव अमरापूरकर यांच्या विषयी? त्यांचे चित्रपट पाहिले तुम्ही कुठले?
1: दोन तीन पाहिलेले. दिलजले,
0: मॅडम. अच्छा, त्यांची कुठली भूमिका तुम्हाला जास्त आवडते? खलनायकी स्वरूपातली, विनोदी की चरित्रात्मक?
1: खलनायक.
0: खलनायक. अतिशय सुंदररित्या त्यांनी हा खलनायक हिंदी चित्रपट सृष्टीसह मराठी आणि मल्याळम, हिंदी अशा अनेक चित्रपटात त्यांनी साकारला.
1: मराठीत पण येत.
0: सावरखेड एक गाव असेल. सदाशिव अमरापूरकर यांनी 300 पेक्षाही अधिक हिंदी, मराठी, तेलुगू त्याचप्रमाणे मल्याळम चित्रपटामधून खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखा साकारल्या. आज कुठल्या चित्रपटातलं गीत ऐकूया?
1: सावरखेडी एक गाव मधलं लावलं तरी चालेल.
0: चालेल. कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो
1: हॅलो, फोन गाणी कार्यक्रम मॅडम.
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: हा मॅडम, श्रीगणेश बोलतो रावलीवरनं. तर मॅडम, मला ते दिल सडक मधलं,
0: सडक चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. काय सांगाल सदाशिव अमरापूरकर यांच्या विषयी?
1: काय म्हणे, सुंदर कार्यक्रम पिक्चर त्यांचे. विलनचे काम जास्त केले त्यांनी, विलनचे. त्याच्यानंतर त्यांनी एक मराठी पिक्चर केलता, त्याच्यामध्ये जरा चांगलं काम केलं.
0: अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या.
1: विलनची जास्त केलं त्यांनी काम,
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर मेहर बांध पिक्चर मध्ये मिथुन सोबत काम केलं त्यांनी. मिथुन त्याच्यामध्ये जरा म्हणजे विलन दाखवलं, पण असंच तुकार दाखवलं.
0: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.

0: श्रोते हो, सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सदाशिव अमरापूरकर समाजातील अंधश्रद्धा, भ्रष्टाचार आणि अन्याय याविषयी आपलं स्पष्ट मत मांडायचे. टी व्ही आणि सांस्कृतिक कार्यक्रम, दूरदर्शन कार्यक्रम, सांस्कृतिक अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवत मार्गदर्शन केलं होतं. तरुण कलाकारांना मार्गदर्शन, अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना ते अभिनयातील वास्तववाद आणि निरीक्षणशक्तीचं महत्त्व अगदी लीलया समजून सांगायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास गोष्ट म्हणजे पडद्यावर भीतीदायक वाटणारे सदाशिवजी प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत साधे, विचारशील आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे होते. कौटुंबिक पातळीवर सर्वांशी स्नेह जपणारे सदाशिवजी सर्वांना आपलेसे वाटतात. श्रोते हो, त्यांचे धाकटे बंधू राजाभाऊ अमरापूरकर यांनी त्यांच्या आठवणी आमच्याशी शेअर केल्या, त्या ऐकूया.
1: मी सदाशिव अमरापूरकरांचा धाकटा भाऊ राजाभाऊ अमरापूरकर बोलतोय.
0: कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. 11 मे हा सदाशिव अमरापूरकर यांचा जन्मदिन, त्यानिमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र हा कार्यक्रम प्रसारित करत आहे, तर काय सांगाल त्यांच्या विषयी आज?
1: त्याच्यासारखं सांगण्यासारखं तर खूपच आहे, पण एक आठवण म्हणून मी सांगतो. सदाशिव आणि आम्ही साधारण सदाशिव 12 वर्षाचा होता आणि मी त्यावेळेला 10-11 वर्षाचा होतो.
0: अच्छा.
1: त्यावेळेला नगरमध्ये एक ज्योतिषी

0: के लक्ष्मण म्हणून, तर ते एकदा आमच्या घरी आले होते. तर आल्यानंतर आमच्या वडिलांनी आमच्या दोघांच्या कुंडल्या त्यांना दाखवल्या. त्या कुंडल्या पाहिल्यानंतर सदाशिवशी, म्हणजे ही गोष्ट सदाशिव 12-13 वर्षाचा असतानाची आहे, आणि त्यांना सांगितलं की हा तुमचा मुलगा सबंध भारतभर नाव कमवेल.
1: भविष्यवाणी म्हणजे तेव्हाच झाली होती.
0: हो, पण म्हणजे भविष्यवाणी तेव्हा झाली, पण कोणाचाही याचे, कारण सदाशिव अगदी सामान्य बुद्धीचा आणि म्हणजे फार असा हुशार नव्हता, आणि आमची परिस्थिती पण सर्वसाधारण मध्यम वर्गीय होती. वडिलांनी ते ऐकलं, कुंडल्या ठेवून दिल्या आणि त्यांना पैसे देऊन रवाना केला. पण नंतर सत्यात घडलं,
1: भविष्य खरं ठरलं असं म्हणता येईल.
0: आणि सदाशिवच्या बाबतीत सांगायचं म्हणजे, सदाशिव कॉलेजला शिक्षण शिकत असताना त्याला नाटकाची आवड होती, आणि त्याला एक दिवस नाटक करत असताना नाशिकच्या त्यांच्या स्पर्धेमध्ये त्याचं नाटक काही स्वप्न विकायची हे नाटक पहिलं आलं. आणि पहिलं आल्यानंतर त्यांना पुरुषोत्तम दारवेकरांचं त्याला पत्र आलं की तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर या,
1: पदार्पण करा.
0: हो, आणि त्यांनी वडिलांना सांगितलं की मी जाणार म्हणून. वडिलांचा विरोध होता त्या काळी, पण तो गेला. त्याच्यानंतर 10 वर्ष सदाशिव तो मुंबईमध्ये, त्याला फक्त मित्र आणि थोडंफार काय उत्पन्न नाटकातून मिळत होत त्यावर त्यांनी काढले.
1: बरोबर.
0: त्यानंतर जेव्हा त्याला अर्धसत्यमध्ये काम मिळालं आणि त्यानंतर तो सगळ्यांना माहीत झाला रामा शेट्टी म्हणून, पण त्यानंतर मग त्याने मागे वळून पाहिलंच.
1: अगदी बरोबर. त्यांच्या ज्या भूमिका होत्या अत्यंत प्रभावी आणि बहुगुणी असे ते अभिनेते होते.
0: भूमिका केल्या
1: अगदी अष्टपैलू अभिनेते होते. तर आजही त्यांचा तो खलनायक पाहिला की प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारे अशा त्या भूमिका होत्या. कौटुंबिक जीवनात
0: म्हणून तो अतिशय भावनाशील होता. त्याला भयंकर भावनाशील, आणि त्याला वाचनाची आवड होती. त्याला पैशापेक्षाही तो भावनिक जास्त असायचा. पैशापेक्षाही भूमिका कशा मिळतात यावर त्याचं लक्ष जास्त असायचं. आणि तो समरसून जायचा त्याच्यामध्ये. तो इथं असताना तो कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. ते कथा वाचताना म्हणजे माणसं अक्षरशः रोमत उभे राहायचे. अक्षरशः ते चित्र डोळ्यासमोर तो उभं करायचा. त्याच्याजवळ हो, त्याच्याजवळ ते वाक्याची फेक आणि तो वर खाली टोलिंग करायची जी त्याची पद्धत होती, ते त्याच्याकडे ओरिजिनल होत. खरं म्हणजे त्याची निवड व्हायचं अर्धसत्यमध्ये कारण असं की त्याचं कारण की तो एकदा विजय तेंडुलकरांकडे बसला असताना, कारण अर्धसत्याच स्क्रिप्ट लिहिलंय विजय तेंडुलकरांनी
1: आणि गोविंद निहलानी दिग्दर्शक होते. बरोबर.
0: ते एकदा तिथं बसले असताना तिथं सदाशिव होता, त्यावेळेला ते म्हणले की मला रामा शेट्टीसाठी माणूस पाहिजे. तर तेंडुलकर म्हणले हा काय बसलाय ना सदाशिव. आणि मग गोविंद निलानी त्यांची टेस्ट घेतली आणि सदाशिवची ती निवड केली रामा शेट्टीची.
1: अगदी. आणि ती निवड सार्थ ठरली असं म्हणूयात.
0: सार्थ ठरली, कारण त्यावेळेला पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड सदाशिवला मिळालं.
1: बरोबर.
0: दुसरं मग सडकसाठी मिळालं
1: महाराणीसाठी. तुम्हाला त्यांचे कुठल्या चित्रपटातली भूमिका आवडली आणि गीत कुठलं ऐकायला आवडेल?
0: मला एक तर त्याचं अर्धसत्य भयंकर आवडलं. नंतर इश्क मधली भूमिका आवडली.
1: इश्क मधलं ऐकायला आवडेल.
0: हो,
1: चालेल. आज कार्यक्रमात सहभागी झाला आणि सदाशिव अमरापूरकर यांच्याविषयी छान आठवणी तुम्ही आमच्या श्रोत्यांशी शेअर केल्यात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
0: नमस्कार.
1: अहो गोविंदजीचा बोलतो, मांजरी तालुका राऊर जिल्हा अहिलनगर.
0: कार्यक्रमात स्वागत आहे गोविंदजी.
1: चित्रपट अभिनेते सदाश आमरकर यांनी भरपूर चित्रपट काम केलं बरं का, मराठी चित्रपासून मराठी चित्रपट नाटक असे भरपूर काम केलं तिने.
0: तुम्ही चित्रपट पाहिले त्यांचे?
1: अहो त्यांचे मी पहिले नाटक ऐकलेलं आहे, परत झेडपी पिक्चर पाहिलं. झेडपी झेडपी मध्ये पाहिलं मराठी पिक्चर झेडपी. हिंदी मध्ये काम केलं, यायला नाही जंग, नाकाबंदी, परत असे भरपूर चित्रपट.
0: 300 पेक्षाही अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं,
1: भरपूर काम केलं. आणि आपले

0: नगर जिल्ह्याची शान आहे ती. नगर जिल्हा म्हणजे त्यांनी सदाशिव आमरापूर, आमरापूरला काही दिवस राहिले ते. त्यांची म्हणजे भाऊ वडील आई सारे आमरापूर होते. आमरापूरहून नगरला आले, नगरला नगरच्या बंगला नगर मध्ये त्यांचा
1: अगदी आपल्या अहिल्यानगरच्या मातीतलं हे व्यक्तिमत्व होतं.
0: हा बरोबर,
1: अतिशय सुंदररित्या आणि प्रभावीपणे त्यांनी त्या भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपट असेल, मराठी असेल, सर्वांना भीतीदायक असा तो खलनायक त्यांनी रंगवला. अतिशय गाजलेला असा तो डायलॉग आहे, हो की नाही?
0: आणि सडक मधली महाराणी, महाराणी
1: सडक मधली महाराणी तर सर्वांनाच अतिशय आवडीची असलेली अशी ही. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकताय?
0: त्यांची आवडतं गीत बरं की सडक मधलं गीत त्यांच्या आवडीचं बरं का. सदाशिव आमरापूर ना त्याला सडक मधलं गीत आवडत होत. कोणत? जमानी से देखे रंग हजार असं गीत आहे सडक मधलं.
1: हो हो, चालेल. आज कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी विद्या जोशी बोलते, भिंगार वरून.
0: स्वागत आहे आपलं, बोला.
1: आज सदाशिव आंबेडकर जयंतीचा फोन गाणीचे कार्यक्रम मला खूप आनंद झाला. ते नाट्यकर्मी होते, ज्येष्ठ नाट्यकर्मी.
0: बरोबर.
1: आणि मी पण एक नाट्यकर्मी आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं की आज सदाशिव आमरापूरकर आहेत फोन गाणीला.
0: 11 मे हा त्यांचा जन्मदिन, या निमित्तानं आज फोन गाणी कार्यक्रमात त्यांच्याविषयी आपण बोलत आहोत.
1: हो, आणि आमरापूरकरांशी तसा माझा प्रत्यक्ष परिचय भेट झालेली आहे माझी त्यांच्या बरोबर.
0: बर.
1: ती अशा कारणानं की ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्यावेळेस मला अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालं होतं.
0: बर.
1: तर त्या बक्षीस समारंभाला सदाशिव आमरापूरकर होते.
0: बर.
1: आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपण ज्या अहिल्यानगर मध्ये राहतोय तिथे माणिक चौकामध्ये त्यांचा मोठा वाडा आहे.
0: अगदी.
1: म्हणजे तिथनं जाणं येणं होत.

0: असत त्याच्यामुळं तिथून गेलं की त्यांची खूप आठवण येते.
1: एक अटॅचमेंट जी आहे अहिल्यानगरशी, तर ती प्रत्येक अहिल्यानगरवासियांना अभिमानास्पद अशी आहे.
0: आहे. आणि आपण म्हणजे मी ज्या गावात राहते अमरापूरकर, त्या गावातले ह्या गोष्टींचं तर खूप अभिमान वाटत.
1: अगदी अगदी. आणि असायलाच हवा.
0: म्हणजे एकदा जेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो नाट्य संमेलनाच्या वेळेस, तर असं समोर गप्पा मारलं होतं त्यावेळेस, म्हणजे ते असे सांगत होते की माणसाला रूप जरी नसलं ना, रूप तरी पण जर आपला अभिनय सशक्त असेल आणि आपल्याला कोणती भूमिका वाटवायची आहे त्याचं जर ज्ञान असेल ना, तर तो रूप नसतानाही ती व्यक्ती खूप वरच्या पदापर्यंत जाऊ शकते, लोकांच्या मनात घर करू शकते. आणि खरंच म्हणजे अमरापूरकरांनी आपलं स्थान लोकांच्या मनात निर्माण केलं होतं.
1: अगदी बरोबर. एक अढळ जे स्थान आहे त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रत्येक रसिकांच्या मनात केलेलं आहे.
0: आणि जेव्हा त्यांचे आता चित्रपट बघतो तर म्हणजे त्यांची एक लकब होती.
1: अगदी.
0: ते डायलॉग बोलायचे ते डोळ्यांची बिलकुल पापणी सुद्धा हलवायची नाही.
1: अगदी बरोबर.
0: डोळ्यांची उघड झापते करायचे नाहीत.
1: अगदी तटस्थ अशी भूमिका ते साकारायचे.
0: म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद आहे, समाधान आहे. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी मनात आहेत. जुने जे आता नगर मधले रंगकर्मी आहेत, कधी कधी जर त्यांच्या गप्पा रंगल्या ना, ते सांगतात की त्यांना पूर्वी नाटकाची तालीम करायला ना जागा नसायची.
1: बरोबर.
0: तर ते रात्री 11 नंतर माणिक चौकामधला जो चौक आहे किंवा त्यांच्या वाड्यासमोर जी जागा आहे ना, तिथे ते नाटकाची प्रॅक्टिस करायची. म्हणजे पूर्वीच्या लोक नाटकासाठी इतके वेडे होते की जरी घरच्यांची परवानगी नसेल तर ते बाहेर रस्त्यावर प्रॅक्टिस करायचे.
1: अगदी. आपल्याला जर अभिनय करायचं आहे, आपल्यामध्ये तो गुण आहे, ते जे स्किल आहे ते जर आपल्याला साकारायचंय, तर जागा मॅटर करत नाही. हो की नाही? जिथे जागा भेटेल, वेळ भेटेल, तिथे आपण ती भूमिका साकारतो आणि नक्कीच मग ती लोकांच्या निदर्शनात येते. आणि त्या काळात प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे अर्थात मामा असतील सदाशिव अमरापूरकर यांना तात्या या नावाने संबोधलं जायचं.
0: तात्या. हो, आताही नगरमध्ये जे जुने लोक आहेत ना ते तात्या या नावानेच त्यांना संबोधतात.
1: अगदी अगदी. जवळचा असा माणूस, तात्या म्हटलं की अगदी जवळचा माणूस वाटतो.
0: जवळचा माणूस. खोनगाणी कार्यक्रम नगरकरांसाठी पर्वणी ठरेल.
1: छान विद्याताई, आज कार्यक्रमात छान व्यक्त झालात सदाशिव अमरापूरकर यांच्या विषयी. तुम्ही छान आठवणी श्रोत्यांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर मला हम साथ साथ या चित्रपटातील गाणं ऐकायचंय, मग कुठलंही गाणं त्या चित्रपटातील ऐकवलं तरी चालेल.
1: चालेल, ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो, सुनील राऊत बोलतो भिंगरून.
0: कार्यक्रमात स्वागत आहे सुनील जी.
1: धन्यवाद. सदाशिव आमदापूरकरांच्या चित्रपटातील गाणं ऐकायचं होतं. आपल्या अहिल्या नगरचं भूषण आहे ते.
0: बरोबर.
1: गाणे एक चित्रपट, त्यांची खलनायकी भूमिका पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष त्यांना भेटण्याचा योग आलेला आहे.
0: अरे वा, काय सांगाल त्यांच्याविषयी?
1: खरंच म्हणजे सुपरस्टार अमिताभ

0: बच्चन यांच्या सोबत भूमिका करणं त्यावेळी मोठं म्हणजे
1: आव्हान होतं
0: काम होत आणि तो त्यांनी आखर रास्तामध्ये जी भूमिका केली अत्यंत चांगली होती.
1: अगदी अगदी प्रत्येकाच्याच लक्षात राहण्याजोग्या अशा त्यांच्या भूमिका होत्या.
0: हो
1: नगरच्या मातीत जन्मलेले आणि वाढलेले असे कीर्तिवंत रंगकर्मी नक्कीच अहिल्यानगर वासियांना सदाशिव अमरापूरकर यांच्याविषयी अभिमान आहे होता आणि कायम राहणार आहे.
0: मोहरा चित्रपटातले गाणं ऐकायचं होतं ना मोती हो
1: चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद.
0: धन्यवाद.

शुतो, या सुंदर गीताप्रमाणेच अतिशय सुंदर अभिनय, सुंदर व्यक्तिरेखा सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या जीवनात साकारल्या. ते केवळ अभिनेतेच नव्हते तर एक सामाजिक कार्यकर्तेसुद्धा होते. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. असे हे अष्टपैलू अभिनेते 3 नोव्हेंबर 2014 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. श्रोते हो, सदाशिव अमरापूरकर आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या अनेक भूमिकांच्या माध्यमातनं, संवादाच्या माध्यमातनं आपल्यामध्ये कायम असणार आहेत. अष्टपैलू अभिनेत्याला भावपूर्ण आदरांजली. फोन गाणी कार्यक्रमात इथेच थांबूयात. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं महेंद्र रोहोकले आणि संदीप अहिरराव यांनी. कार्यक्रमाचं संकलन होतं वंदना साबळे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं.

फोन गानी हा फोन इन कार्यक्रम अपने एकलात आकाशवाणी अहिल्या नगर केंद्रावरून 100.1 MHz वर सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला दिल है के मानता नहीं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत ऐकूया. फैज अनवर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातलं अलका याज्ञिक उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म।
1: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजना सोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो।
0: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच।
1: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30
0: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz सकाळचे 11:15 आहेत. ऐकूया आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आपली आणि कार्यक्रमात यानंतर इलाही जमादार यांचं गीत ऐकूया. हर्षित अभिराज यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे साधना सरगम.

या कार्यक्रमात यानंतर इलाही जमादार यांचं गीत ऐकूया, हर्षित अभिराज यांच्या संगीत नियोजनात. गायलं आहे साधना सरगम आणि SP बालसुब्रमण्यम यांनी.

साधना सरगम एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते हर्षित अभिराज. या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 11:28 झाले आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ कार्यक्रम आणि दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. आजच्या प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बर का मैत्रिणींनो. कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.

0: हल्का फुल्का, हल्का फुल्का। राहुल, ए राहुल, एवढा उन्हाचा कुठे बाहेर निघालास तू?
1: अगं आजी, आद्वेतचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग।
0: काय झालं त्यांना?
1: ते आजारी आहेत वाटत, आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून।
0: बर।
1: मग आद्वेत म्हणे की बाबा नेमकी माझी गाडी बंद पडली, तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला? मग मी म्हंटल आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही, तर तू बाबांजवळ थांबाने मी तुला गोळ्या आणून देतो।
2: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना, अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी।
3: बर झालं दादुड्या, तू गोळ्या आणून देतो म्हंटलास।
0: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात। गुणाचं ग बाळ माझ।
2: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरण बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत।
1: अगाई गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती से वेळ लागणार आहे?
2: अरे पण म्हणून काय झालं?
1: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता? आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रिया सारखं मी काय एवढा नाजूक नाही।
0: हो, भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला, आईला मनस्ताप द्यायचास,
2: नाहीतर काय?
3: ए दादुड्या, उगच हुशार का मारू नकोस, आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला।
1: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण बिपरण बांधून जायला, आणि तसंही ते घातलं की केस बिघडतात ग।
0: अरे राहुल, तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस?
3: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही, तर कशाला तू डोकं लावते सुगस?
1: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया।
2: हा म्हणे यू गया आणि यू आया। अरे राहुल, अरे राहुल रा गेला बाई, हा ऐकायचं नावच नाही, काय म्हणावं बाई या पोराला?
3: अग आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ।
2: काय बाई हे पोरग?
0: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल, असाच गेलाय ना उन्हामध्ये तो।
2: हो ना, आणि हे बघ ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून, गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव।
3: बर।
0: अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली, ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने।
2: कसं काय ते?
0: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची?
2: अरे हो हो, नाही त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात, मला काही ते जमत नाही।
3: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने।
0: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड। आणि तुला सांगू का, हे वाळवण्याचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच।
2: हो ते तर आहेच।
0: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं, 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का, 2 आत्या होत्या, आम्ही चौघं भावंड, आई बाबा आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली, आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवण्याचं काम करायचो बघ।
3: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही? काय धम्माल येत असेल ना?
0: मग रिया काही विचारू नकोस बघ, आमचा मोठा चौसुपी वाडा होता, दगडी बांधकाम होत त्यावेळेस ते।
2: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं?
0: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बर का रिया, समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता।
3: अय्या झोपाळा किती छान।
0: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू, हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का।
3: ती का बर?
0: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ, आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत।
2: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा।
0: मग आमचे आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे
2: अगो बाई,
0: आणि बरं का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बरं का।
2: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हंटल की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात।
3: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते। ए आजी, पडवी नंतर काय होतं?
2: झोपत नाहीस का जास्त वेळ? झोपतेस ना?
0: जाऊ दे रश्मी। बरं रिया, पडवी नंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण।
2: अच्छा।
0: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती, त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का, त्यानंतर स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघराच्या बाजू

0: साहेबला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
1: माळवद?
0: हा, म्हणजे जशी गच्ची तुमची.
1: असं होय.
0: हा, आणि कुणी आलं गेलं पाहुणा रावळा आला तर दोन खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
0: मग एवढ्या तेवढ्याने भागतय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
1: बर. अगं आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीला ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीले लागत असेल ना ग.
0: हो, हे भलं मोठं भगुणं लागायचं बघ आम्हाला.
1: भगुणं? हे काय आता?
2: अगं, भगुणं म्हणजे पातेलं हो नाही.
0: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेले ठेवायचं. त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
1: पण माती का लावायची गाजी?
0: अग, तो ची किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचाण बांधली जायची.
1: मचाण का बरं बांधायची ती?
0: अगं, म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
1: गव्हाचं काड?
0: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
1: अच्छा.
0: हा,
1: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
0: अगं, म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना. वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी आणि रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
0: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
1: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना. पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
2: ए, मी कितीही नाही म्हंटल तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
0: अगं रश्मी, तीच तर खरी गंमत असती का या वयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
2: हो, ते तर आहेच म्हणा.
1: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना.
0: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एक आट्यापाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
2: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
0: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं, लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
2: नाईट लॅम्प.
1: हा
0: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा.
1: वा
0: रश्मी, तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग त्या चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
2: बरं, प्रश्नचिन्ह?
0: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
2: सप्तर्षी?
0: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
2: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल नाही का.
0: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना,
1: हो
0: तसा माझा मोठा भाऊ हळूहळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
2: आई, म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना.
0: हो म.
1: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का?
0: काय बाई हिरिया, अगरिया, पाच भूत येत नव्हती ग.
1: मग
0: पाचावर धारण बसत

0: असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
1: हो का, असे हे?
0: तुला सांगते ना, मला तर जाम भीती वाटायची.
2: बर,
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
2: अजूनही घाबरता अंधाराला?
0: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं, मोठी होत गेले, तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.
1: भूत भीत काही नसतं. आजी, तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही? तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
3: कसा विषय बदलतीये बघा.
1: नाही ग आई, असं काही नाही.
3: हो, म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव, बॅटरीचा उजेड लाव.
1: ए बघ ना आजी.
0: जाऊ दे ग रश्मी. बर रिया, आमच्या अंगणात की नाही चारही बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बर का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना, तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे.
4: किती ऊन आहे बाय.
0: आला बघ राहुल.
3: बापरे, केवढा घामेजलाय.
4: रिया, अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडं अगं फ्रीज मधलं पण पाणी द्या, दमल्यासारखं वाटतंय मला.
3: अरे राहुल, तू आत्ताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं? कूलर समोरही लगेच जाऊ नको, चूप बस तू, आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही, लगेच कूलर समोर बसू नकोस. 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस
0: आणि मग पाणी पिरे. राहुल, थांब जरा 5 मिनिट.
1: अरे दादुड्या, तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरणं बांधून जा, ऐकलं नाहीस तू? उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना.
3: काय आणि किती गरम झालायस, डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी पाणी होऊन जाईल.
4: खरंच बा, हा उन्हाळा आहे ना माणसाला अगदी जीव घेणार बा. काही मंदरी आपण या उन्हानी अख्खा माझा अहंकार पार वितळवला.
1: थांब थांब रे दादुड्या, लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी, ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मगाशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
4: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतं बरं का सरबत. अगं संपलं पण, अजून जरा थोडं मिळालं असतं ना तर जरा बरं झालं असतं ग.
1: हा बरं दादुड्या, तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची?
4: आज जो अनुभव आला ना
1: त्याच्यावरून
4: तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बा, ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसांनी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो, पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते नका घालू बा.
3: सुती कपडे वापरा.
4: सुती कपडे घाला आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलो तरी चालेल, पण डोक्यावर उपरणं राहू द्या बा. सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं, जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी, नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
0: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? हट्टीपणा करू नाही
3: आणि आईचं
5: ऐकावं. ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
6: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
5: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
6: हलक फुलक.

हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे, असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा, बरं का मैत्रिणींनो.

यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी डुनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत

0: गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून. तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C काय म्हणलेलं आहे की आपण कॉम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्त पेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आत्ता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आत्ता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्त पेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर? तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसेमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसेमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं? तर 2 टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसेमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचा जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली तर काही करायची गरज नाही, पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसिमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं, कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये

0: थॅलेसिमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसिमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसिमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाही आहे, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल, तर सर्व कॉलेजवयीन विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालं आहे की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचं ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरीही पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत, त्यामुळं अँटी डी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसिमियाच्या बाबतीत पण प्री मराटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसिमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू शकतो, पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसिमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे, तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेली असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो, आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं, तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात, ज्याला लाल रक्तपेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो, दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आपण म्हणू, आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे आणि राहिलेला आहे तो मग द्रवभाग. त्या द्रवभागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्तपेशींचं मुख्य काम जे आहे ना, ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्तपेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्ताभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्तपेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात, तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं, तर पांढऱ्या रक्तपेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या, त्या का वाढल्या, तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेला त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचंय. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्तपेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेल्या आहेत, त्यामुळे रक्त वाहायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं, तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्तपेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी, अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत, पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्तपेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्त्व नाही आहे, कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत, तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं, तर हे त्या लाल रक्तपेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं ठरतात, अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्तपेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्हीही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन

0: नसतात, तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली एबीओ रक्तगट सिस्टीम. अशीच आर एच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आर ए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आर एच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आर एच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. ह्याला युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हणलं जातं, पण शक्यतोवर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आर एच फॅक्टर काय असतो?
0: आर एच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आर एच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो ॲबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आर एच निगेटिव्ह म्हणलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्तनिर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळं रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे, की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, असेही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं, पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्तनिर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ॲक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही,
0: तसं भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80च्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचं, काविळ ब ज्याला आपण म्हणू, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी, हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण, रक्तदान असं नाही राहिलं. सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्त्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्तकेंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्तकेंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्तकेंद्र आहेत.
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली, म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट. पण याच्यापूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना, 1920 पासून पण

0: तेव्हा थोडंसं असं डायरेक्टेड डोनेशन होतं, म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच. म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबिटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं, तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असं कॅन्सर सारखा आजार आहे का, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होत.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं, तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण देईल तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्ट कार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बर,
0: आपण त्यांच्याकडनं जे काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातनं, आता ते बदललं, आता पोस्ट कार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्तकेंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग

0: रॅलीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन, म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातून आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल हे रक्तकेंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाता च्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबर पैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे, जे काय खर्च असतो सगळ्या रक्तकेंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो, त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्तकेंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्तकेंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं, म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्तकेंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्तकेंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारणं आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथले रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे, पण त्यामुळे एक त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते. पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे

0: थॅलसेमिक कंडिशन पण असते, याचं कारण काय असावं?
1: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं. म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आणि अन्यही काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडंसं दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे. मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण. त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल ॲनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय, मुलगा काय, मुलगी काय, त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं. म्हणजे
0: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
1: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये. येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाही आहे. महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
0: खरंय खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो की दोन टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात. एक तर उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा दोन गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात भाजी पोळी कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम. काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे. चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत. कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते, कुठल्या का कारणाने जे आपल्याला आवडतं रुचतं ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं.
0: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
1: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलं आहे तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे. अशी साधारण 5 C मध्ये रेडक्रॉसची सोसायटीची कल्पना आहे.

0: आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्तकेंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचा रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
1: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचा वार्तापत्र हे नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलंय. जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्त्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्त्वाचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे. NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे. बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल. उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याण

0: सरकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी UDFमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं IRGC या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता.

मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श याने 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी

0: आले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथे अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर 3 जणांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: तो हम लोग का सिलेबस की बुक्स भी हर साल लगभग बदल रही है.
4: अच्छा अच्छा, तो इसके लिए तो आपको भी तैयारी करनी होती होगी.
3: बिल्कुल बिल्कुल सही कहा. हमें भी कई

0: आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

0: विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर मुंबई विभागात 94.97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोलकात्यात पत्रकार परिषदेत केली. निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं शहा यांनी सांगितलं. शपथविधी उद्या सकाळी 11 होईल. नाशिकच्या धर्मांतर प्रयत्न प्रकरणातली फरार आरोपी निदा खान हिला न्यायालयानं 11 पोलीस कोठडी दिली आहे. निदाला छत्रपती संभाजीनगरात नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 75 होते. ते KPIT टेक्नॉलॉजी कंपनीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 516 घसरण झाली आणि तो 77,328 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 घसरण नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शंभरंश 1 MHz FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी रेणुका कौंडिन्य स्वागत करते. श्रोत्योहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया काजोल चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत रवी यांचं.

0: अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, ऐकूया सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं तसेच हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं आणि चित्रपटाचं नाव होतं सुखाची सावली.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: झाली सोय.
4: कशाची?
3: बँकेच्या फीची.
4: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
5: RBI म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: आशा निराशा नाटकातील पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातील यना टिपणीस यांचं नाट्यपद ऐकूया. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

आशा निराशा नाटकातील पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं यना टिपणीस यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. श्रोतेहो मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरातलं साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं फैज अनवर यांचं गीत.

सोनू निगम यांच्या स्वरातलं साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं फैज अनवर यांचं. ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

माझ्या हेच शब्द उठी लाख चुका असतील के

0: अरुण धाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, यानंतर ऐकूया नुसरत फते अली खान यांच्या स्वरातली कव्वाली.
1: Uno, dos.

श्रोते हो, नुसरत फतेह अली खान यांच्या स्वरातली कव्वाली आता आपण ऐकली. या गीतासोबतच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी यांचं, सादर करते सुदाम बटोळे.

आपण नियोजित केला आहे. मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर ज्यांना गुरुदेव असं संबोधलं जातं, हे एक ब्राह्मपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, तसंच बंगाली कवी व संगीतकार आणि समाजसुधारकसुद्धा होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळंच बंगाली साहित्य आणि संगीतात अमूलाग्र असा बदल झाला. अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचं वर्णन अगदी संवेदनशील, ताजं आणि सुंदर कविता असं केलं जातं. 1993 नोबेल पारितोषिक जिंकणारे, जगातील पहिले गैर युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार ते बनले. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपरिक म्हणूनसुद्धा पाहिलं गेलं. बंगाली साहित्यावर त्यांचा एवढा प्रभाव लक्षात आला की बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व आणि रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात आली. त्यांना कधीकधी बंगालचा बार्ड म्हणून देखील संबोधलं जातं. तसंच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्यसुद्धा होते. कोलकात्याच्या पिराली कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या व 1877 त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला व शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती, तसंच रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवतो, या विचारातून त्यांनी शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग राबवला. रवींद्रनाथांनी रचलेलं जनगणमन व अमार शोणार बांगला या रचना भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीतं म्हणून स्वीकारण्यात आल्या. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव असे कवी आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेचं राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातूनच प्रेरणा घेऊन तयार झालं. मित्रांनो, आपल्या गप्पा तर चालूच राहतील, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz व न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मित्रांनो, मी तनया कुलकर्णी युववाणी कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत करते. तर मित्रांनो, काल 7 मे रोजी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती होती, तर त्याच निमित्ताने आजचा आपला हा कार्यक्रम

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे युववाणी. मित्रांनो, तर आता ऐकूयात रवींद्रनाथांचा जीवनप्रवास. कोलकात्याच्या जोराशंकात ठाकूरबाडी इथं रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. वडील देवेंद्रनाथ आणि आई शारदा देवी यांच्या 14 अपत्यांपैकी रवींद्रनाथ हे 13वे. वयाच्या 11व्या वर्षीच रवींद्रनाथांनी वडिलांसोबत भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता, जिथं की आज विश्वभारती विद्यापीठ आहे, तसंच अमृतसर आणि हिमालयातील थंड हवेचे ठिकाण इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान आणि कालिदासांचे काव्य, तसंच संस्कृत आदींचं अध्ययनसुद्धा केलं. बालपणापासूनच त्यांच्यात असामान्य बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता होतीच. त्यांना औपचारिक शिक्षणापेक्षा स्वतंत्र विचार, निसर्गसंगत जीवन आणि स्वअध्ययन यांची अधिक आवड होती. हाच दृष्टिकोन पुढे त्यांच्या साहित्य आणि शिक्षण तत्त्वज्ञानात दिसून आला. टागोरांनी कविता, कथा, कादंबरी, नाटके, तसंच निबंध, प्रवासवर्णनं, चित्रकला आणि संगीत अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी केली. गीतांजली या काव्यसंग्रहामुळे त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळाले. हा मान मिळवणारे ते पहिले आशियाई ठरले. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग सौंदर्य, मानवी भावना, अध्यात्म, प्रेम आणि जीवनाचे तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम दिसतो. शब्दांमधलं माधुर्य, भावनांची खोली आणि विचारांची उंची यामुळंच त्यांचं साहित्य आजही जगभर वाचलं जातं. याचबरोबर टागोर हे उत्तम संगीतकारसुद्धा होते. त्यांनी 2000 जास्त गीते रचली. रवींद्र संगीत म्हणून ओळखली जाणारी ही गीते आजही बंगालसह संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. भारताचं राष्ट्रगीत जनगणमन आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत अमार सोनार बांगला हे सुद्धा त्यांच्याच लेखणीतून साकारले. व शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलं. शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात, मुक्त वातावरणात आणि सर्जनशील पद्धतीने शिक्षण मिळावं हाच यामागचा उद्देश. यावरून दिसून येतं की टागोरांचे विचार हे अत्यंत व्यापक होते. त्यांनी मानवतेचा संदेश दिलाच, पण जात, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचं तत्त्व त्यांनी मांडलं. स्वातंत्र्य, समानता, प्रेम आणि शांतता हे त्यांच्या जीवनमूल्यांचे आधारस्तंभ होते. आजच्या युगातही टागोरांचे विचार अत्यंत महत्त्वाचे वाटतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मानवी संवेदना जपणं आणि निसर्गाशी नातं टिकवणं, तसंच संस्कृतीचं संवर्धन करणं आणि शिक्षणाला मूल्यांची जोड देणं हे संदेशच आपल्याला यातून मिळतात. मित्रांनो, तर रवींद्रनाथांच्या या साहित्य प्रकाशनाची सुरुवात झाली कशी हे आता आपण पाहूयात. 1877 साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापती प्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. याच काळात त्यांनी संध्यासंगीत, बंगाली भाषेतली पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध निर्झरर स्वप्नभंग आदींची रचना केली. श्रोते हो, या सगळ्यांबद्दल तर आपण ऐकणारच आहोत, पण या विशेष कार्यक्रमात टागोरांच्या निवडक कविता, त्यांच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी प्रसंग, तसंच त्यांच्या रचनांवर आधारित सुंदर संगीताचा आस्वाद घेणार आहोत. पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आपण जाणून घेणार आहोत रवींद्रनाथ टागोर यांच्या तारुण्यातील काही महत्त्वपूर्ण प्रसंगांविषयी. रवींद्रनाथ टागोर यांचं तारुण्य हे जिज्ञासा, सृजनशीलता आणि नव्या विचारांनी भरलेलं होतं. लहानपणापासूनच त्यांना साहित्य, संगीत आणि निसर्ग या सगळ्याची विशेष आवड होती. तरुण वयातच त्यांच्या प्रतिभेला नवे पंख मिळाले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी कविता आणि लेखनाला सुरुवात

त्यांच्या सुरुवातीच्या कविता वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल, एवढ्या लहान वयात सुद्धा इतके परिपक्व विचार कसे असू शकतात असा प्रश्न लोकांना नक्कीच पडेल. 1878 साली जेव्हा ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, तेथील जीवनशैली, संस्कृती, साहित्य आणि संगीत याचा त्यांनी अभ्यासही केला. पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला, पण यामुळंच भारतीय संस्कृतीवरील प्रेम अधिक दृढ झालं. हा अनुभव त्यांच्या पुढील लेखनातून नक्कीच दिसून येतो. इंग्लंडवरून परतल्यानंतर त्यांनी साहित्य निर्मितीला अधिक वेग दिला. कविता, नाटके, कथा आणि गीते यात त्यांनी नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या लेखनात तरुण मनातील स्वप्न, प्रेम, समाजाविषयीचे विचार आणि निसर्गाची ओढ दिसून येते. ग्रामीण भागातील लोकांचं जीवन, त्यांचे प्रश्न, दुःख आणि संघर्ष हे त्यांनी जवळून पाहिलं आणि त्यामुळंच त्यांच्या विचारांना सामाजिक जाण आली. पुढे त्यांच्या कथांमध्ये सामान्य माणसाचं जीवन प्रभावीपणे उमटलं. त्यांच्या तारुण्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे संगीत आणि कलेतील वाढती रुची. त्यांनी अनेक गीतं रचली आणि पुढे हीच गीतं रवींद्रसंगीत म्हणून प्रसिद्ध झाली. टागोरांचं तारुण्य हे केवळ स्वप्नांचं नव्हतं, तर ते आत्मशोधाचंही होतं. नव्या कल्पना, जगाचा अभ्यास आणि भारतीय संस्कृतीवरील प्रेम, तसंच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा, या सर्व गोष्टी त्यांच्या तरुणपणातच घडल्या. याच तारुण्यातील अनुभवांनी पुढे महान कवी, विचारवंत आणि जागतिक व्यक्तिमत्व घडवले. ज्यावेळी रवींद्रनाथ बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले होते, बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी इंग्लंडला युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, परंतु कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. त्यानंतर त्यांचा विवाह मृणालिनी देवी यांच्याशी झाला. नंतर 1890 साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांगलादेशात असलेलं सिलियादा टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुलेसुद्धा त्यांच्यासोबत इथं आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात. हा काळ रवींद्रनाथांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो. या काळानंतर त्यांनी गल्पगुच्छ नावाचा 84 कथा असलेलं 3 खंडी पुस्तक प्रकाशित केलं. आवेग आणि विरोधाभासयुक्त असं ग्रामीण बंगालचं सुरेख चित्र त्यांनी यात रेखाटलं. नंतर 1901 साली रवींद्रनाथ सिलियादा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणं हाच त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एक प्रार्थनागृहाची, प्रयोगशील शाळेची आणि बागबगीचा व ग्रंथालयाची सुद्धा स्थापना केली. या काळात त्यांचं साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचं अधिकाधिक लक्ष खेचू लागलं. नैवेद्य व खेया या रचना त्या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय त्यांच्या कवितांचा फ्री वर्स या नावाने अनुवाद करणंसुद्धा सुरू झालं. त्यानंतर 1913 रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवींद्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवींद्रनाथांनीच केलं होतं. यामुळंच 1915 साली ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. पण 1919 जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ही पदवी सरकारला परत केली. पुढे 1921 साली रवींद्रनाथ व कृषी अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महर्स्ट यांनी शांतिनिकेतनजवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवींद्रनाथांनी पुढे श्रीनिकेतन असं नामकरण केलं. श्रीनिकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला व ज्ञान संवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उद्देशानेच त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतलं. 1930 पासून त्यांनी भारतातील पराकोटीचा जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य, कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्नही केला व केरळच्या गुरुवायूर मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठीही त्यांनी आवाहन केलं. जीवनाच्या शेवटच्या दशकात सुद्धा रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषत बंगालमध्ये शिखरावर होती. त्यानंतर 1934 रोजी बिहारमध्ये भूकंप झाला. या भूकंपाची महात्मा गांधींनी अत्याचाराचा परमेश्वराने घेतलेला सूड अशी संभावना केली, पण या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.

बंगालच्या आर्थिक आणि सामाजिक अवनीतीबाबत व कोलकात्यातील भयावह दारिद्र्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि याच दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील 100 ओळींच्या कवितांचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपूर संसार या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येतोच. तसंच पुनश्च, शेष, सप्तक आदी गद्यपद्यांचा समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे 15 खंड त्यांनी संपादित केले. याशिवाय चित्रांगदा, श्यामा, चंडालिका सारख्या नृत्य नाटिकांवर देखील विविध प्रयोग केले आणि त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या काळात रवींद्रनाथांनी विज्ञानात रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेला अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या या कवितेतून झळकणारा निसर्गवाद हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती असलेला आदर अधोरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली, जसे की 3 संगी, गल्पस्वल्प या रचनांमध्ये विज्ञानाची प्रगती दिसून आली. पण यानंतर रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची 4 वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. 1934 साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा 1940 सालचा कोमा जीवघेणा ठरला. पण या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचनाच रवींद्रनाथांच्या काव्यरचनांमध्ये सर्वश्रेष्ठ मानण्यात आल्या. त्यांचं मृत्यूविषयक चिंतन या रचनांमधूनच प्रकटतं. व त्यानंतर 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंकर ठाकूरबाडी इथंच मृत्यू झाला. मित्रांनो, रवींद्रनाथांनी भारतीयांना विचार स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. त्यांच्या याच लेखणीने लोकांच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. अशा या महान पुरुषाला विनम्र अभिवादन.

मित्रांनो, आता आपण ऐकूयात आजच्या या कार्यक्रमाचा उत्तरार्ध. मित्रांनो, कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण जाणून घेऊयात रवींद्रनाथ टागोर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान. मित्रांनो, टागोर हे केवळ महान कवी आणि साहित्यिक नव्हते, तर ते राष्ट्रप्रेमी विचारवंतही होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला शस्त्रांनी नव्हे तर लेखणींनी, विचारांनी आणि जनजागृतीनी बळ दिलं. त्यांच्या कविता, गीतं आणि लेखनातून लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली. त्यांच्या रचनांनी भारतीयांच्या मनात स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. आणि त्यांच्या याच गीतातून

जसं की जनगणमन हे गीत पुढं भारताचं राष्ट्रगीत बनलं. यामधून त्यांनी राष्ट्र एकतेचा संदेश दिला. टागोरांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरोधात स्पष्ट आवाज उठवला. 1919 साली जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारने दिलेला सर हा किताब परत केला. हाच त्यांच्या निषेधाचा अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक असा निर्णय होता. त्यांनी लिहिलं की अशा अमानुष घटनेनंतर हा सन्मान स्वीकारणे योग्य नाही व टागोरांनी स्वदेशी चळवळीला पाठिंबा दिला. भारतीयांनी स्वदेशी वस्तू वापराव्यात, स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा आणि आत्मनिर्भर व्हावे असा संदेश त्यांनी दिला. त्यांचं शिक्षणविषयक कार्यसुद्धा स्वातंत्र्य चळवळीशी जोडलं होतं. शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करून स्वतंत्र विचार, राष्ट्रीय भावना आणि जागतिक बंधुभाव यांचा त्यांनी प्रसार केला. टागोरांचे महात्मा गांधी यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. दोघांचे विचार काही बाबतीत वेगळे जरी असले तरी दोघांनाही भारताच्या स्वातंत्र्याची आणि जनकल्याणाची तळमळ होती. टागोरांनीच गांधीजींना महात्मा असं संबोधल्याचं मानलं जातं. मित्रांनो, रवींद्रनाथांनी भारतीयांना विचार स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. त्यांच्या लेखणीनंच लोकांच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. अशा या महान पुरुषाला विनम्र अभिवादन. 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचं निधन झालं, पण आजही त्यांचं साहित्य, विचार आणि संगीत जगभरातील लोकांना प्रेरणा देतं.

श्रोते हो, आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com। आम्ही आहोत इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर यावर AIR अहिल्यानगर या नावाने। तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमासह, एका नवीन विषयासह। तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। धन्यवाद।

0: श्रोते हो, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं तनया कुलकर्णी यांनी आणि सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: विविधतेला एकत्र बांधणारं सूत्र
2: मी आधी भारतपुत्र.

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवीहवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
1: जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय। संध्याकाळचे 6 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुनिधी चौहान यांच्या स्वर।

0: मस्त चित्रपटातलं सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं संदीप चौटा यांचं.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल.

0: रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं आणि हो या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं राणी मलिक यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं, चित्रपट मैं खिलाडी तू अनाडी.

0: श्रोते हो, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं राणी मलिक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट होता मैं खिलाडी तू वनाडी.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं अरमान चित्रपटातलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं अरमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, जावेद अख्तर यांचं. संगीत होतं शंकर एहसान लॉ यांचं. श्रोते हो, यानंतर ऐकूया ऐतराज चित्रपटातलं अदनान सामी आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

श्रोतेहो, ऐतराज चित्रपटातलं अदनान सामी आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं हिमेश रेशमे यांनी. यानंतर ऐकूया सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांच्या स्वरातलं दिलसे चित्रपटातलं गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं आणि हे गीत आहे गुलजार यांचं.

सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांच्या स्वरातलं दिल से चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी. श्रोते हो, यानंतर

0: श्रोते हो, आत्ताच आपण खिलाडी या चित्रपटातलं आशा भोसले आणि अभिजित यांच्या स्वरातलं गीत ऐकलं. गीत होतं देव कोहली यांचं आणि संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर,
2: अहिल्यानगर.
1: मोबाईल 86 69 90 9000.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, साबेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म

0: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
0: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 6:35 झाली आहेत. आपल्यासोबत मी आहे रेणुका कौंडिन्य. आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 काही गझल आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यामध्ये शेतीसाठी सौर ऊर्जा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ममता पटवर्धन यांची मुलाखत, तसेच रासायनिक शेतीकडून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे याविषयी मुक्काम पोस्ट सारोळा आडगाव तालुका पारनेर येथील वैशाली फंड यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 लोकजागर कार्यक्रमात अहिल्यानगर इथल्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कार्याविषयी अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. 8:35 सुगम संगीत. 9:00 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी

0: कार्यक्रम सूत्रसंचालन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 9:30 लोकनाट्य विक्रमाची साडेसाती, सादरकर्ते मधुभाऊ सोनवणे आणि सहकारी. 10:00 जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. श्रोते हो, आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार दिनांक 9 मे 2026 उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:51, 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल, लेखन शिवाजी काळे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणे कारण आणि उपचार याविषयी माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि पुनर्भरण याविषयी माहिती. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन समीर दाणी यांचं. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 8:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:50 आणि 8:20 सुगम संगीत. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:40 व्यक्तिवेध कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य याविषयी डॉक्टर अशोक दत्तात्रय काळे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोते हो, याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:15 आपण ऐकू शकाल. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:30 ते 10:00 आणि 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित केले जातील. दरम्यान 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नाट्यसंगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:30 मिश्र संगीत, 12:00 काही लोकगीतं आपण ऐकू शकाल, 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल, 12:00 मालिका निरंतर स्वरलहरी. श्रोते हो, संध्याकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, सूत्रसंचालन तन्वी पारेकर यांचं, सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण आपण ऐकू शकाल, सादरकर्ते ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष, 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये ऐकूया गहू पिकाचे उच्च उत्पादन आणि विविध पिकांचे अनुभव याविषयी कोल्हार बुद्रुक तालुका राहता येथील रवींद्र कुंकुदोळ यांची मुलाखत, सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत, 9:00 आपकी पसंत, 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित आर के सूर्यनारायण यांचं गायत्री वीणावादन. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळी सहक्षेपित केले जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. 6:40 झाली आहेत. ऐकूयात काही गझल थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515,
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, गझल या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातली मजरूह सुलतानपुरी यांची गझल.

जगजीत सिंग आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातली मजरूह सुलतानपुरी यांची गझल आपण ऐकली. श्रोतेहो, यानंतर ऐकूया मनहर यांच्या स्वरातली श्याम अनुरागी यांची गझल. संगीत दिलंय एस मिश्रा यांनी.

मनहर यांच्या स्वरातली श्याम अनुरागी यांची गझल आपण ऐकली. संगीत होतं एस मिश्रा यांचं. ऐकूया गुलाम अली यांच्या स्वरातली दाग देहलवी यांची गझल. संगीत गुलाम अली यांचं.

0: गुलाम अली यांच्या स्वरातली दाग दहलवी यांची गझल आपण ऐकली. संगीत होतं गुलाम अली यांचं. श्रोते हो, या गझलसोबतच आजचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 15,00,000

0: 55,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सह आरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर

0: धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली, त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग

0: नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात दोन प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीयेत. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाईचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला. आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय

0: व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्येच निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतो या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चांग मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान, आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहेत. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्व

0: महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरतायत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं, तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे

0: मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ भूतान यासारख्या बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं, तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 500.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: वळणं सध्या गरजेचं आहे आणि भविष्याची ती गरज देखील आहे. जवळपास वर्षभर म्हणजे जवळपास 300 दिवस ही सौर ऊर्जा सूर्याच्या रूपाने आपल्यासाठी उपलब्ध असते आणि तिचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. तसंच प्रदूषण विरहित ही ऊर्जा असल्यामुळं एका दृष्टीने आपण निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी देखील हातभार लावत असतो. आज आपण शेतीसाठी सौर ऊर्जा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. ऐकूयात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण शेतीसाठी सौर ऊर्जा या विषयावर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्र महाविद्यालयातल्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक ममता पटवर्धन यांच्याकडून. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सौर ऊर्जा हा जो विषय आहे आता आपण शेतीमध्ये त्याची वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्या कशा पद्धतीने वापर होऊ शकतो शेतीसाठी या विषयावर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण शेतकरी बांधवांना सौर ऊर्जा म्हणजे काय हे समजावून सांगूया.
2: सौर ऊर्जा म्हणजे मुख्यत्वे नैसर्गिकपणे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, ती सौर ऊर्जा. त्यालाच आपण अपारंपरिक सौर ऊर्जा पण म्हणू शकतो. आणि आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये आपण सूर्याला देवाचं स्थान दिलेलं आहे. बऱ्याचशा काव्यातनंसुद्धा आपण तेजोनिधी लोहगोळो वगैरे की आपण सूर्याला हे देवतेचं स्वरूप मानून त्याच्या भोवतीच आपली सर्व जीवनाची उद्दिष्ट आपण ठेवून त्या ऊर्जेचा वापर आपल्या प्रत्येक कामासाठी करतो. अशी ही नैसर्गिक पद्धतीनं मिळणारी जी सूर्यापासूनची ऊर्जा आहे त्याला आपण सौर ऊर्जा म्हणू शकतो.
1: शेतीसाठी ऊर्जेची गरज कशी भागते?
2: शेती करताना ऊर्जा विविध पद्धतीनं वापरली जाते. म्हणजे रासायनिक ऊर्जा वापरतात, यांत्रिकी ऊर्जा वापरतात, मनुष्यबळ, विद्युत. आणि ही सर्व ऊर्जा कशी वापरतात तर आपण जे बी बियाणे वापरतो, खते वापरतो, तर ही सगळी तणनाशकं असतील तर ही रासायनिक स्वरूपाची ऊर्जा आहे. शेत नांगरणीसाठी आपण पूर्वीच्या काळी बैल नांगरणी करायचो, सध्या ट्रॅक्टर चलित आहे, ही यांत्रिकी झाली. आणि ज्यावेळेला आपण खास करून सिंचन करतो त्यावेळेला जवळजवळ 70% आपण विद्युत पंप वापरतो. तर अशा पद्धतीनं रासायनिक, यांत्रिक, मनुष्यबळ आणि विद्युत अशा विविध पद्धतीनं शेतीसाठी ऊर्जेची गरज लागत असते.
1: आता सौर ऊर्जेचं शेतीसाठी काय महत्त्व आहे?
2: सौर ऊर्जेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण, की त्याच्यामुळं सूर्याची ऊर्जा जी आहे ती वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. आणि सेकंडरी पद्धतीमध्ये आपण म्हणू की आपण जी काही विद्युत उपकरणे वापरतो की ती आपण पारंपरिक ऊर्जेवरती वापरतो, पण आधुनिक शेतीमध्ये आपण पाण्याचा उपसा किंवा सिंचन करण्यासाठी किंवा काढणीपश्चात तंत्रज्ञान, बी बियाणे प्रक्रिया ह्यासाठी आपण सौर ऊर्जा आधारित विद्युत यंत्रे वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं सौर ऊर्जेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दोन्ही बाजूंनी शेतीसाठी खूप महत्त्व आहे.
1: आता सौर ऊर्जेचे फायदे तोटे काय सांगता येऊ शकतील मॅम?
2: सौर ऊर्जा खास करून आपण भारतामध्ये पाहिलं तर मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे आणि ती विना मोबदला आहे. आणि नैसर्गिकपणे प्रदूषण विरहित जवळजवळ 1.12 किलोवॅट प्रति चौरस मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. हे खूप मोठे फायदे आहेत आणि त्या मानानं त्यातील तोटे खूपच कमी आहेत. म्हणजे की ती एकाच प्रमाणात उपलब्ध नसते तर ती दिवसा असते, रात्री आपल्याला मिळू शकत नाही, म्हणजेच त्याचं कमी जास्त प्रमाण होतं. किंवा ढग, धूर किंवा धुके किंवा ऋतुमानानुसार त्याचं प्रमाण कमी जास्त होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सौर ऊर्जा आपल्याला रूपांतरित करूनच वापरावी लागते आणि त्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक थोडी जास्त आहे. हे त्याचे तोटे समजता येतील.
1: आता कशी वापरू शकू आपण सौर ऊर्जा?
2: सौर ऊर्जा आपण जैविक पद्धतीनं म्हणजेच की प्रकाश संश्लेषणामार्फत आणि औष्णिक पद्धतीनं म्हणजे त्याचं गरम होण्यासाठी म्हणून आणि विद्युत रूपांतरण करून म्हणजे विविध यांत्रिकी मशीनरी चालवण्यासाठी आपण जैविक, औष्णिक आणि विद्युत ह्या पद्धतीनं आपण सौर ऊर्जा वापरू शकतो.
1: सौर ऊर्जेवर आधारित कोणती उपकरणं आहेत जी शेतीसाठी?

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 18 वैशाख 1948 अर्थात 8 मे 2026। आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी गौरव वने,
1: मी अंकुश जोशी
0: आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो।
2: सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, तसंच तापमानामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे। हा होता हवामानाचा अंदाज।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, एकदा गुंतवणूक केल्यानंतर विना मोबदला मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा। सध्या खनिजांचे साठे कमी होत चालले हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्यामुळं अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडं

0: कशासाठी उपयोगी आहेत?
1: सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 70% जे काही सौर ऊर्जेचा वापर आहे ते सिंचनासाठी होतो, म्हणजेच आपण सौर पंप वापरू शकतो. त्यानंतर काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये वाळवणी यंत्र असतील किंवा गरम पाण्यासाठी उष्ण जलसंयंत्र असतील किंवा घरगुती विद्युत व्यवस्थापन यंत्रणा असेल, सौर कंदील असतील, अशा विविध पद्धतीनं आपण शेतीसाठी उपकरणे वापरू शकतो. आणि थोडक्यात जी काही विद्युत उपकरणे आपण शेतीसाठी वापरू त्याला जर का सौर ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती पद्धती आपल्याकडे असेल तर कुठल्याही स्वरूपाची विद्युत उपकरणे आपण सौर ऊर्जेवर वापरू शकतो.
0: आता जे तुम्ही सांगितलं ते सौर उष्ण जल संयंत्र या उपकरणाविषयी काही सांगू शकाल?
1: सर्वसाधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याकडं दुभती जनावरे असतात आणि त्या दुधाच्या व्यवसायामध्ये त्याला बऱ्याचदा गरम पाण्याची आवश्यकता असते, की गाई म्हशी धुण्यासाठी असेल किंवा दूध ठेवण्याचे कंटेनर्स धुण्यासाठी असेल. कारण ज्यावेळेला गरम पाण्यानं या गोष्टी धुतल्या जातात त्यावेळेला त्यांचं निर्जंतुकीकरण होत असतं. तसंच आपल्याला बाकीच्या विविध वापरासाठी सुद्धा गरम पाण्याची आवश्यकता असते. तर सौर उष्ण जल संयंत्र म्हणजे याच्यामध्ये थर्मोसायपन पद्धतीनं जर का मोठ्या क्षमतेची आवश्यकता असेल तर, किंवा फ्लॅट प्लेट किंवा ETC टाईप त्याचे सौर संकलक असतात, की ह्याच्यामधून पाणी प्रवाहित केलं जातं आणि खालच्या बाजूनं ह्याच्यामध्ये थंड पाणी सोडलं जातं आणि गरम झालेलं पाणी थोडं वरच्या उंचीवर असलेल्या टाकीमध्ये साठवता येतं. आणि ह्या पद्धतीमध्ये जवळजवळ 80 ते 85 अंश सेंटीग्रेड इतक्या गरम तापमानाचं पाणी आपल्याला सहज पद्धतीनं उपलब्ध होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यासाठी आपण जी भांडवली गुंतवणूक करू ती आपल्याला 4 ते 5 वर्षात आपल्याला परत मिळू शकते आणि त्याच्या पुढील सर्व कालावधीसाठी. साधारणपणानं ह्या पद्धतीचं आयुष्यमान 15 ते 20 वर्ष असतं, तर पुढील कालावधीसाठी आपण एकही रुपया खर्च न करता गरम पाणी मुबलक प्रमाणावर मिळवू शकतो.
0: सौर कंदील असेल, घरगुती विद्युत व्यवस्था असेल, पथदिवे असतील, चूल असतील, यांची कार्यपद्धती कशी आहेत?
1: यामध्ये एक छोटस सौर पॅनल असतं की जे आपण उपकरण वापरणार आहोत त्याच्यासाठी जी बॅटरी लागते त्याच्या क्षमतेनुसार त्या पॅनलची मापे असतात आणि त्या पॅनलवर आधारित जी विद्युत ऊर्जा तयार होते ते साधारण 5 ते 7 तास प्रकाश आपल्याला LED दिव्यांच्या मार्फत मिळतो. ह्या सर्वच पद्धतीमध्ये, खास करून सौर पथदिव्यांमध्ये आपण पाहिलं असेल की त्याच्यामध्ये एक LDR नावाचा सेन्सर असतो, की ज्यावेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला ते स्वयंचलित पद्धतीनं तो पथदिवा बंद होतो आणि संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आपल्याला तो पथदिवा आपोआप चालू झालेला दिसू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे विद्युत ऊर्जेवर आधारित उपकरणं आहेत, म्हणजे सौर कंदील, विद्युत व्यवस्था किंवा पथदिवे यांची कार्यपद्धती म्हणता येईल. आणि सौर चूल जी आहे ह्याच्यामध्ये बॉक्स टाईप किंवा पॅराबोलिक किंवा शेफलर टाईप असे विविध प्रकार आहेत. आणि ह्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे चुलीवर स्वयंपाक करून ग्रामीण स्त्रीचं आयुष्य आपण धोक्यात घालतो ते आपण नक्कीच सुधारू शकतो आणि त्याच्यामुळं सौर चुलीचं महत्त्व सुद्धा खूप आहे.
0: सौर पंप जो आहे आता अनेक शेतकरी बांधव वापरताना दिसतोय, शेतीसाठी फायदेशीर आहे का?
1: सौर पंप नक्कीच फायदेशीर आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की ग्रामीण भागात विजेची उपलब्धताच नसते, तर सूर्य अनायसे आपल्याला दिवसभर प्रकाश देतच असतो. तर आपण जर का पाण्याचा उपसा आणि सिंचन याच्यासाठी म्हणून जर का सौर पंप वापरायचं ठरवलं तर आपल्याला एकूण पाण्याची गरज किती आहे, उपलब्धता किती आहे यावर आधारित आपण ती प्रणालीची निवड करायची आहे. आणि जर का आपल्याला 24 तास पाणी सिंचनासाठी उपलब्ध हवं असेल तर आपण जर का एक मोठ्या उंचीवरती पाण्याची जर का टाकी बसवली आणि दिवसभरात जे काही पाणी आपल्याला सिंचित होतं किंवा पंप केलं जातं उपसा करून त्या उंच असलेल्या टाकीत आपण ते साठवून ठेवलं आणि आपल्याला आवश्यकतेनुसार आपण ते सिंचनासाठी वापरलं तर आपल्याला कुठल्याही स्वरूपे पारंपरिक विद्युत ऊर्जेवर अवलंबून राहायची गरज नाही. ह्या पद्धतीमध्ये भांडवली खर्च थोडासा जास्त आहे, पण एक 5 वर्षापूर्वी साधारण 2.5 लाख रुपये एका HP लागायचे, पण आता सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळं साधारण 50,000 रुपये एका HP इतक्या कमी खर्चात ही पद्धती आपण शेतीसाठी नक्कीच वापरू शकतो.
0: या व्यतिरिक्त

0: तर कोणती उपकरणं आहेत जी शेती आणि संलग्न उद्योगासाठी बाजारात उपलब्ध आहेत?
1: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौर वाळवणी यंत्र. ह्याच्यामध्ये आपण विविध पद्धतीची जी फळं आहेत त्यांच्या प्रक्रिया करून सुकवू शकतो. आता आपण पाहतो की सध्या द्राक्षांना बाजारभाव काही नाही आहे, तर आपण त्याचं बेदाणे करून ते साठवू शकतो आणि त्याला नक्कीच चांगला भाव मिळेल. तसंच पाणी शुद्धीकरण यंत्रसुद्धा आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, तर ह्या शुद्धीकरण यंत्रणावर आधारित आपण शुद्ध पाणी प्रकल्प पण करू शकतो. बऱ्याचदा शेतीमध्ये रानटी जनावरे, डुकरे, हरणे यांचा त्रास होतो, तर आपण सौर कुंपण पण बसवू शकतो. त्या सौर कुंपणामुळे आपल्याला मनुष्य तसेच इतर रानटी प्राणी यांच्यापासून शेतीला संरक्षण देता येऊ शकतं. तसंच सौर वातानुकूलन यंत्रणासुद्धा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार आपण थंडावा निर्माण करू शकतो आणि मेंटेन पण करू शकतो. सौर तळ आहे, याच्या आधारित आपण ऊर्जा निर्मितीसुद्धा करू शकतो. आपल्याकडे जे ग्रीन हाऊस आहेत ते जर का आपण सोलर ग्रीन हाऊस बसवले तर आपल्याला बाहेरून विद्युत ऊर्जा द्यायची आवश्यकता पडत नाही. तसंच आपल्या घरावर जर का आपण सोलर रूफटॉप सिस्टीम बसवली तर आपल्याला विद्युत ऊर्जा आपण घरगुती वापरासाठी तयार पण करू शकतो. याच्या दोन पद्धती आहेत, एक ग्रीडला संलग्न आणि एक रिमोटली स्टँड अलोन सिस्टीम आपण म्हणतो. तर ज्या वेळेला आपण दुर्गम भागात राहतो त्यावेळेलाही ऑपग्रीड किंवा स्टँड अलोन सिस्टीम ही खूप कामाला येते. तर अशा पद्धतीने जर का आपण सौर चुली पण वापरल्या तर आपल्याला इंधन समस्येवर पण मात करता येऊ शकते. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सौर ऊर्जा ही वर्षातले 300 दिवस उपलब्ध असते. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे शिर्डीला जातो तिथं जे प्रसादालय आहे तिथं जे जेवण बनवलं जातं ते सौर ऊर्जेवर आधारित पद्धतीनं बनवलेलं असतं. तर हे खूप मोठं उदाहरण आपल्याला मानता येईल. तर अशा पद्धतीनं विविध प्रकारे आपण शेती आणि संलग्न उद्योगासाठी सौर ऊर्जा वापरू शकतो.
0: शेतीसाठी सौर ऊर्जा या विषयावरचं मार्गदर्शन आज आपल्याला केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्र महाविद्यालयातल्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉक्टर ममता समीर पटवर्धन यांनी. डॉक्टर, आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त कर.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण शेतीसाठी सौर ऊर्जा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: याचबरोबर आस्वाद घेऊयात एका गीताचा.

0: त्याचबरोबर आता वळूयात आजच्या आपल्या दुसऱ्या मुलाखतीकडे. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीमध्ये खर्च कमी व्हावा, आपल्या उत्पादनाची टिकवण क्षमता वाढावी आणि सध्या निसर्गता जी प्रतिकारक शक्ती आपल्या पिकामध्ये आहे तिचं प्रमाण देखील कमी होत चाललंय, ते या रासायनिक शेतीमुळं, रासायनिक फवारणीमुळं अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. या सर्वांचा विचार करून एक महिला शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रवृत्त झाल्या. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची मुलाखत ऐकणार आहोत, रासायनिक शेतीकडून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे. याविषयी मुक्काम पोस्ट सारोळा आडगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या प्रगतशील महिला शेतकरी वैशाली फंड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपल्याबरोबर रासायनिक शेतीकडून आधुनिक सेंद्रिय शेती आपल्या अनुभवणाऱ्या शेतकरी भगिनी आहेत, मुकंपोस्ट सारोळा आडगाव तालुका पारनेर इथल्या प्रगतिशील शेतकरी भगिनी वैशाली भास्कर फंड. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद सर.
1: आधुनिक पद्धतीची सेंद्रिय शेती आपण करत आहात, आधुनिक पद्धतीच्या सेंद्रिय शेतीची वाटचाल आपण करत आहात, पण सेंद्रिय शेतीकडे, आधुनिक सेंद्रिय शेतीकडे येण्याआधी आपण कशा पद्धतीची शेती करत होतात, काय अनुभव होता आपला?
2: हो, सुरुवातीला जेव्हा शेती केली जायची, म्हणजे जर आपण कांद्याचं उदाहरण घेतलं तर कांदा हा पीक असं होतं की त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळायचे, म्हणून जास्त करून शेतकरी कांदा हे पीक निवडायचे. तर कांद्यासाठी सुरुवातीला भरपूर रासायनिक खते टाकले जायचे, मग त्या कांद्याचं जे तणनाशक वगैरे किंवा कांदा लावगडी नंतर त्याला त्याच्या वाढीसाठी काही औषध फवारणी केली जायची, नंतर तो कांदा चांगला पोचला पाहिजे, म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचा किंवा मोठा कांदा आला पाहिजे, म्हणून भरपूर प्रमाणात त्याला रासायनिक खतं दिले जायचे. अशा प्रकारची शेती पूर्वी केली जायची आणि त्यामुळे मग काय व्हायचं की कांदा आपला चांगला पोचला जायचा, त्याला कलर वगैरे चांगला दिसायचा आणि मग मार्केटमध्ये तो विकला जायचा. आणि तो जो काही रासायनिक खतांनी पिकवलेला कांदा होता तर तो जास्त काळ टिकायचा नाही किंवा त्याच्यामध्ये लवकर तो खराब व्हायचा. नंतर असं झालं की आपण थोडस रासायनिक खतांचा वापर कमी करावा आणि रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय पद्धतीने जर आपण तयार केले तर त्या दृष्टीने मग विचार केला गेला.
1: निश्चितच, म्हणजे माझ्या सुद्धा अनुभवात असं होतं की शेतकरी बांधव अगदी कांदा काढायच्या एक महिना आधीपर्यंत पोटॅशचं सुद्धा त्याच्यामध्ये खताचा मोठ्या प्रमाणात मारा करायचे आणि त्यांनी त्याची टिकवण क्षमता येईल, पापुद्रा चांगला पडेल, त्याच्यामुळे टिकवण क्षमता वाढेल, अशा प्रकारचे बरेच शेतकऱ्यांचं अजून सुद्धा म्हणणं आहे. पण ह्याचा जो आहे तर याचा दुष्परिणाम आपल्याला नांगरटीमध्ये दिसून येतो, जमिनी कडक होतात, त्याच्यानंतर जमिनीची उत्पादकता कमी होत जातीये, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती कीड आणि रोगांचे पण प्रादुर्भाव वाढलेले आहेत, निसर्गाची जी प्रतिकार शक्ती पिकांना होती ती कमी झालेली आहे, असे सगळे दुष्परिणाम आपण आता रासायनिक शेतीचे बघतो आहोत. तर आता आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळालात, आधुनिक पद्धतीची सेंद्रिय शेती आता आपण करता आहात, मग आपण आपल्या पीक पद्धतीमध्ये, आपण आपल्या जमिनीच्या खत देण्याच्या पद्धतीमध्ये काय काय बदल केलेत, कशा पद्धतीने आता आपण आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करता आहात?
2: तर सुरुवातीला सांगायचं झालं तर रासायनिक कडून सेंद्रिय कडे का गेलो तर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येतं की बरेचसे आजार हे आपल्याला या रासायनिक खतांची आपण जे मालावर फवारणी करतो ते आपल्या इनडायरेक्टली पोटात जातात, त्यामुळे अनेक आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागतात आणि असे बरेचसे आजार आहेत की ते या पद्धतीने होतात. मग म्हणजे कॅन्सर सारखे जे आजार आहेत ते बहुतांश या पद्धतीने होतात. तर मग त्यामुळे असं झालं की आपण रासायनिक खतांऐवजी जर सेंद्रिय पद्धतीने जर आपण पिके घेतली तर आपण म्हणजे सुरुवात करूया. तर मग आम्ही असं ठरवलं की जे काही बाहेरून आपण पोटॅश वगैरे आणतो, सतत आपण तणनाशक वगैरे हे जे काही फवारणी करतो ते करण्याऐवजी जर आपण आपल्या शेतामध्ये जो काही पालापाचोळा असतो तो गोळा करून एका टँक मध्ये

0: त्याला सडवून त्यानंतर गोमूत्र शेण यांच्यापासून स्लरी बनवून तीच त्याला औषध फवारणी म्हणून जर दिली तर म्हणजे जो काही रसायनांचा मारा आपल्या पिकांना सोसावा लागतो तर तो सोसावा लागणार नाही. आणि जे काही आपलं गोमूत्र शेण त्याने आपल्याला त्याचे एक आयुर्वेदिक पण इफेक्ट आहेत आणि त्यामुळे आपलं जे पीक आहे ते आपलं पूर्ण रेसिड्यू फ्री असणार आणि त्याच्यामध्ये रसायनांचा अजिबातही वापर नसणार. फुले समर्थ म्हणून कांद्याची एक व्हरायटी आहे तर ती यावर्षी आम्ही शेतामध्ये घेऊन पाहिली तर त्यासाठी आम्ही हे सगळं काही गोमूत्र शेणाची स्लरी त्याला दिली. नंतर दुसरा एक आहे आपण घरगुती पालापाचोळा जो असतो झाडांचा तेच आपल्या त्या टँक मध्ये त्याला थोडं सडवून 10-15 दिवसांमध्ये त्याचा एक डोस होतो तयार आणि तो त्या प्रमाणात प्रत्येक पिकाला जर दिला आपण त्याची फवारणी केली तर जे आपला जो काही रासायनिक खतांसाठी जो खर्च आहे जो आपण अवाढव्य खर्च करतो त्यासाठी ती खर्चाची बचत होते यामध्ये आणि आपल्याला खाण्यासाठी आपण तो कांदा वापरणार आहेत तर मग रसायनांचा त्यात वापर केलेला नाहीये. हे जे काय आहे ते आपण सेंद्रिय पद्धतीने करतोय ही जी आधुनिक पद्धत आपण अवलंबतोय तर मग तो एक फायदा आहे की आपण याच्यामध्ये कुठलेही रसायन फवारत नाहीये.
1: निश्चितच म्हणजे पिकांचे उरलेले अवशेष पिकांची धसकट त्याचबरोबर शेतीमधले जे आपल्याला उपयोगी नाहीये असे जे जैविक पदार्थ तयार होतात ज्यांचं आपल्याला जाळून नष्ट करण्याची पहिली एक पद्धत होती तर ह्याचाच आपण उपयोग आज आपण खतांमध्ये रूपांतरित करतो आहोत जेणेकरून आपल्या कृषी निविष्ठांचा सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि त्याचबरोबर शेतीला सुद्धा अत्यंत उपयोगी किंवा संजीवनी सारखे आपण याच्यामधले जैविक पदार्थ त्यांना दिले त्याच्यामुळे जमिनीची उत्पादकता सुद्धा चांगली टिकून आली. काय आपल्याला फरक वाटतो आपण हे जे उत्पादन घेतले त्याच्यानंतर यांच्या टिकवण क्षमतेमध्ये गुणवत्तेमध्ये प्रतिमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या भावामध्ये असं जर आपण तुलनात्मक जर त्याचा दृष्टिकोन ठेवला तर कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये उत्पादन मिळाले त्यांच्यासाठी काय भाव मिळाला त्याच्यासाठी किती आपल्या निविष्ठांवरती खर्च झाला आपला
0: जो काही यावर्षी कांदा पिकवला फुले समर्थ व्हरायटीचा तर त्याच्यामध्ये जे काही त्याचं टेक्स्चर आहे कांद्याचं रंग वगैरे म्हणतो आपण कलर तो कलर जो आहे तो जसा पाहिजे कांद्याला तसा आहे आणि त्याची जी काही वाढण्याची क्षमता आहे ती पण वाढलेली आहे. म्हणजे ती रासायनिक खतं न मारल्यामुळे त्याची वाढण्याची क्षमता कमी झाली असं नाहीये तो वाढलेला आहे व्यवस्थित आणि खाताना सुद्धा त्याची चव जी आहे जी आपण रसायनांच्या फवारणीने नंतर जो कांदा खातो त्यापेक्षा या कांद्याची टेस्ट थोडी वेगळी वाटली. आणि दुसरं म्हणजे टिकवण्याची क्षमता तर हा कांदा लवकर खराब होत नाही. जो रसायन फवारणी केल्यानंतरचा जो कांदा असतो आपण पाहतो पाऊस वगैरे झाला की लगेच त्याचे मुळ जे आहेत ते म्हणजे थोडेसे खराब व्हायला लागतात आणि मग थोड्या दिवसातच तो कांदा पूर्ण खराब होतो आणि एक कांदा खराब झाला की शेजारचे पण जवळचे कांदे पण खराब होतात. तर याच्या बाबतीत तसं नाहीये म्हणजे अजूनपर्यंत तरी 2-3 महिने झाले तर तो कांदा तसाच तसा फ्रेश आहे.
1: निश्चितच म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या उत्पादनाची नैसर्गिक चव सुद्धा म्हणजे वाढली त्याच्यामध्ये त्याला आपण ॲरोमा असं एक संबोधूयात त्याच्याबरोबरच जमिनीमधल्या नैसर्गिक घटक होते हे घेतल्यामुळं पिकाची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढली आणि त्याचबरोबर जमिनीची पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करण्याची क्षमता होती ही टिकून राहिली आणि बरोबर त्याच्यामध्ये वाढ होत गेली. आपल्याला पिकाच्या भावामध्ये ह्याच्याबरोबर काही बदल झाला का आपल्याला याच्यामध्ये काही जास्तीचा भाव मिळाला का?
0: हो निश्चितच. कारण कसं आहे की आपल्याकडे शक्यतो अजून तरी आपल्या ज्या भागात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला जो माल आहे त्याला आपल्या जवळच्या जे काही मार्केट आहे तिथे जास्त प्रमाणात आपले लोक याकडे वळत नाहीत. पण जे काही पुणे सारखे जे काही मॉल्स वगैरे आहेत तिथे असे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले जे काही फळभाज्या असतील त्यांच्यासाठी मार्केट उपलब्ध आहे आणि बरेचसे लोकांना आता माहिती झाले आहे की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला जो काही भाज्या असतील माल असेल तो आपण घ्यावा. मग त्या प्रमाणात तिथे त्याला व्हॅल्यू जास्त आहे. आपल्या लोकल जो कांद्याचा भाव आहे त्याच्यापेक्षा निश्चितच 2-3 पट मध्ये जास्त भाव आहे त्याला. आणि जोपर्यंत आपल्या सर्वांची मानसिकता होत नाही की आपण सर्वांनी अशा पद्धतीने पिकवलेलाच माल घ्यावा किंवा भाज्या खाव्यात तोपर्यंत आपल्या इकडे थोडस त्याला
1: ग्रामीण भागामध्ये अजूनही
0: ग्रामीण भागामध्ये अजून त्याला तेवढी मागणी नाही.
1: पण खरं तर मला असं

0: वाटतं की आपल्याकडे क्रयशक्ती थोडीशी कमी आहे ग्रामीण भागामध्ये, त्याच्यामुळं अशा सेंद्रिय पदार्थांसाठी जर जास्तीचा खर्च करण्याची तयारी मानसिकता नसती, एक क्रयशक्ती जशी जशी वाढत जाईल, जसं जसं होईल तसं तसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच प्राधान्य अशा पदार्थांना दिलं जाईल. एक आपल्या अनुभवातून आपण ही जी रासायनिक शेतीकडून आपण आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वळालेले आहात, तर याविषयी तुमच्या शब्दामध्ये तुम्ही शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल?
1: हो नक्कीच, मी शेतकरी बांधवांना हेच सांगेल की आजकाल भरपूर आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतंय, तर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हे केमिकल फ्री म्हणजेच रसायनयुक्त जे आपण फवारणी करतो आपल्या पिकांवर, तर ती जर आपण कमी केली तर निश्चितच आपल्याला आपण जे काही भाज्या म्हणा किंवा जे काही पिके आपण घेतो त्यांच्यामध्ये ते रसायनांचे प्रमाण कमी होणार, आणि निश्चितच आपण ते सर्व खातोय तर ते डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आपल्या शरीरात जातात आणि आपल्या शरीराला हानिकारक आहेत ते सर्व. तर आपण जर अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने जर आपण आपल्या शेतामध्ये माल घेतला पिकवला तर त्याचा निश्चितच आपल्या आरोग्यासाठी फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही आपली आजकाल प्रतिकार शक्ती कमी झाली तर ती वाढवण्यास निश्चितच आपल्याला यातून मदत होईल.
0: निश्चितच एमएससी केमिस्ट्री सारखं उच्च पदवी शिक्षण आपण घेतलेलं आहेत. सारोळा आडवाई इथल्या आपण प्रगतिशील शेतकरी भगिनी आहात. आज आपण रासायनिक शेतीकडून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे याविषयी जे आपला अनुभव शेतकरी बांधवांना सांगितलात, त्या अनुभवासाठी आकाशवाणी अहमदनगर केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: थँक्यू सर, धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रासायनिक शेतीकडून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे याविषयी मुक्काम पोस्ट सारोळा आडगाव तालुका पारनेर इथल्या प्रगतशील महिला शेतकरी वैशाली फंड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाता जाता उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयीची आठवण. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषी वाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहोत नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती. तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसान वाणी या कार्यक्रमात गहू पिकाचे उच्च उत्पादन, विविध पिकांचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट कोल्हार बुद्रुक तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी रवींद्र कुंकलोळ यांची मुलाखत. बरं, इतर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी गौरव वने,
0: मी अंकुश जोशी
2: आपला इथंच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
3: श्रोते हो, आत्ताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 8:00.
4: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
6: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
7: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
6: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
7: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
6: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
9: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
10: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
9: थायरॉइडच्या गाठी,
10: गर्भाशयातील फायब्रॉइड,
9: वाढलेली प्रोस्टेट,
10: विविध बायोप्सीज,
9: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
10: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे कर

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
5: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आहे आपल्याला.
6: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 5 मिनिटे होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
2: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
1: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल

0: लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजप समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी

0: यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथे बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 580,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता. मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं. 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 आहेत. लोकजागर कार्यक्रमात ऐकूया अहिल्यानगर इथल्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कार्याविषयी अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते यांच्याशी सुदाम बटोळे यांनी केलेली बातचीत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात आणि वेगवेगळे उद्दिष्ट घेऊन त्या काम करत असतात. आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा गेली 40 वर्ष इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही एक संस्था कार्यरत आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालवले जातात. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत किंवा नवीन नवीन संशोधन होत आहेत त्याची माहिती समाजापर्यंत जावी यासाठी अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. तर ही जी काही संस्था आहे द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, जिचं स्थानिक केंद्र आपल्या अहिल्यानगर या ठिकाणी आहे, स्थानिक केंद्राचे अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विदाती सर आपल्यासोबत आहेत आजच्या. तर आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद सर.
0: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की ही जी काही आपलं द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही जी काही

0: संस्था आहे तिचं स्थानिक केंद्र आपल्या अहिल्यानगरमध्ये आहे, तर या संस्थेची स्थापना किंवा त्याचं उद्दिष्ट वगैरे कशा पद्धतीने सांगता येईल?
1: दुसरी औद्योगिक क्रांती साधारण जी 1870 नंतर सुरू झाली, त्या क्रांतीमध्ये अतिप्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञान, संशोधन, स्टँडर्डायझेशन म्हणजे मानके स्थिरीकरण आणि मोठ्या प्रमाणात एखाद्या उत्पादनाची निर्मिती करणं ही उद्दिष्ट त्याच्यामध्ये साधारण गृहित धरून त्याप्रमाणे ती औद्योगिक क्रांती झाली. पहिल्या महायुद्धानंतर जगाला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन किंवा यंत्रनिर्मितीची गरज भासू लागली. या क्रांतीला आपण साधारण टेक्निकल क्रांती म्हणा किंवा तंत्रज्ञान क्रांती असंही म्हणू शकतो आपण. आणि त्यामुळे काळाची गरज ओळखून वेगवेगळ्या देशांमध्ये अभियांत्रिकीला साधारण बळ देण्याच्या दृष्टीने संशोधन केल्या गेले, उद्योगाची निर्मिती झाली आणि त्याला प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे. भारतामध्ये त्या काळी असलेले जे इंग्रज राज्यकर्ते होते त्यांनीसुद्धा याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास भारतात होण्याच्या दृष्टीने इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया या नावाची एक सशक्त संस्था ही स्थापन केली. ही इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्था जी आहे ही साधारण 1920 सर स्थापन केली गेली, जी देशातली सर्वात मोठी आणि जुनी संस्था आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याला 1935 रॉयल चार्टरच्या द्वारे सुद्धा कायदेशीर मान्यता दिली आहे आणि ही एकमेव संस्था अशी आहे की आजही तिला रॉयल चार्टरनी मान्यता मिळालेली ही एकमेव संस्था कार्यरत आहे. आणि भारत सरकारच्या वतीने सुद्धा आत्ता सध्याचे जे काही सरकार आहे त्याच्या वतीने विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं सुद्धा सिरो म्हणजे सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणूनही संस्थेला आज मान्यता दिली गेलेली आहे.
0: आता ही जी काही संस्था आहे खरं तर खूप जुनी संस्था आहे, तर या संस्थेचा स्थापनेमागचा मुख्य उद्देश काय होता?
1: सर, संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश जो आहे, आता नावात जसं आहे की इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि अभियंत्यामध्ये जे काही स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य वृद्धी व्हावी असा हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तसंच इंडस्ट्री इन्स्टिट्यूशन आणि R&D ऑर्गनायझेशन म्हणजेच उद्योग, शिक्षण आणि संशोधन याच्यामध्ये एक दुवा निर्माण करायचं काम ही संस्था करते की जे महत्त्वाचं काम आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नॉलेज देऊन त्यांना प्रॅक्टिकली कसं सशक्त बनवता येईल अशा दृष्टीने उद्देश ठेवून काम केलं जातं. संस्थेचं साधारण बघितलं तर स्थापना झाल्यापासून याचं कार्यालय कलकत्ता शहरामध्ये आहे आणि जवळपास एकूण मेंबर जर बघितलं तर 1 कोटी मेंबर साधारण आहेत आणि देशभरामध्ये, आणि त्यामधले जवळपास 3 लाख सभासद हे कॉर्पोरेट मेंबर्स आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण भारतभर जर बघितलं तर जवळपास 1250 केंद्र म्हणजे राज्य पातळीवरचं एक केंद्र असतं आणि स्थानिक केंद्र असतं, असे साधारण 1250 केंद्र आहेत. तसंच भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये म्हणजे नेपाळ असेल, अबुधाबी आहे, बहरीन आहे, कुवेत, कतार या ठिकाणी सुद्धा संस्था कार्यरत आहे. तसंच संस्थेच्या याचं जर बघितलं तर 6 पेरिफेरियल बॉडीजसुद्धा काम करतात. त्याच्यामधलं महत्त्वाचं जर बघितलं तर इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया म्हणून आहे की जे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे स्टाफ आहेत किंवा जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात अकॅडमिक क्षेत्रामध्ये जे आहेत तर त्यांचं नॉलेज अपग्रेडेशनच्या दृष्टीने सुद्धा ते कॉलेज साधारण वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम राबवून त्यांना ट्रेनिंग द्यायचं हे करतात. आणि याच्यामध्ये साधारण 15 वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांचा अंतर्भाव संस्थेच्या याच्यामध्ये आहे.
0: नक्कीच. आता आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा लोकल सेंटर आहे, स्थानिक केंद्र जे आहे, तर त्याची स्थापना किंवा त्याचे 1 सभासद कशा पद्धतीने त्याचं कामकाज चालतं, कार्यक्षेत्र काय आहे याविषयी थोडंसं सांगूया.
1: बरोबर. सर, ही संस्था जुनी जे 1920 आहे, तसंच आपल्याकडंही सुद्धा अहिल्यानगरमध्ये त्या काळी जे इंजिनियर्स लोक एकत्र येऊन त्यांना सुद्धा असं वाटत होतं की आपणही काहीतरी करावं शहरासाठी, तर त्यावेळेला मग 1986 साधारण या सगळ्यांनी मिळून आपल्याकडे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं एक लोकल सेंटर किंवा एक स्थानिक केंद्र सुरू करावं अशा दृष्टीने एक त्यांनी प्रयत्न करून 1986 इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सची अहमदनगर लोकल सेंटर म्हणजे आजचा अहिल्यानगर लोकल सेंटरची स्थापना केली. म्हणजे जवळपास आता संस्थेला 40 पूर्ण होत आहेत सर तसे. आणि याचं कार्यक्षेत्र जर बघितलं पूर्ण जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये जवळपास आता 1130 कॉर्पोरेट मेंबर्स आपले सभासद आहेत जिल्ह्याच्या दृष्टीने. याच्यामध्ये जिल्ह्यातले इंजिनियर्स कॉलेज जे काही मोठे

0: आहे ते पाच अभियांत्रिकी कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज हे इन्स्टिट्यूशनल मेंबर्स आहेत, म्हणजे पूर्ण कॉलेज जे आहे यांना आपण मेंबरशिप देतो इन्स्टिट्यूशनल मेंबरशिप म्हणून. तसंच त्या कॉलेजमध्ये स्टुडंट चॅप्टर आपण स्थापन केल्या जातात आणि त्या स्टुडंट चॅप्टरच्या म्हणजे साधारण 25 स्टुडंट चॅप्टर जवळपास नगर जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहेत.
1: नक्कीच. आपल्यासोबत या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अहिल्यानगरचे मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते सर सुद्धा आहेत. तर विधाते सर, आपली जी काही ही संस्था आहे, लोकल जे केंद्र आहे, याचं कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि याची सभासदांचा विचार केला तर ते कोणकोण सभासद आहे?
2: तर अहिल्यानगर लोकल सेंटरचे स्थानिक कार्यकारिणी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये अध्यक्ष म्हणजे ज्याला आपण चेअरमन म्हणतो, मानद सचिव, ऑनररी सेक्रेटरी आणि कार्यकारिणी सदस्य आहेत. सभासदांमध्ये प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील अभियंते, तज्ज्ञ तसेच विद्यार्थी आदी सदस्यांचा समावेश असतो. संस्थेच्या कॉर्पोरेट सदस्यांमधून दर 2 वर्षांनी कार्यकारिणी निवडली जाते. गेल्या सुमारे 40 वर्षाच्या काळाकडे पाहता जिल्हा व राज्य पातळीवरील दिग्गज व्यक्तींनी अहिल्यानगर स्थानिक केंद्राचे अध्यक्षपद भूषविले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूतसाहेब असतील, MSEBचे कार्यकारी अभियंता के एम राजेसाहेब असतील, पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता श्री चंद्रमोहन हंगेकर साहेब आहेत, त्याचबरोबर LNTचे भूतपूर्व प्लांट हेड श्री अरविंद पारोगकर साहेब आहेत, VRDDRDOचे संचालक श्री सगम सिन्हा साहेब आहेत, MCCIचे प्रकाश गांधी साहेब, बांधकाम क्षेत्रातील प्रख्यात अभियंते अविनाश कुलकर्णी तसेच मनोहर अनेकर यांचा यामध्ये समावेश होतो.
1: ही जी काही वेगवेगळी नावं तुम्ही आता सांगितली त्यांचं मोठं योगदान त्या त्या क्षेत्रामध्ये आहे आणि अशा लोकांनी या संस्थेचं जी काही धुरा आहे ती सांभाळलेली होती. तर भागवत सर, ही जी काही आपली संस्था आहे अहिल्यानगर मधली, त्याचं स्थानिक पातळीवरती या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
0: तर आपण सामाजिक आणि तांत्रिक याच्यामध्ये आपण वेगवेगळे बरेचसे उपक्रम राबवतो. ज्या उपक्रमासाठी हेडक्वार्टर किंवा जे मुख्य केंद्र आहे कोलकाता मधून वेगवेगळे जे काही दिवस साजरे करण्याच्या दृष्टीने गाईडलाईन प्रमाणे त्या त्याच्या थीम ज्या येतात त्यानुसार त्या विषयावरती तांत्रिक विषय असतील त्याच्यावरती वेगवेगळे व्याख्याने, परिसंवाद आणि वेगवेगळे ठरवलेले जे दिवस आहेत औपचारिकपणे ते साजरे केले जातात. उदाहरणार्थ वर्ल्ड वॉटर डे म्हणजे जागतिक जल दिन, किंवा वर्ल्ड टेलिकॉम डे म्हणजे साधारण पर्यावरण दिन, अभियंता दिन म्हणजे इंजिनियर्स डे, जागतिक मानक दिन म्हणजे वर्ल्ड स्टँडर्ड डे, अधिवास दिन, ऊर्जा संवर्धन दिन, याप्रमाणे वेगवेगळे दिवस साजरे करून त्या त्या विषयावरती तज्ज्ञ जे काही मंडळी आहेत यांचं व्याख्यान आयोजित करणं आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं अशा दृष्टीने आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. कॉलेजेसमध्ये तांत्रिक कार्यशाळा, सेमिनार, वेबिनार, इंडस्ट्रियल विजिट्स, विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करणं, सामाजिक जाणीव ठेवून वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान आहे, रक्तदान शिबिर आहे, हे पण उपक्रम साधारण राबवले जातात. त्याच्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जे काही कॉर्पोरेट मेंबर्स आहेत यांचं कसं योगदान जास्तीत जास्त प्रमाणे समाजाला मिळावं या दृष्टीने सुद्धा संस्था प्रयत्न करते. स्थानिक केंद्राने आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवरती पण बरेचसे परिसंवाद आयोजित केलेले आहेत, कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. याच्यामध्ये जिल्ह्यातल्या अभियांत्रिकी जे काही महाविद्यालय आहे यांनासुद्धा सहप्रायोजक म्हणून आम्ही समाविष्ट करून घेतो, म्हणजे त्यांचाही सहभाग वाढून त्यांचीही मदत होते आणि आमचंही एक्सपर्टाईज त्यांच्यापर्यंत जातं. विद्यार्थ्यांनासुद्धा त्याच्यातनं बराचसा ज्ञान मिळायची म्हणजे मिळण्याच्या दृष्टीने योग्य संधी साध्य करून दिली जाते. विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना त्याचा लाभ घेता येतो. नुकतंच आत्ता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 13-14 फेब्रुवारीला राष्ट्रीय पातळीवरचा एक परिसंवाद आयोजित केलेला होता जो जलव्यवस्थापन याच्या साधारण जलव्यवस्थापनावर होते. ते त्या याच्यामध्ये भारतभरावरनं जवळपास 60 पार्टिसिपंट त्याच्यामध्ये होते की ज्यांनी त्यांचे पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. तसे
1: आपल्याकडे 15 सप्टेंबर हा अभियंता दिन, इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. तर ह्याचं नेमकं औचित्य काय असतं आणि कशा पद्धतीनं आपल्या संस्थेच्या माध्यमातून तो साजरा केला जातो?
2: 15 सप्टेंबर हा दिवस थोर अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. विश्वेश्वरय्या यांचे देशाच्या विकासामध्ये फार मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा आदर व त्यानिमित्ताने उदयोन्मुख अभियंत्यांना त्यांच्या कार्याची ओळख व्हावी व त्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून हा दिवस देशभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. IIचे अहिल्यानगर स्थानिक केंद्र अभियंता दिनानिमित्त जिल्ह्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करते व 15 सप्टेंबरच्या मुख्य समारंभात पेपर प्रेझेंटेशनमधील 3 उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके दिली जातात. त्याचबरोबर संस्थेतर्फे जिल्ह्यातील अभियंत्यांच्या त्या त्या क्षेत्रातील

0: कार्याची दखल म्हणून वेगवेगळे अभियांत्रिकी पुरस्कारही दिले जातात, जसे की आउटस्टँडिंग इंजिनियर अवॉर्ड, इंजिनिअरिंग अचीवमेंट अवॉर्ड, प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड, लेडी इंजिनियर अवॉर्ड. अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल संस्थेतर्फे अभियंता दिनाच्या दिवशी जीवनगौरव पुरस्कारही प्रदान केला जातो.
1: आता आपली जी संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, याचा जर केंद्रबिंदू आपण जर घेतला तर तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी असतो, कारण लॅब टू लँड ज्याला आपण म्हणतो की विद्यालयामध्ये जे काही अकॅडमिक नॉलेज तो मिळवतो त्याचं प्रॅक्टिकली त्याला जिथं इम्प्लिमेंटेशन होतं तर तो जो काही मधला दुवा आहे तो ती संस्था कार्य करते. तर या हे जे अभियांत्रिकी जे विद्यार्थी आहेत या संस्थेच्या उपक्रमांचा कसा फायदा होतो?
2: की विद्यार्थ्यांना घडवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्यामध्ये नॉलेज इम्पार्ट करण्यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात काम करते. आता देशभराचा विचार जर केला तर इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्समध्ये जवळपास 2000 जास्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्टुडंट चॅप्टर काम करतात आहे, आणि त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र आयोजित करणं, व्याख्यानं आयोजित करणं किंवा जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज केलं, त्याचबरोबर त्यांना

0: संस्था मोठ्या प्रमाणात काम करते. आता देशभराचा विचार जर केला तर इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्समध्ये जवळपास 2000 जास्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्टुडंट चॅप्टर काम करतात आहे. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र आयोजित करणं, व्याख्यानं आयोजित करणं, किंवा जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज केलं, त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धात्मक काही गोष्टी प्रकल्प सादरीकरणासारख्या काही आयोजित केल्या जातात, स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कार्यशाळा आयोजित केल्या जातात की ज्याचा वापर करून विद्यार्थी त्यांचं तांत्रिक ज्ञान जे आहे ते वाढवू शकतो. मगाशी मी जसं म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जे मागच्या याच्यामध्ये 13-14 फेब्रुवारीला जो राष्ट्रीय पातळीवर परिसंवाद आयोजित केलेला होता त्यामध्ये सुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे जलव्यवस्थापक आहेत किंवा तज्ज्ञ आहेत टेक्सास युनिव्हर्सिटी अमेरिका इथले डॉक्टर विजय प्रताप सिंह त्यांना इन्व्हाइट केलं होतं. तर त्यांच्या नॉलेजचा उपयोग नगरमधला म्हणजे त्यांच्या नावामुळे भारतभरावरनं बरेचसे पार्टिसिपंट जे आलेले होते की खास त्यांना ऐकण्यासाठी आलेले होते. म्हणजे असे दिग्गज मंडळी जी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचं इन्स्टिट्यूशनचं एक माध्यम होतं तसं. तिथे आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांनी सुद्धा याला बरंच सहकार्य केलंय, मुलाचं मार्गदर्शन पण त्यांचं लाभलं आहे. कुलगुरू जे कृषी विद्यापीठाचे डॉक्टर विलास खर्चे यांनी पण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मग विद्यार्थ्यांना यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी मिळते इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर मग सामाजिक याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले की फक्त इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नाही तर समाजासाठी पण उपयोगी पडेल. जसं आता अहमदनगरचा विचार केला किंवा अहिल्यानगरचा विचार जर केला, आपल्याकडे जुने ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तूंचा लोकांना माहिती होणे किंवा त्याचं आर्किटेक्चरल आस्पेक्टच्या दृष्टीने मी भूषण देशमुख यांचं एक आम्ही व्याख्यान आयोजित केलं होतं की ज्याच्यामध्ये विषय त्यांचा असा होता की आर्किटेक्चरल आस्पेक्ट्स इन ओल्ड मॉन्युमेंट्स ऑफ अहमदनगर. मग अहिल्यानगरमध्ये ज्या काही जुन्या वास्तू आहेत या जुन्या वास्तूचं त्या वेळच्या दृष्टीने आर्किटेक्चरल आस्पेक्ट काय आहे ते आजही कसे उपयोगी आहेत याच्यासाठीसुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित करून हा विषय दिल्यामुळं त्यांचं जे आज म्हणजे साधारण त्यांचा जो अभ्यास आहे हा सुद्धा लोकांना मार्गदर्शन देणारा झाला आणि त्याच्यातनं सामाजिक म्हणजे साधारण जाणीव पण लोकांमध्ये झाली. नुसतं हेच नाही तर टेक्निकली मी लोकांसाठीसुद्धा आता इन्स्टिट्यूशनच्या ऑफिसच्या आजूबाजूच्या आणि नागरिकांना आम्ही आवाहन केलं की आम्ही ऊर्जा बचतीच्या दृष्टीने म्हणा किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस याच्यासाठीचे जे व्याख्यान आयोजित केले त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. ऊर्जा बचत कशी करावी, रिन्युएबल एनर्जीचे फायदे काय आहेत, अशा पद्धतीने सुद्धा व्याख्यान आयोजित करून म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याच्या दृष्टीने जे एक्सपर्ट लोक बोलवून त्यांचं आम्ही साधारण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहे.
1: अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर स्किल इंडिया किंवा स्किल कौशल्य विकासावर जास्त भर आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थ्यांसाठी सरकारचा सुद्धा. तर याच्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काय उपक्रम राबवले जातात?
0: सर, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. भारत सरकारच्या याच्यात आपण नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजे NCVET यांच्याद्वारे सुद्धा वेगवेगळे कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात. तर त्या अंतर्गत सुद्धा अवॉर्डिंग बॉडी अँड असेसमेंट एजन्सी म्हणून इन्स्टिट्यूशनला मान्यता मिळालेली आहे. संस्थेचं जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फोरमद्वारे सुद्धा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे ट्रेनिंग कोर्सेस चालवले जातात वेगवेगळे. मलाही सांगायला आनंद होतो की स्थानिक केंद्राला म्हणजे अहिल्यानगरच्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर स्थानिक केंद्राला राज्य सरकारकडनं आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र म्हणजे ACK VK म्हणून मान्यता मिळालेली आहे की त्याद्वारे आपण जे काही 8वी 9वी 10वी झालेले विद्यार्थी आहेत पास नापास असलेले त्यांच्यासाठी वेगवेगळ्या राज्य सरकारने ठरवून दिलेले जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस पण रन आपण करू शकतो त्यांचे. आणि अंडर प्रशिक्षण आम्ही लवकरच द्यायची तयारी करतोय त्याच्यात, ज्याच्यामध्ये ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, डेटा एंट्री ऑपरेटर असेल, सोलर पॅनल ऑपरेटर असेल, 3D प्रिंटिंग असेल, इलेक्ट्रिक व्हेकलच्या दृष्टीने मॅनेजमेंटचे म्हणजे किंवा मेंटेनन्सच्या दृष्टीने असेल, असे वेगवेगळे कौशल्य विकासासाठी सुद्धा संस्था प्रयत्न करते.
1: नक्कीच. अलीकडच्या काळात आपण विचार केला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आता हे खरं तर परवलीचे शब्द झालेत आणि याच्याबद्दल खूप चर्चा रोज आपल्याला पाहायला मिळते वृत्तपत्रांमध्ये, चॅनल्सवरती. तर तुम्ही त्या क्षेत्रांमध्ये खरं तर काम करताय, संस्थेची धुरा तुमच्या हातामध्ये आहे, तर या तंत्रज्ञानाबद्दल, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काय सांगता येईल?
2: 2015-16 नंतर जगात एक मोठा बदल सुरू झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, क्लाउड आणि डेटा या क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती होऊ लागली. युरोप, अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट्स तयार केली, स्वतःचे प्लॅटफॉर्म उभे केले आणि माणसांवर अवलंबून असलेली अनेक कामं मशीनकडे

0: वळवायला सुरुवात केली. सुरुवातीला हा बदल संथगतीने चालू आहे असं वाटत होतं, पण आता त्याचा वेग वाढलेला आहे. आज अनेक ठिकाणी एक ऑटोमेशन टूल किंवा AI सिस्टीम ते काम करते, जे काही वर्षापूर्वी 10-15 लोक करत होते. याचा अर्थ नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत, पण काम करण्याची पद्धत आणि आवश्यक कौशल्य नक्कीच बदलणार आहेत.
1: हे जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे, तर विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करणं तितकंच आवश्यक आहे. सोबतच आता इंडस्ट्री सुद्धा त्या स्पीडने बदलतीये, आणि वेगवेगळे परिसंवाद असतील, वर्कशॉप असतील, याच्या माध्यमातून किंवा तज्ञांचे मार्गदर्शन असतील, याच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा सक्षम बनण्यामध्ये खूप मोठा हातभार जो आहे तो अशा संस्थांचा लागतोय. तर भविष्यामध्ये जे अहिल्यानगरचं स्थानिक केंद्र आहे, पुढची जी काही वाटचाल आहे ती कशी असणार आहे?
0: अहिल्यानगरला स्मार्ट सिटी बनवणे हा आमच्या अहिल्यानगर लोकल सेंटरचा एक प्रमुख विचार आहे. त्यासाठी आम्ही त्याची ब्लूप्रिंट सुद्धा तयार करून घेतलेली आहे. इंजिनिअरिंग नॉलेज व स्किल्सचा समाजासाठी उपयोग करणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे डिजिटल सेवा वाढवणे, त्याचबरोबर शहर विकास प्रकल्प असतील जसे की रस्ते, ड्रेनेज, उद्याने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, यांच्यासाठी आपण टेक्निकली आपण काय मदत करू शकतो, त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्यीकरण व पर्यटन आहे, तर याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी यूज करून कशा प्रकारे आपण त्यांना ॲडव्हान्समेंट आपण करणार आहोत, त्याचबरोबर विविध योजनांद्वारे युवकांना प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध करून देणे, नवीन काही पदभरती असतील किंवा कौशल्य विकास कार्यक्रम असतील हे याच्यावर भर देणे, आणि स्मार्ट सिटी आणि तंत्रज्ञान वापर ज्याच्यामध्ये शहर व्यवस्थापनात IT व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे, तसेच नागरिकांसाठी स्मार्ट सुविधा म्हणजे E-services असतील किंवा डॅशबोर्ड्स असतील हे आपण उपलब्ध करून देणे, हे खरं तर तंत्रज्ञ किंवा इंजिनियर्सचं काम आहे आणि ज्याच्यावरती आपण आज काम करत आहोत.
2: साधारण 40 वर्षापासून इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अहिल्यानगर लोकल सेंटर शहरामध्ये कामकाज करत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आमचा प्रसार तर चालू आहे, विद्यार्थ्यांशी आम्ही कनेक्ट होतोच आहे, नागरिकांशी पण होतो आहे. 40 वर्षापूर्वी आपल्या इरिगेशन कंपाऊंडमध्ये आम्ही भाड्याच्या जागेत कार्यालय सुरू केलेलं होतं, पण मी काही डोनर्सच्या मदतीने आणि आमच्या कॉर्पोरेट मेंबर्सच्या मदतीने कल्याण रोडवरती साधारण 8,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेऊन तिथे आता वेगवेगळ्या याच्यात सामाजिक आणि टेक्निकल उपयोग समाजाला होईल, नगर शहरा होईल अशा दृष्टीने एक साधारण उद्देशीय इमारत आम्ही बांधायचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्याचा एक मजला बांधून झालेला आहे की ज्याच्यामध्ये स्किल सेंटर असेल, ई लायब्री वगैरे असेल, एक 150-200 कपॅसिटीचं ऑडिटोरियम असेल की ज्या याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट आपण अरेंज करू शकतो, टेक्निकल साधारण लेक्चर्स नागरिकांसाठी सुद्धा सामाजिक याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असेल अशा पद्धतीने सुद्धा लेक्चर्ससाठी सेमिनारसाठी ते एक सभागृह बांधायचा उद्देश आहे. याच्यासाठी आम्ही आवाहन करतो की आपल्या माध्यमातून की नगर शहरातले जे काही दाते आहेत त्यांनी देणगी द्यावी. आम्ही इंडस्ट्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये, इंडस्ट्रीने सुद्धा CSR वेगवेगळे फंड्स दिलेत, भारत फोर्स म्हणजे त्या याचा मला अभिमान वाटतो. सगळ्यांच्या सहकार्यांना मी या म्हणजे याचं जे काही फाउंडेशन स्टोन आहे हा डॉक्टर बाबासाहेब कल्याणींच्या हस्ते आम्ही ते फाउंडेशन स्टोन लेईंगचा कार्यक्रम केलेला होता. वेगवेगळ्या नगरमधल्या सुद्धा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ह्यांनी सुद्धा वेळोवेळी मदत दिली आहे. प्रवीण बजाज असतील किंवा राजेश जग्गी आहेत यांनी सुद्धा मदत करून, आणि आमचे निवृत्त अभियंता आहेत राजेसाहेब त्यांनी त्यांचा प्लॉट एस्टेट डोनेट केला आहे. त्यांची तळमळ अशीच होती की नगरमध्ये तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट व्हावा, नगरसारख्या ठिकाणी इंजिनियर्स लोकांची डेव्हलपमेंट व्हावी आणि अभियंत्यांचं जे कौशल्य आहे हे नगरच्या समाजास किंवा जडणघडणीसाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, आणि याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी प्रत्येकाला आवाहन करेल की आपण जरूर या कल्याण रोडवरती अभियंता भवन नावाची आमची जी वास्तू उभी राहते आहे या म्हणजे या वास्तूमध्ये आपलं स्वागत आहे, आणि त्याच्यातनं आपलं सुद्धा काही सजेशन असतील तर ते आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करतो.
1: खूप चांगल्या पद्धतीने आपण या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, नियोजनसुद्धा खूप चांगलं आहे, आणि भविष्यामध्ये नगरच्या सौंदर्यामध्ये सुद्धा आपल्या या अभियंता भवनच्या माध्यमातून मोठी भर त्या ठिकाणी पडेल. तर तुम्ही आज दोघेही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे उपक्रम आहेत ते कशा पद्धतीने राबवलं जातं याच्याबद्दल माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद सर.
3: अहिल्यानगर इथल्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कार्याविषयी अध्यक्ष भारतभूषण भागवत आणि मानद सचिव डॉक्टर दीपक विधाते यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसार

श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 8:38 झाली आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं म पा भावे यांचं गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं म पा भावे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीतासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, सुहाना सफर कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या कामाचं कौतुक झालेलं कोणाला आवडत नाही, पण हिंदी चित्रपटसृष्टीला असा एकमेव अभिनेता लाभला ज्याला आपली बदनामीच जास्त प्रिय होती. त्यांचं नाव जरी ऐकलं तरी भल्या भल्या कलाकारांना घाम फुटायचा. असे हे दिग्गज अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले खलनायक प्राण.
1: हमारे खानदान में आज तक न किसी ने नौकरी की है और न कोई करेगा. कहीं पार्टनरशिप की बात तो न वो हो सकती है और न होगी. शेर और बकरी जिस घाट पर एक साथ पानी पीते हो वो घाट न हमने देखा है और न देखना चाहते.
2: दुनिया बदल गई है.
1: वो तो हम भी देख रहे हैं कि दुनिया बदल गई है, इसीलिए तुम्हारी इतनी जुर्रत हुई कि यहां तक चले आए हमें आटे दाल की चक्की का पार्टनर बनाने.
2: आपको तो वक्त ही समझाएगा राजा.
1: चला जा, चला जा यहां से सौदागर मल. अगर तू इस वक्त हमारे घर ना आया होता तो हम तेरे साथ क्या सलूक करते ये हम भी नहीं जानते. चला जा.
0: श्रोते हो, प्राण कृष्ण सिकंद हे त्यांचं मूळ नाव. प्राण यांना पहिला रोल कसा मिळाला याचा किस्सा फारच रंजक आहे. त्यांचे वडील हे सरकारी कंत्राटदार होते. साहजिकच त्यांचं बालपण सुखात गेलं, पण प्राण यांना कॉलेजमध्ये जाऊन डिग्री वगैरे घेण्यात अजिबात रस नव्हता. त्यामुळे त्यांनी वडिलांना सांगून टाकलं की मला फोटोग्राफी करायची आहे. वडिलांच्याच एका मित्राच्या कंपनीत काम करायचा पर्यायही त्यांनी

समोर ठेवला आणि वडिलांनी हो म्हणलं. या कंपनीसाठी प्राण यांनी आधी दिल्लीत आणि नंतर लाहोरमध्ये काम केलं. याच लाहोरमध्ये त्यांचं नशीब बदलणार होतं. श्रोते हो, त्यावेळी भारतात लाहोर हे खूप पुढारलेलं ब्रिटिश वळणाचं मॉडर्न शहर होतं. मुंबई अजून भारतीय हिंदी सिनेमाचं केंद्र बनलेलं नव्हतं. याच लाहोरमधला एक प्रसिद्ध भाग म्हणजे हिरा मंडी. आज तो रेड लाईट भाग म्हणून ओळखला जात असला तरी त्या काळात तिथल्या तवायफींचे कोठे, नाचगाणं, उत्तम खाद्यपदार्थ आणि तोंडात ठेवताच विरघळेल असं पान अगदी प्रसिद्ध होतं. साहजिकच तिथं गर्दी असायची. श्रोतेहो, अशाच एका रात्री प्राण त्यांच्या मित्रांबरोबर पान खात होते. समोरून एक माणूस झोकांड्या देत आला. तो नशेत होता हे स्पष्टच होतं. त्यांनी प्राण यांना त्यांचं नाव विचारलं आणि सांगितलं की पंजाबीत एक नवा चित्रपट तयार होतोय, त्याचा नायक तू असशील, मी तुला निवडतो. त्यावेळी प्राण यांनी काहीतरी बोलून त्यांना कटवलं आणि झाला प्रकार विसरूनही गेले. तीच व्यक्ती म्हणजे प्रख्यात पटकथा लेखक वली मोहम्मद वली. पण हे तेव्हा प्राण यांना माहिती नव्हतं. काही दिवसांनी त्यांची पुन्हा गाठ पडली. म्हणतात ना, नशिबात आहे ते घडल्या वाचून राहत नाही. भेटल्यावर त्यांनी प्राणवर बरीच आरडाओरड केली. पण त्यांनी लिहिलेल्या यमला जाट या सिनेमात त्यांना पहिली भूमिका करायला मिळाली. त्यावेळी प्राण यांचं वय होतं अवघं 20 वर्षांचं. श्रोते हो, कलाकारांचं रूप हे कधी कधी संकटांना आमंत्रणही देतं तर कधी कधी संकटातून मुक्तता सुद्धा करतं. असाच एक किस्सा प्राण यांच्या बाबतीत घडला. प्राण यांचे सुरुवातीचे काही पंजाबी चित्रपट जोरदार गाजले. त्यामुळं हातात पैसा आला, उंची सूट, तोंडात सिगरेट ठेवण्याची विशिष्ट स्टाईल, असा ग्लॅमर अवतार तर त्यांचा होताच. पण लोक त्यांच्या गाडीपुढंही गर्दी करायचे. अशातच प्राण यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांच्यावर खटला भरला गेला. खटला मागे घ्यावा म्हणून खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. प्राण यांना समन्स बजावण्यात आला. त्यांना कोर्टात हजर राहणं क्रमप्राप्त होतं. 4 गुन्हे सिद्ध झाले होते. त्यामुळं प्रत्येक गुन्ह्यासाठी 25 रुपये असा त्यावेळचा कायदा होता. पण झालं वेगळंच. श्रोते हो, न्यायाधीशांचं सगळं लक्ष प्राण यांच्या दिसण्याकडं होतं. प्राण दिसायला फारच हँडसम होते आणि त्यांचे डोळेही बोलके होते. न्यायाधीशांनी प्राण यांच्या दिसण्याचं, विशेषतः डोळ्यांचं कौतुक केलं आणि चक्क 25 रुपयांचा दंड 5 रुपयांवर आणला. त्या काळी हा किस्सा लाहोरमध्ये खूप गाजला. श्रोते हो, प्राण यांच्या अभिनयाची सुरुवात लाहोर पासून झाली. साधारण 1940च्या दशकात भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. देशात 2 शहरात चित्रपट निर्मिती व्हायची, एक म्हणजे कोलकाता आणि दुसरं लाहोर. लाहोर सिनेमा जास्त तेजीत असायचा. तिथल्या चित्रपटांमध्ये एक खलनायक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता आणि त्यांचं नाव होतं प्राण सिकंद. 1940 ते 1947 प्राण यांनी लाहोरच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये 22 चित्रपटांमध्ये काम केलं. श्रोते हो, 1945 भारतामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसंच लाहोरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. या सगळ्यात काम कुठं मिळणार हा प्रश्न प्राण यांच्यापुढं उभा राहिला. आणि नशीब आजमावण्यासाठी ते आपल्या परिवाराला घेऊन मुंबईत आले. पण त्यांच्या ओळखीचं तिथं कोणीही नव्हतं. अनेक महिने काम शोधूनही काम मिळालं नाही. अखेरीस त्यांना बायकोच्या बांगड्या गहाण ठेवून खर्च चालवावा लागला. तब्बल 1 वर्षानंतर जिद्दी या चित्रपटात 500 रुपयांच्या मोबदल्यावर त्यांना काम मिळालं. तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. श्रोते हो, सुरुवातीला प्राण यांनी हलाकू पिलपिली साहेब या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हलाकू चित्रपटात जेव्हा मीना कुमारी यांना प्राणच्या बरोबर कास्ट केलं तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या होत्या.

दोघांची जोडी चांगली दिसणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण नंतर मीना कुमारी यांनी जेव्हा प्राणी यांना वेशभूषेत पाहिलं तेव्हा त्या थक्क झाल्या. नंतर एका मुलाखतीत त्या म्हणाल्या सुद्धा, कदाचित ती व्यक्तिरेखा प्राण यांच्यापेक्षा चांगली कोणीही वठवू शकली नसती.

0: श्रोते हो मधुमती, देवदास, दिल दिया दर्द लिया, गोपी या चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका वठवल्या. पण राम और श्याम मधल्या गजेंद्रच्या भूमिकेचा आजही राग आल्यावाचून राहत नाही.
1: सांप से खेलने वालों को ये याद रखना चाहिए कि किसी किसी सांप के काटे का कोई मंत्र नहीं होता.
0: श्रोते हो उपकार या चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका साकारली होती, जी आजही तुमच्या लक्षात असेलच. खरं तर या चित्रपटाच्या शूटिंग वेळी एक दिवस ते अतिशय अस्वस्थ वाटत होते. न राहून मनोज कुमार यांनी रात्री प्राण यांना विचारलं, तुम्ही थकला असाल तर विश्रांती घ्या. तेव्हा प्राण यांनी सांगितलं की कोलकात्याहून फोन आला होता, त्यांच्या सख्ख्या बहिणीचं निधन झालं आहे. त्यावर मनोज कुमार म्हणाले की तुम्ही आधी का नाही सांगितलं, आपण आजचं शूटिंग रद्द केलं असतं. पण मनोज कुमार यांच्या कामात व्यत्यय यायला नको म्हणून ते दिवसभरात काहीच बोलले नाहीत. श्रोते हो याच चित्रपटातल्या त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला. श्रोते हो उपकार चित्रपटातल्या या गीतात खरं तर त्यांना अभिनय करावाच लागला नाही, त्यावेळी त्यांच्या ज्या भावना होत्या तशाच त्यांनी या गीतात व्यक्त केल्या.

श्रोते हो, प्राण यांच्या आयुष्यात जे काही वादाचे प्रसंग आले त्यातला हा सगळ्यात मोठा असावा कदाचित. आपल्या तत्वांशी कधीही मुरड घालायची नाही ही वडिलांची शिकवण त्यांनी पुरेपूर आचरणात आणली. श्रोते हो, 1973 साली बेईमान चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, पण त्यांनी तो नाकारला. त्यासाठी कोणतंही वैयक्तिक कारण नव्हतंच. पाकीजा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मीना कुमारी आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार गुलाम मोहम्मद यांना द्यावा असं त्यांना वाटत होतं, पण ते दोघेही त्यावेळी हयात नव्हते म्हणून त्यांना पुरस्कार दिला नाही, आणि याचीच त्यांना खंत वाटली. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला मिळालेला पुरस्कारसुद्धा नाकारला. हाच इतर कलाकारांच्या प्रती त्यांचा आदर होता. श्रोते हो, 1973 साली रिलीज झालेल्या धर्म चित्रपटातील कव्वालीनं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. थिएटरमध्ये हे गाणं आलं की प्रेक्षक बेभान होऊन नाचायला लागायचे, मोठ्यानं गाणं म्हणायचे. एका व्हिलनवर चित्रित झालेल्या या गीताला रसिकांनी इतकं डोक्यावर घेणं ही त्या काळी काही साधी सुधी गोष्ट नव्हती.

0: श्रोते हो, प्राण यांना नेहमी विचारलं जायचं की तुम्ही नायकांच्या भूमिका का नाही करत. त्यावर ते उत्तर द्यायचे की मला हिरोईनसोबत झाडाखाली आणि बागेत रोमॅन्स करायला काही जमत नाही आणि मला ते आवडतसुद्धा नाही आणि म्हणून मी खलनायकाच्या भूमिका करतो आणि त्याच मला आवडतात. त्यावेळी खरोखरच त्यांनी सूट बुटातल्या पण प्रॉपर्टी बळकावू पाहणाऱ्या हिरोईनवर वाईट नजर असणाऱ्या व्हिलनचा नवीन ट्रेंड आणला होता. त्यांच्या अभिनयामुळं त्यांना लोकच नव्हे तर कलाकार अभिनेत्रीसुद्धा घाबरायच्या. श्रोतेहो, अमिताभ बच्चन यांच्या जंजीर चित्रपटातील शेर खानच्या भूमिकेत प्राण यांचा हा संवाद तुम्हाला आठवत असेलच. आपल्या भारदस्त आवाजानं आणि डोळ्यांनी भीती निर्माण करणारे प्राण सिकंद बॉलिवूडमधील सर्वात दर्जेदार खलनायक ठरले होते.
1: अस्सलाम अलैकुम इंस्पेक्टर, हमारा खुशकिस्मत ही कि तुम्हारे जैसे बड़े ऑफिसर ने हमको याद किया. हमारे लायक कोई खिदमत?
2: तुम्हारा नाम शेर खान है?
1: इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता. खैर, अब मुलाकात हो गई.
0: श्रोते हो, खरतर प्राण यांनी हा सिनेमा करायला नकार दिला होता. हो, झालं असं की जेव्हा प्राण यांना कळलं की सिनेमात त्यांची एंट्री एका गाण्यातून आहे आणि त्यांना नाचावं लागणार आहे, तेव्हा ते जमणार नाही असं सांगून सेटवरून घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक प्रकाश मेहरा स्वतः त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, तुम्ही या चित्रपटात काम केलं नाही तर या चित्रपटात प्राणच राहणार नाही. तुम्हाला या गाण्यावर नाचावं लागणार नाही तर तो एक सीनचा भाग आहे. आणि यावर विश्वास ठेवून प्राण दुसऱ्या दिवशी पुन्हा सेटवर गेले आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये ही कव्वाली शूट केली, जी आजही रसिकांच्या ओठावर आहे.

0: श्रोतेहो, प्राण यांचा अभिनय अप्रतिम होता। ते असे पहिले खलनायक होते ज्यांना पाहून लोक अनेकदा घाबरायचे, त्यांना घरी बोलवायला टाळायचे, बायका तर बोलायलाही घाबरायच्या। एका मुलाखतीत प्राण यांनी स्वतः सांगितलं होतं की मी जेव्हा रस्त्यावर जायचो तेव्हा लोक मला गुंडा, लफंगा, बदमाश म्हणायचे। लोकांनी आपल्या मुलांचं नाव प्राण ठेवणं सुद्धा बंद केलं होतं। पण श्रोते हो, खऱ्या आयुष्यात प्राण मात्र अगदी विरुद्ध स्वभावाचे होते। अतिशय सभ्य आणि स्थिर व्यक्तिमत्व होतं त्यांचं। अरुणा इराणींसोबतचा त्यांचा किस्सा मला आवर्जून इथं सांगावासा वाटतो। एकदा प्राण हाँगकाँगमध्ये जोहर मेहमूद इन हाँगकाँग या चित्रपटाचं शूटिंग करत होते। चित्रपटात त्यांच्यासोबत अरुणा इराणीसुद्धा होत्या। त्यांच्या दृश्याचं शूटिंग लवकर संपलं आणि निर्मात्यांनी त्यांना अरुणा इराणींसोबत मुंबईला जायला सांगितलं। दोघांची हाँगकाँगहून कोलकाता आणि नंतर मुंबई अशी फ्लाईट होती। पण कोलकात्याला पोहोचेपर्यंत मुंबईला जाणारी फ्लाईट निघून गेली होती, त्यामुळं दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटपर्यंत त्यांना कोलकात्यात हॉटेलमध्ये राहावं लागलं। अरुणा इराणींना भीती वाटली की प्राण आपल्यासोबत चित्रपटातल्या भूमिकांसारखं काहीतरी चुकीचं वागतील। पण दोघे हॉटेलवर गेल्यावर प्राण त्यांच्या खोलीत गेले आणि म्हणाले, दार नीट बंद करा, कोणी आलं तरी दार उघडू नका, रात्री उशिरा काहीही हवं असल्यास मला फोन करा, मी पुढच्याच खोलीत आहे। हे ऐकल्यावर मात्र अरुणा इराणी अतिशय भावूक झाल्या, कारण त्यांना प्राण यांच्याबद्दल गैरसमज झाला होता। श्रोते हो, बरखुरदार हा शब्द उच्चारावा तो प्राण यांनीच। त्यांनी खलनायकी भूमिका तर केल्याच, पण किशोर कुमार मेहमूद यांच्यासोबत विनोदी भूमिका सुद्धा केल्या। उपकार चित्रपटानंतर त्यांनी अनेक चरित्र भूमिका केल्या। अमिताभ बच्चन यांच्यासोबत जंजीर ते शराबीपर्यंत अनेक चित्रपट केले। पण उशिरा एंट्री होऊन लक्षात राहणाऱ्या अनेक भूमिकांमध्ये मजबूर चित्रपटातला दारुड्या पण दिलदार मायकल आवर्जून लक्षात राहतो।
1: मैंने रिवॉल्वर पहली बार उठाया है, लेकिन इतना जानता हूं कि ट्रिगर दबाने से गोली चलती है।
2: अगर तुमने मुझ पर गोली चलाई तो तुमसे ज्यादा पागल और कोई नहीं होगा, इसलिए कि सिर्फ मैं जानता हूं कि तुम बेगुनाह हो। अगर पूछना चाहते हो तो पहले मेरा रिवॉल्वर मुझे वापस दे। गुड, अगर तुम मेरा रिवॉल्वर वापस नहीं देते तो मैं तुम्हें कुछ नहीं बताता।
1: और अगर मैं गोली चला देता?
2: तुम गोली चला ही नहीं सकते थे, क्योंकि मैं रिवॉल्वर हमेशा खाली रखता हूं।
0: श्रोते हो, या चित्रपटातला त्यांचा मायकल तर लक्षात राहतोच, पण त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत सुद्धा लक्षात राहतं।

0: पी के दंगा करता है। हे
1: हवन तो साहिबा
2: रसिक हो, प्राण यांचा अभिनय तर दमदार होताच, पण ते त्यांच्या मेकअपच्या बाबतीत सुद्धा खूप चोखंदळ होते। वर्तमानपत्रात छापून आलेल्या कोणत्याही नेत्याचा फोटो त्यांना आवडला तर ते कट करून ठेवायचे, कारण चित्रीकरण करताना त्यात कोणतीही कमतरता नसावी म्हणून। खानदान चित्रपटातील हिटलरचा लूक त्यांनी कॉपी केला होता। जुगनूमध्ये त्यांनी बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांचा गेटअप त्यांनी वापरला, ज्यामध्ये

0: ते प्रोफेसरच्या भूमिकेत दिसले होते. अमर अकबर अँथनी या चित्रपटात त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा गेटअप निवडला. ते त्यांच्या घरी मेकअपच्या वस्तूही ठेवायचे आणि चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे. त्यांच्या याच स्वभावातून त्यांची कामावरची निष्ठा दिसून येते.
1: भूल गया था.

0: श्रोते हो, आताच आपण सुहाना सफर हा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं ऐश्वर्या ढवळीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम सुहाना सफर ऐकला. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 9:31 झाली आहेत. ऐकूया लोकनाट्य विक्रमाची साडेसाती. सादरकर्ते मधुभाऊ सोनवणे आणि सहकारी.

0: राजा विक्रम, राजा ने आपका दुखी पर का सुखी, मैं परोपकारी हमेशा घोर गरीबा की सेवा करते हूँ, पर आज नवीन गोष्ट माझ्या कानावर आलेली ती कोणती? उज्जैन शहरामध्ये बऱ्याच लोकांचे नुकसान होतात, कोणाचे गुरु मागतात, कोणाचे पोरे मागतात, राज्याला काय करायचं, तुला काल भावना काय असेल समजा मार्ग नाही, तर गावातील जाणकार लोक, पोथी पुराण वाचणारे ब्राह्मण लोक हे दरबारी आले आहेत, दरबार भरला असेल जातो दरबारी आणि त्यांचा सत्कार करतो. प्रिय पत्रता,
1: श्री महाराज, अहो महाराज, कधी मी तुमचा तेरा पाप असते, अगदी गुरावाचा फुरासारखा अगदी टवटवीत असतो महाराज, आणि आज तुम्ही मला नाराजीने दिसत आहे, नाराजी कशाबद्दल?
0: प्रिय, नाराजी कशाबद्दल? प्रजेबद्दल.
1: प्रजेबद्दल?
0: राजा पण आपल्या सुखी पर का दुखी, आणि प्रजेची सेवा करणं आपलं कर्तव्य. आज ब्राह्मण लोक आपल्या दरबारी आले तर बघा प्रजेबद्दल त्यांना काय घर करायचं.
1: अहो महाराज, ज्याप्रमाणे तुमचा विचार तो माझा विचार आहे, की पतीच्या पावलावरती पाऊल घेऊन चालणं हे स्त्रीचं कसलं असतं, पतीचा अपमान स्त्रीने हे कदाचित करू नये.
0: सांगतो मी दरबारी.

0: भेटतो बरं का?
1: अहो महाराज, अहो जरा थांबा ना.
0: कारण
1: अहो तुम्ही कोणत्या वेळेला या प्रेजेसाठी तुम्ही वेळ गमवतात आणि प्रपंचासाठी तुम्ही वेळ गमवत नाही. अहो जरा थोडा वेळ थांबा ना, मी पण तुमच्या संगतीने येणार.
0: असं होय तुला काही बोलायचंय? चालेल.

0: धीराज देवा
1: आम्ही बऱ्याच वेळापासून आपली वाट पाहत बसले. शास्त्राप्रमाणे मोठे मोठे विद्वान पंडित या ठिकाणी आपण बोलवले का म्हणून सरकार?
2: देवा मला काय प्रजेबद्दल आपल्याकडनं काही माहिती घ्यायची? भय तर दुःख आहे प्रजेला. कोणाची गुरं म्हणतात कोणाचे पोरं म्हणतात, तर राज्याला काय घ्यायला काम भावना आहे काय हे मात्र
1: काही शास्त्र आठ्या पुराण वाचून आपण सोडून दिले. सर्व कलेत आपण निपुण आहात, तरी पण नाविन्य असं काही आपल्याला ऐकून घ्यायचं आहे.
2: हो महाराज.
1: ठीक आहे महाराज,

0: अधिराज, आज शनिवार निमित्त शनि रिवाज कथा हमें सादर करीता हो।
1: शनि बाबा की कथा निखारी,
0: शनि देवाचा जन्म का तिला जागरी झाला।
1: बर
0: महाराज, पायाने दोगो पांगळे
1: सुरती देख,
0: परंतु महाराज त्यात एक घनघोर विघ्न झालं।
1: तुमचं महाराज,
0: जरी शनिदेव एक प्रतापी वीर जन्माला आले, परंतु जन्मताच त्यांची नजर त्यांच्या बापावर गेल्यानंतर ते अंधळे झाले। एवढंच काय महाराज, बसण्याचा त्यांचा घोडा तो वारू देखील एका क्षणात खलास झाला।
1: थांबा थांबा महाराज, हे तुमचं पुराण बंद करा। शनि बाबा एका तेलाच्या घरी जन्माला आले, जन्मता बरोबर का नजर स्वतःच्या बापावर गेले, बाप त्यांचे आंधळे बनले, बसण्याचा घोडा सुद्धा मिळाला। भिक्का भिक्का महाराज, असा मुलगा जन्माला घरामध्ये नको। एका कदाचित असा मुलगा माझ्या घरात जन्माला आला असता, त्याला जन्मता बरोबर त्याला ठार केला असतं महाराज, ठार काय, एखादा झिंकीच्या पायात रगडला असता, नरदेव नरदेव त्याचा प्राण घेतला असतं महाराज।

0: हा घोडा कसा याचे काय काय त्याच्यामध्ये किती गुण आहे जरा मी बसून
1: पाहते मुंह से क्या कहना है तो ऐसे जमीन पे चलता नहीं हवा से मापता ऐसा जाता है।

या हजार वस्तु प्रवास करानी मला भेट लागली मला सिद्धी नाही हे महाअरण्य या ठिकाणी मी आलो देवा पाणी करता करता माझ्या कक्ष प्राणाला पाणी कुठे मिळेल पाणी हा मार्ग आहे या मार्गाने कोणता तरी गावात जातो दळवण कोणी पाहतो जाळीवर पाण्या

0: मी या सांबली नापूर शहरातून एक मोतीलाल सावकार आहे.
1: मोतीलाल सावकार आपण दादा मला पाणी पाजा. पाणी करता करता माझा कंठी प्राणाला दादा पाणी.
0: शांत व्हा शांत व्हा. माझी मुलगी आहे आलो रेखा बोलवतो तुम्हाला पाणी देते. बेटा आलो रेखा बाहेर जरा
2: बोला.
0: बाय कोणी सद्ग्रस्त प्रवास आलेला आहे. जा पाण्याची याचना केली आहे तेव्हा जा आणि त्यांना पाणी दे बरं.

0: आमच्या इथं पुष्कळ आले आणि गेले. पाणी मागणारे, जेवण करणारे, हा नुसतं पाणी मागणारा आज म्हणूनच किती तेजस्वी, किती स्वरूपवान आहे. खरोखर बाई, जो माझा चिरडा पण तो आज पुरा झाला. समजा इतका वर म्हणून माझा पण चिरडा आहे, जाते माझ्या बापाला मी चालणार आणि यांच्याशी लग्न करणार.
1: सरकार चोर आणलेला आहे.
2: चोर?
1: हा बघा समोर.
2: हे चोरा,

0: जगाचे तुम्ही न्याय करणारे, सत्य न्याय करा, माझी काही ओळख नसताना का सावकार करण्याचा हार चोरला वाटतो तुम्ही?
1: यांनी माझ्या मुलीचा नवरत्नाचा हार चोरला.
0: हा चोरला
2: परमेश्वरा.
0: सरकार म्हणतात की हार चोरला. सत्य घटना यांना सांगितली की हार त्या चित्राने भक्षण केला. यांना पण कसं खरं वाटेल अहो, चित्र कुठे हार खात असत का? बघा सरकार, या लोकांनी मला अन्न पाणी दिलं, नाहीतर वेळा असतं मी सर्व महान उपकार केला. बघा यांचा मुलीचा हार मी खुंटो पाहिला, पण तो हार मी नाही घेतला.
1: अर्थात हार तू पाहिला, तूच घेतला.
0: नाही हार मी नाही घेतला महाराज.
1: सदा द्या महाराज.
0: पंधरा सावकारकांनी तर हार तोडला, आणि हार तोडल्यानंतर आता नाही म्हणताय? नाही नाही सरकार, हार म्हणतो नाही. तुम्हाला कठीण शिक्षा, कठोर दंड आणि जाणते प्राचीन हे तुम्हाला शिक्षा मिळेल महाराज. कठीण शिक्षा, कठोर दंड, दहांत प्राचीन, मला काहीतरी मामूली सजा दे. मी चोरत नाही, परंतु मला मामूली सजा द्या सरकार.
1: महाराज
0: आला भाऊ बघा.

0: अन्न पानी जो कोणी सहारा दिला तर मात्र एक 1000 रुपये धन
1: झाला।

0: परमेश्वरा, सहा महिन्यापासून मी या पुला खाली पडलो तरी माझा प्राण जात नाही. भगवंता, कुठे झपलास रे?
1: कोण महाराज? तुम्ही विक्रम महाराज आहेत ना?
0: मी कोण?
1: विक्रम महाराज आहेत तुम्ही?
0: विक्रम?
1: हो.
0: मी राजा विक्रम.
1: हो महाराज.
0: बाई,
1: हो.
0: मी राजा विक्रम, माझी कशी ओळख केली? तू कोण? तुझं गाव कोणतं बेटा?
1: तुम्ही मला ओळखत नाही?
0: नाही बेटा.
1: उज्जैन शहराचं तेले आहे ना, तेल्याची मुलगी आहे मी.
0: माझ्या उज्जैन शहराची तेलाची मुलगी?
1: हो महाराज.

0: होता तो पण कसा जो दिसरा गाणार त्याचे गाण्याने शनुराज दुवे असतील त्यांना मी कसे करणार आता माझा पण होता पण मी वर्ष करावं आले असताना मी काय बघत आहे आज काय दिपाई नाही आणि काय खरोखरी काय दुवे लागले
1: बैग
0: अर्थात माझा पण हा सिद्धांत झाला आज आनंद हा गगनात मावळी जातो पण हा रतांत माझ्या बाबाजीला मी कळवते चला पाहू आपण जायला पाहिजे आओ बाबा
2: बेटा पद्म सैना
0: बोला
2: आओ तुला चेहरा मला खुळून दिसत आहे बाबा
0: माझा चेहरा तुम्हाला आज खुळून काढत आहे बाबा
2: का
0: जो माझा चेहरा पण तो अगदी संत झाला बाबा
2: तो कसा
0: कोणी दिपरा गाणारा प्राणी आपल्या शहरात आहे त्याच्या गाण्याने शालूलाई दिवे लागले बाबा आज काय दिपाळी नाही काही नाही बघा तुम्ही जरा निरीक्षण करून बघा
2: वा रे वा पाहतो की जिकडे तिकडे भीड लागले काय दिपाळी नाही पण आज शानू लाल दीप लावणारा आणि मेघला जाणारा कोण असेल ठीक आहे बेटा लवकर साखर रोज मी खावात पाठवतो त्यांना ठेवल्या करता लावतो शिवाय
3: महाराज
2: तुम्हाला काय माहिती आहे
3: काय हो
2: अरे बाबा माझा मुलीचा पण आहे की जो कोणी जीप राग खाणार त्यांना जीप लावणार त्याच्याशी माझी मुलगी
3: मी पण बघतोय बरं का आज दिवाळी नाही काय नाही आणि हे दिवे जिकडे तिकडे जळत आहेत ठीक आहे ठीक आहे मग तुमची आज्ञा काय
2: आपण गावात ना आणि तो जीप राग खाणारा कोण आहे त्याचा तपास करून आपण त्याला इथे ठेवून द्या आदर करा पाहू
3: या तेरी वाड्यात मी आलो पाहतो हात नाही पाय नाही दीपराग गातोय अहो नमस्कार
2: नमस्कार दादा
3: चंद्रकांत सरकार मी यांचा नौकर आहे बर मग त्यांची मुलगी पद्मसेना तिचा पण जो दीपराग गाणार सर्वात मी शहरात दिवे लागणार त्याला ती पती करणार आहे आणि तो पण आपण पूर्ण केलेला आहे
4: वा रे वा
3: तेव्हा राज आज्ञा आहे मी पालखी वगैरे आणलेली आहे आपण माझ्यासोबत चला बरं लवकर
4: तेव्हा
2: मला कल्पना आहे एकटी मुलगी पद्मसेना राजाची ज्या राजाने माझे हात पाय तोडले त्याची मुलगी एकटी पद्मसेनाचा पण होता जो कोणी दीपराग म्हणेल दीपरागाच्या अस्वाराने शालू दिवी लावेल त्याच्याशी लग्न करेल मग काय मला यावं लागेल
3: या माझ्या बरोबर
2: मला हात पाय घेईल कोणत्या पायाने चालू
3: अहो आम्ही पालखी आणली सर
5: श्रोते हो आत्ताच आपण लोकनाट्य विक्रमाची साडेसाती ऐकलं सादर करते होते मधुभाऊ सोनवणे आणि सहकारी

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे।

या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणीबद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आरपार चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी.

गीता दत्त यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट होता आर पार.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, ऐकूया हावडा ब्रिज चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं कमर जलालाबादी यांचं गीत, संगीत ओपी नय्यर यांचं।

आशा भोसले यांच्या स्वरातलं कमर जलालाबादी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट होता हावडा ब्रिज. श्रोते हो, यानंतर ऐकूया गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं सीआयडी चित्रपटातलं जान निसार अख्तर यांचं गीत. संगीत ओ पी नय्यर यांचं.

या निसार अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि गीताला स्वर होता गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा. यानंतर जो गीत आहे चौधवी का चौहान चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं, स्वर मोहम्मद रफी यांचा आणि संगीत आहे रवी यांचं.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं रवी यांनी आणि चित्रपट होता चौधवी का चांद. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत ऐकूया शैलेंद्र यांचं. संगीत शंकर जयकिशन यांचं. चित्रपट आहे जिस देश में गंगा बहती है.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शैलेंद्र यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. ऐकूया प्यासा चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत SD बर्मन यांचं.

गीता दत्त यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी आणि चित्रपट होता प्यासा. बंदिनी चित्रपटातलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गुलजार यांचं. गीताला संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता बंदिनी. गीताला संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. श्रोते हो, यानंतरचं गीत आहे 20 साल बाद चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं. गीत आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचं आणि गीताला स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं आणि चित्रपट होता 20 साल बाद. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. चित्रपट आहे सुजाता.

सुजाता चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला स्वर होता आशा भोसले यांचा. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत, चित्रपट काला बाजार.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं काला बाजार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, शैलेंद्र यांचं. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. यानंतर ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत रोशन यांचं आणि चित्रपट आहे बहू बेगम.

बहुबेगम चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोशन यांचं. श्रोते हो, यानंतरचं गीत आहे चित्रलेखा चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलंय रोशन यांनी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोशन यांचं आणि चित्रपट होता चित्रलेखा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. रोशन यांनी या गीताला संगीत दिलेलं आहे आणि चित्रपट आहे ममता.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोशन यांचं आणि चित्रपट होता ममता. श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आहे संगम चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.